वंदना विटणकर लिखित ही बालगीत रचना आपण ऐकली ती योगेश खडीकर यांच्या आवाजात. संगीत होतं मीना खडीकर यांचं. श्रोते हो मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता जय जय गौरीशंकर या नाटकातले पद ऐकूयात. पदरचना आहे विद्याधर गोखले यांचं तर संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: जय जय गौरी शंकर या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं नाट्यपद आपण ऐकलं. संगीत होतं वसंत देसाई यांचं. आणि या नाट्यपदाबरोबर आजचा आपला मिश्र संगीत हा कार्यक्रम इथेच संपन्न करत आहोत. श्रोते हो, मिश्र संगीताचा आनंद आपण घेतलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
1: आपल्या जिव्हाळ्याचं केंद्र आकाशवाणी परभणी केंद्र आता FM बँड 102 मेगाहर्ट्झ वर आपण ऐकू शकाल.
0: मध्यम लहरी 229 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्स वर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आमच्या या नंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

मध्यम लहरी 229 अंश नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोते हो, एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत. आज डॉन या चित्रपटातील कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेल्या रचनांचा आनंद आपण घेणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात.

श्रोते हो शीर्षक गीतरचना आपण ऐकलीत. श्रोते हो डॉन या एकाच चित्रपटातील गीतांचा आनंद आपण घेत आहात. कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती इंदिवर यांची. कार्यक्रमातली यानंतरची गीतरचना ऐकूयात.

आराम की और जय हो बंबई धाम की। ई है

किशोर कुमार यांच्या आवाजातील ही गीतरचना श्रुती हो आपण ऐकलीत. आणि या गीतावरच आजचा एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम इथेच संपला. श्रुती हो एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमाअंतर्गत डॉन या चित्रपटातील इंदिवर यांच्या गीतरचनांचा आनंद आपण घेतलात. संगीतकार होते कल्याणजी आनंदजी. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी परभणी केंद्रावरून. मध्यम लहरी 229.9 मीटर्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. 10:30 झालेत. सर्व रसिक श्रोत्यांच्या पसंतीचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत.

नमस्कार श्रोतेहो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी वृषाली सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, हिंदी चित्रपटांमध्ये अनेक नायक आले अनेक गेले, पण एक असा कलाकार होता ज्याने खलनायकाची भूमिका इतक्या प्रभावीपणे साकारली की प्रेक्षक त्याला पडद्यावर पाहून अक्षरशः संतापायचे. मात्र पडद्यामागे तो अत्यंत प्रेमळ, शिस्तप्रिय आणि सज्जन व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती होता. तो म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीचा महान अभिनेता प्राण. आपल्या आजच्या गातर हे मेरा दिल या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या अभिनयाचा प्रवास आणि त्यांच्या गाजलेल्या चित्रपटातील संस्मरणीय काही गाणी.

श्रोतेहो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात प्राण या अभिनेत्याच्या अभिनय प्रवासाविषयी जाणून घेत आहोत. श्रोतेहो, 12 फेब्रुवारी 1920 रोजी दिल्ली येथे प्राण यांचा जन्म झाला. त्यांचं पूर्ण नाव प्राणकृष्ण सिकंद, पण ते प्राण या नावानेच जास्त ओळखले जातात. प्राण यांना लहानपणी छायाचित्रणाची खूप आवड होती. 1940 पासून त्यांनी अभिनयाला एका पंजाबी चित्रपटापासून सुरुवात केली. 1950 ते 1970 या काळात ते सर्वाधिक लोकप्रिय खलनायक ठरले आणि तेव्हापासूनच हिंदी चित्रपटसृष्टीतला त्यांचा सुवर्णकाळ सुरू झाला.

श्रोते हो, प्रत्येक चित्रपटात वेगळी चाल, वेगळी बोलण्याची शैली, वेगळा आवाज, वेगळं व्यक्तिमत्व, यामुळे एकही भूमिका एक दुसऱ्यासारखी वाटली नाही. त्यांच्या अभिनयामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलाचं नाव प्राण ठेवणंही टाळलं होतं, इतका प्राण यांचा पडद्यावरील प्रभाव होता.

0: जाएगा तो।
1: श्रोते हो, मनोज कुमार यांनी उपकार या चित्रपटात प्राण यांना मंगल चाचाची भूमिका दिली आणि मंगल चाचा ही भूमिका प्राण यांनी उत्कृष्टपणे साकारली, त्यामुळे ती भूमिका खूपच गाजली. ही भूमिका इतकी गाजली की लोकांना पडद्यावरील खलनायकामागचा माणूस दिसू लागला. कसमे वादे प्यार वफा हे या चित्रपटातलं गाणं आजही तितक्याच प्रेमानं ऐकलं जातं.

श्रोतेहो, अमिताभ बच्चन आणि प्राण यांची जोडी विशेष गाजली. जंजीर या चित्रपटातील शेर खान ही भूमिका हिंदी चित्रपट इतिहासातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिरेखेंपैकी एक मानली जाते. शेर खानचा रुबाब, दोस्ती आणि त्यांची शान आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

श्रोते हो, प्राण हे पडद्यावरती अत्यंत भयंकर खलनायक असले तरीही त्यांची वृत्ती मात्र खेळाडू वृत्ती होती. मुलांवर त्यांचं विशेष प्रेम होतं. शूटिंग दरम्यान सहकलाकारांना नेहमी ते मदत करत असत. प्रत्येक भूमिकेसाठी ते स्वतंत्र वीग, पोशाख आणि स्वतःची अशी संवादशैली तयार करत असत. श्रोतेहो, प्राण यांच्या या वैशिष्ट्यांमुळे 2001 साली पद्मभूषण आणि 2012 साली दादासाहेब फाळके पुरस्काराने प्राण यांना सन्मानित करण्यात आलं आहे. यासोबतच अनेक वेळा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून फिल्मफेअर अवॉर्डने देखील ते सन्मानित झाले आहेत.

श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण प्राण यांच्या अभिनय प्रवासाविषयी जाणून घेतलं. श्रोते हो, आज 12 जुलै 2013 हा प्राण यांचा स्मृती दिन. श्रोते हो, प्राण यांच्या अभिनयाची ताकद, संवाद फेकी आणि अजरामर व्यक्तिरेखा आजही प्रत्येक चित्रपट प्रेमींच्या मनात अभिनय त्यांचा जिवंत आहे. श्रोते हो, खलनायक असून सुद्धा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा प्राण हा कलाकार भारतीय चित्रपटसृष्टीचा एक अद्वितीय पर्व ठरला. तेव्हा प्राण यांच्या स्मृतीस अभिवादन करून या कार्यक्रमातून मी वृषाली सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढील कार्यक्रमात नवीन गाण्यांसह आणि नवीन विषयांसह.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोतेहो प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे.
1: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी. आकाशवाणी परभणी केंद्राचे रंगतदार बहारदार कार्यक्रम आता आपण ऐकू शकता FM बँड 102 MHz वर. ऐकत रहा परभणी आकाशवाणी.
0: 229.9 MHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो 11:05 झालेत. युवा कट्टा हा युवा दोस्तांसाठीचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करत आहोत. आजच्या कार्यक्रमात जीवनसेवा नर्सिंग इन्स्टिट्यूट परभणी येथील युवा मित्रमैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि वैशाली जोशी यांनी साधलेला संवाद प्रसारित करत आहोत. या कार्यक्रमाचा भाग 3 आता ऐकूयात.

मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत आज की खास बात. आणि आज की खास बात मध्ये आपण दिनविशेषांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. फ्रेंड्स, आज 12 जुलै अर्थातच जागतिक कागदी पिशवी दिवस. श्रोते हो, 12 जुलै 1920 रोजी पनामा कालव्याचे औपचारिक उद्घाटन झाले. तसेच श्रोते हो, 12 जुलै 1960

लखनौची भागलपूर आणि रांची विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. 1962 साली 12 जुलै रोजी लंडन मार्क्वी क्लबमध्ये द रोलिंग स्टोन्सचा कार्यक्रम पार पडला. 1922 मध्ये राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकासाची स्थापना करण्यात आली. 12 जुलै 1985 रोजी भारताचे 17वे सरन्यायाधीश म्हणून PN भगवती यांनी कार्यभार स्वीकारला. 1995 रोजी अभिनेते दिलीप कुमार यांना आजच्याच दिवशी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1999 रोजी आजच्याच दिवशी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना महाराष्ट्र भूषण हा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच 12 जुलै 2001 रोजी डॉक्टर MS स्वामीनाथन यांना टिळक पुरस्काराने सन्मानित केले गेले. फ्रेंड्स, 12 जुलै 1817 रोजी अमेरिकन लेखक आणि विचारवंत हेनरी थोरो यांचा जन्म झाला. त्यासोबतच आजच्याच दिवशी 1854 रोजी अमेरिकन संशोधक आणि इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक जॉर्ज इस्टमन यांचा जन्म झाला. 1863 रोजी आजच्याच दिवशी इतिहासाचार्य V.K. राजवाडे यांचा जन्म झाला. 1864 रोजी आजच्याच दिवशी शिक्षणतज्ज्ञ संशोधक जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म झाला. तसेच 1913 रोजी आजच्याच दिवशी इंग्रजी लेखक मनोहर माळगावकर यांचा जन्म झाला. सर्वोच्च न्यायालयाचे 16वे सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड यांचा 12 जुलै 1920 रोजी जन्म झाला. यासोबतच भारतीय अभिनेते गायक निर्माते शिव राजकुमार यांचा जन्म आजच्याच दिवशी 1961 रोजी झाला. 12 जुलै 1660 हा बाजीप्रभू देशपांडे यांचा स्मृतिदिन आहे. तसेच 1892 आजच्याच दिवशी बेसबॉलचे जनक अलेक्झांडर कार्टराईट यांचे निधन झाले. तसेच 1999 रोजी आजच्याच दिवशी अभिनेता राजेंद्र कुमार यांचे निधन झाले. यासोबतच 12 जुलै 2000 रोजी मराठी कवयित्री इंदिरा संत यांचे निधन झाले. यासोबतच 12 जुलै 2013 रोजी अभिनेता प्राण कृष्ण सिकंद यांचे निधन झाले. श्रोते हो, आज की खास बात नंतर आपण वळणार आहोत आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या युवा कट्टा या कार्यक्रमा अंतर्गत आपण जीवनसेवा नर्सिंग इन्स्टिट्यूट परभणी येथील युवा मित्र मैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि वैशाली जोशी यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत.

0: तुझं नाव सांग.
1: मयुरी मोहन नाईक.
0: कुठली आहेस तू? कुठे तुझं आत्तापर्यंतचं शिक्षण झालं आहे? यापुढचं एम काय आहेत? काय करायचं आहे तुला पुढे?
1: मी रामपुरीमधली आहे. माझं पहिलं शिक्षण जिल्हा परिषदमध्ये झाले आणि मी 12वीपर्यंत गावामध्येच होते. आत्ता JNMला आले.
0: यानंतरचं तुझं एम काय आहे? पुढे काय करायचं आहे? तू एक परिचारिका म्हणून कार्य करणार आहेस की पुढे तुला उच्च शिक्षण घ्यायचं आहे या क्षेत्रामध्ये?
1: मला पुढे उच्च शिक्षण घ्यायचं आहे आणि मी एका कॉलेजवर टीचरसाठी जॉईन होईल.
0: अच्छा, पुढे प्राध्यापिका होण्याचा तुझा मानस आहे. तुझ्या जीवनातील तुझे आदर्श स्थान कोण आहेत? काय सांगशील बरं त्यांच्याविषयी?
1: आई वडील माझे.
0: तुझे आई बाबा तुझ्या जीवनातील तुझे आदर्श स्थान आहेत. प्रत्येकाचे असतात, पण त्याच्या पाठीमागे एक पार्श्वभूमी असते, हो की नाही? फॅमिली बॅकग्राऊंड. कुणी आपल्या आईवडिलांचा खूप संघर्ष पाहिलेला असतो, कुणी त्यांच्यामधलं छान ट्युनिंग पाहिलेलं असतं, आणि सो खूप गोष्टी असतात, हो की नाही? तुला तुझे आई बाबा तुझे आदर्श आहेत असं का वाटतं? किंवा आणखीन त्यांच्याविषयी काय सांगायला आवडेल की का ते तुझे आदर्श स्थान आहेत?
1: कारण आई पप्पा म्हणजे माझ्यामुळेच काम करतात आणि म्हणजे माझे पप्पा गाडी चालवतात, तर रात्री भाडं वगैरे आलं तरी पण जातात माझ्यामुळं. त्याच्यामुळं ते माझे आदर्शस्थान आहेत.
0: छान. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतून तुला शिकवून तुझ्या आईबाबांना मोठं करायचं आहे, त्यासाठी ते प्रयत्नरत आहेत, त्यासाठी ते वेळ काळाचाही विचार न करता काम करतात. खरंच तूही एक गोष्ट जाणून घ्यायला हवी की आपणही मग तितकंच डिव्होशन आपल्या शिक्षणामध्ये द्यायला हवं, आपल्या करिअरवर फोकस ठेवायला हवं. त्यांनी आज जो संघर्ष केला आहे किंवा त्यांचे

0: आजचे जे कष्ट आहेत, परिश्रम आहेत, पुढे त्यांना तू किती इझी लाईफ तुझ्या करिअरच्या माध्यमातनं किंवा तू सेटल झाल्यानंतर देऊ शकतेस यासाठी तू नक्कीच प्रयत्न करायला हवेस, हो की नाही? काय करशील त्यासाठी तू?
1: त्यासाठी
0: नाही सांगता येणार. ठीक आहे. आपण आता बघतोय की वाचन संस्कृती खूप कमी झालेली आहे, म्हणजे लोप पाहू लागलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आपल्याकडे एक इडियट बॉक्स आहे जो आपल्याला खूप आवडतो, मला पण आवडतो, आपल्याला सगळ्यांनाच कळतं पण वळत नाही. मोबाईल हा जो इडियट बॉक्स आपल्या हातामध्ये असतो सतत, तर आपण खूप त्याच्या आहारी गेलेलो आहोत. आपलं नितांत त्याच्यावर प्रेम आहे, त्याच्यामुळं आपण आपल्या घरच्यांना एक वेळ विसरू पण त्याला विसरणार नाही अशी सध्याची आपली सगळ्यांची परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळेच मग त्याचाही इफेक्ट वाचन संस्कृतीवर पण झालेला आहे. तुला आठवतं का बरं अभ्यासाव्यतिरिक्त तू वाचलेलं एखादं पुस्तक, नाव सांगू शकशील त्याचं?
1: अभ्यासाव्यतिरिक्त गोष्टी वगैरे लहानपणी वगैरे वाचलेले आहेत.
0: लहानपणी गोष्टीचे पुस्तकं वगैरे तू वाचलेले आहेत, पण आता इतक्यात तू कुठलंही अभ्यासेतर पुस्तक वाचलेलं नाही, म्हणजे खरंच वाचन संस्कृती कमी झाली आहे एका युवकाचं उत्तरच सांगताय, हो की नाही? मग त्यामुळेच काय होतं माहिती आहे का, ही शब्दांची जी जुळवाजुळव म्हणा किंवा शब्दांची जी कमतरता भासते ना, संवादाची जी कमतरता भासते ना, ती याच्यामुळेच भासते, हो की नाही? म्हणजे जितक्या डेडिकेशनने आपण फोनचा मोबाईलचा वापर करतो, जितक्या डेडिकेशनने आपण पिक्चर पाहायला जातो, एन्जॉय करतो, तितकं आपण वाचनासाठी वेळ देत नाही. किंवा रोजचा जरी 10 मिनिटांचा जरी आपण वेळ दिला ना, तर मुळात आपली जी मातृभाषा आहे त्यातले शब्द संपदा आहे ती सुद्धा आपण प्रगल्भ करू शकतो, हो की नाही? वाचन संस्कृती खरंच वाढायला हवी आणि युवकांच्या माध्यमातनं तर ती अत्यंत गरजेची आहे, हो की नाही? खूप आबोल आहे ही मैत्रीण आपली, तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊयात.
2: मित्रमैत्रिणींसोबतचा हा संवाद सुरू असताना आता मात्र कार्यक्रमामध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि या ब्रेकमध्ये ऐकणार आहोत एक बहारदार गीत.

0: मुलाशी संवाद साधत आहे पवनचा मित्र, त्याचं नाव आपण ऐकून घेऊया.
1: सुनील दिलीपराव कछवे.
0: तुझं गाव आणि शिक्षण यापूर्वीचं कुठं झालं आणि पुढे काय करायचं याविषयी काय सांगशील?
1: पहिली ते आठवीपर्यंत इंदेवाडीमध्ये झालं, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदेवाडी. पुन्हा 9वी 10वी नवरचना प्रतिष्ठान परभणीमध्ये.
0: आता इथे तू तुझ्या इच्छेनुसार आलास का आई वडिलांची इच्छा होती?
1: स्वतःच्या इच्छेनेच, स्वतःच्या इच्छेने झालं.
0: आई वडिलांना पण तुला पाठवा असं वाटत होतं का इकडे?
1: हो.
0: इथे अपडाऊन करतो का इथे राहतो?
1: अपडाऊन. हा.
0: तू स्वतःच्या वाहनाने येतो का?
1: बसने.
0: बसने येतो. बसने अपडाऊन करतो. आणि कॉलेज कितीला असतं आणि घरी किती वाजता जातो?
1: कॉलेज 3 वाजेपर्यंत, 4 वाजता गाडी असते, 5-6 वाजता घरी जायचं.
0: मग घरी गेल्यावर कसं वाटतं?
1: नाही असं थकल्यासारखं हे येणं जाणं बेजारी.
0: आम्ही सुद्धा असेच दिवस काढले आहेत बरं का. आम्ही नांदेड मुतखेड अपडाऊन करून आम्ही कॉलेज करायचो, रेल्वेने घरी जायचं परत. कॉलेज 7-12 आणि मग घरी जायचं. घरी गेल्यानंतर वेगळाच आहे, आपण कॉलेज करून आलो हा आनंद वेगळाच असतो. तुझं नाव सांगशील?
2: माझं नाव वैशाली साबणे आहे.
0: नर्सिंग कॉलेजमध्ये तुला एंट्री करावीशी वाटली, याचं कारण?
2: मला 12वी झाल्यापासूनच JNM ला ॲडमिशन करायचं होतं आणि ते माझं स्वप्न होतं. JNM नर्सिंग करून रुग्णांची सेवा आणि समाजातील लोकांची सेवा पण होईल आणि डॉक्टरांशी मार्गदर्शन होईल. परिचारिका या कोर्समध्ये येऊन हॉस्पिटलमधील माहिती समजेल.
0: इथला जो तुमचा लेक्चरर स्टाफ आहे त्याविषयी काय सांगशील? कोणत्या मॅडम आवडतात, कोणते सर आवडतात? आपले हे सर जे आहेत आणि दोन मॅडम यांच्याविषयी काय सांगशील?
2: सर्व मॅम सर तर छान शिकवतात.
0: त्यांचं मार्गदर्शन कसं वाटतं तुम्हाला?
2: मार्गदर्शन पण खूप छान करतात, जे समजलं नाही ते पॉईंट पण समजून शिकवतात.
0: खरंच हिला म्हणजे खरंच आपले जे लेक्चरर स्टाफ आहे त्यांच्याविषयीसुद्धा खूप कृतज्ञता आहे असं हिच्या शब्दातून कळालं आहे. खरंच तुझं खूप खूप अभिनंदन आणि या मैत्रीसाठी तुम्ही

0: जोरदार ताळे वाजव एकदा.
1: आणखी काही मित्र आहेत, मैत्रिणी पण आहेत, एका मित्राशी संवाद साधते. तुझं नाव सांग मित्र.
2: नमस्कार, मी अविनाश मारिवा, JNM सेकंड इयर मधला विद्यार्थी आहे.
1: तुझे छंद काय काय आहेत? तुझ्या शिक्षकांशी बोलल्यानंतर, मॅडमशी सरांशी बोलल्यानंतर आम्हाला एक गोष्ट लक्षात आली, तुला लिखाणाचा छंद आहे. मलाही लिखाणाचा छंद आहे, मी साहित्य लिखाण करते, त्याच्यामुळं तुझ्याशी मला बोलायला खूप आवडेल. कुठल्या प्रकारचं लिखाण करायला आवडतं आणि आजपर्यंत केलेलं लिखाण याविषयी काय सांगशील?
2: मी माझ्या आयुष्यात मला वाटते की खूप वेळेस मी भगवद्गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, म्हणजे जास्त मला आवड वाचायला, पुस्तकाचा छंद जास्त वाचायचा असतो. पण त्याच्या अलीकडे जर जाऊन मी एखादी सत्यनारायणची पूजा असेल, कुठली महायज्ञ असेल, खूप ठिकाणी मी असं ऐकतो की माणूस हा माणसाच्या जन्माला म्हणजे 7 वेळेस येतो. पण मला वाटते की माणूस हा एकदाच जन्माला येतो आणि त्या जन्माला आल्याच्या नंतर त्याच्या आयुष्याचं सोनं कसं करायचं, हे संधी फक्त आपल्याला एकदाच येते आणि याचं संधी आपल्याला करून घ्यायला पाहिजे.
1: खरंच आहे, अगदी खरं आहे. खूप छान आणि महत्त्वाचं वाक्य मित्र तू बोललायस की आपल्याला मिळणारं आयुष्य हे एकदाच आहे. माणूस म्हणून आपण एकदा जन्माला आलो आहे तर ते आपण कसं सकारात्मक जगायला हवं, किती चांगल्या गोष्टी करायला हव्यात, हे खरंच गरजेचं आहे. आणि आणखी एक गोष्ट तू बोलता बोलता म्हणालास की तुला अध्यात्माची आवड आहे, जी की आजच्या युवकांमध्ये कमी दिसते. तर ही पण खरंच कौतुकास्पद बाब आहे की अध्यात्माची ही एक जोड आपल्या जीवनाला हवीच, कर्मकांड म्हणून नाही हा मित्रांनो, तर एक सकारात्मक ऊर्जा जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर त्यासाठी अध्यात्म सृष्टी निर्माण कर्त्याला मानणं, आस्तिक असणं तितकंच गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. हां, तू साहित्य लिखाण करतोस असं मला कळालं, त्याविषयी काय सांगशील? तू आजपर्यंत केलेलं साहित्य लिखाण त्याविषयी काय सांगशील?
2: मी माझ्या आयुष्यात घडलेल्या घटना, त्याच्यानंतर जे अनुभवलेले अनुभव आहे याच्याशी रिलेटेड काही कविता लिहित असतो. आणि दुसरं म्हणजे कुठे फिरायला गेल्याच्यानंतर, थंड च्या ठिकाणी गेल्याच्यानंतर तिथला वातावरण, तिथला राहणीमान, तिथल्या माणसांहून त्यांच्याबद्दल लिहायला मला आवडतं.
1: छान, म्हणजे जिथे जाशील तेथील वातावरण, तिथे घडणाऱ्या घडामोडी तुला अंतर्मुख करतात आणि त्या तू शब्दांच्या रूपात व्यक्त करतोस. आणि हेच खरं तर प्रत्येक साहित्यिक करत असतो, प्रत्येक कवी करत असतो. तर खूप छान असा संवाद आपण सर्वांनी आमच्याशी साधलेला आहे आणि तुमचे विचार आकाशवाणीच्या माध्यमातून सर्व श्रोतांपर्यंत पोहोचवलेले आहेत. आपल्या या जीवनसेवा नर्सिंग इन्स्टिट्यूटचे संस्थापक आदरणीय नाईक सर, त्यासोबतच निंबाळकर सर, अश्विनी शिंदे मॅडम, स्नेहा मॅडम, या सर्वांचे मनस्वी धन्यवाद. अतिशय उत्तम असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांशी, युवा मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याची आणि तुम्हा सर्वांचे विचार श्रोतांपर्यंत पोहोचवण्याची एक छान संधी तुम्ही आम्हा सर्वांना दिलीत, त्याबद्दल आपण सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यातील यापुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा.

श्रोते हो, आत्ताच आपण युवा कट्टा या कार्यक्रमाअंतर्गत जीवनसेवा नर्सिंग इन्स्टिट्यूट परभणी येथील युवा मित्र मैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि वैशाली जोशी यांनी साधलेला संवाद ऐकला. फ्रेंड्स, आता कार्यक्रमामध्ये आपण आणखी एका गीताचा आनंद घेणार आहोत.

फ्रेंड्स, आजचा हा संपूर्ण कार्यक्रम आपण सर्वांना कसा वाटला हे आम्हाला पत्राच्या माध्यमातून जरूर कळवा. आता वेळ झालेली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत बाय बाय.

युवा दोस्तांसाठीचा युवा कट्टा हा कार्यक्रम श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाअंतर्गत जीवनसेवा नर्सिंग इन्स्टिट्यूट परभणी येथील युवा मित्रमैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि वैशाली जोशी यांनी साधलेल्या संवादाचा भाग तिसरा आपण ऐकलात. युवा कट्टा हा युवा दोस्तांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून.

श्रोते हो, तुमच्या आग्रहास्तव आकाशवाणी परभणी केंद्रावरून हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही कार्यक्रम नव्याने आम्ही सुरू केलेले आहेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून भरभरून असा संवाद तुम्ही सगळे श्रोते साधत आहात आणि छानशा गीतांची मेजवानी देखील तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत आहे. पण श्रोते हो, जास्तीत जास्त आमच्या सर्व श्रोत्यांना यामध्ये सहभागी करून घेता यावं यासाठी हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी

हे कार्यक्रम आपण आता जुलै महिन्यापासून 1 तासाचा झालेला आहे, तेव्हा यासाठी आपल्याला 024 52 220 890 या दूरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संवाद साधायचा आहे आणि तुमच्या आवडीचं बहारदार असं मराठी आणि हिंदी गाणं आम्हाला सांगायचं आहे. चला तर मग आता वेळ कसली बघताय, लावा पटकन फोन आणि संवाद साधा आमच्या हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी या दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव तुमच्या आवडते लाडके फोन इन कार्यक्रम हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी आता एक तास भर प्रसारित होणार आहेत. डायल करा 220-890 हा नंबर आणि ऐका आपला संवाद फोन इन कार्यक्रमातून दर बुधवारी सकाळी 11:05 हॅलो आकाशवाणी आणि दर शनिवारी सकाळी 11:05 स्वरलहरी जरूर ऐका हे फोन इन कार्यक्रम.

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव तुमच्या आवडते लाडके फोन इन कार्यक्रम हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी आता एक तास भर प्रसारित होणार आहेत. डायल करा 220-890 हा नंबर आणि ऐका आपला संवाद फोन इन कार्यक्रमातून दर बुधवारी सकाळी 11:05 हॅलो आकाशवाणी आणि दर शनिवारी सकाळी 11:05 स्वरलहरी. जरूर ऐका हे फोन इन कार्यक्रम.
1: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार कार्यक्रम आता तुम्ही ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.
0: हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर,
1: मनोरंजनाची खाण असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे प्रसारण आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.
2: मध्यम लहरी 229 मीटर्स अर्थात 1305 kHz वर आणि FM बँडच्या 102 MHz वर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रथम प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. 11:35 होत आहेत. बालदोस्तांसाठीचा बालमंडळ हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत. आज जगण्याचा खो ही नाटिका आपण ऐकणार आहोत. लेखन आहे त्र्यंबक वडसकर यांचं. सहभाग आहे महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी. तर सहनिवेदन केलं आहे अपर्णा पारवेकर यांनी. ऐकूयात बालदोस्तांसाठीचा बालमंडळ हा कार्यक्रम.

0: नमस्कार बालदोस्तांनो, बालमंडळ या कार्यक्रमात मी अपर्णा पारवेकर तुमचं हार्दिक स्वागत करते. यश मिळवायचं असेल तर प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. त्यासाठी फक्त इच्छाच पुरेशी नसते तर सातत्यपूर्ण मेहनत आवश्यक असते. सातत्य ठेवल्यास यश नक्कीच मिळतं.
1: कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया एक बालगीत.

0: बालमित्रांनो, यानंतर बालमंडळ कार्यक्रमात ऐकूया जगण्याचा खो ही नाटिका. लेखन आहे त्रिंबक वडसकर यांचं, दिग्दर्शन आहे मनीषा मधुकर उमरीकर यांचं, तर सहभाग आहे महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी मयुरी बोबडे, साक्षी गव्हाणे, नंदिनी धोपटे, कोमल घाटूळ, गणेश ठाकरे, गजानन बंकेवाड, चैतन्य राठोड, स्वराज ढोले, श्रावण येळणे, समरजित कारेगावकर, तसेच आदित्य पारटकर यांचा. चला तर मग ऐकूया.
1: बेस प्रॅक्टिस करायची ना, अरे मग या ना लवकर.
2: नंद्या, या जेला खेळायचं म्हणलं की बस.
1: नाही म्हणजे ही वेळ का प्रॅक्टिसला येण्याची, हा कळत नाही का लवकर यायला. मी किती वेळापासून या ग्राउंडवर चक्रा मारतोय, मला काम नाहीत का. अरे बोला ना आता, का वाचा बसली.
3: झालं तुझं बोलून, नाही म्हणजे मी बोलू.
1: जाऊ दे कशाला उगीच.
3: नाही नाही मी बोलतोच.
4: जाऊ दे रे म्यान.
1: म्यान म्हणतोय ना जाऊ दे, तर जाऊ दे उगीच कशाला.
3: चला करूया सुरुवात. पण प्रियंका, पूजा, वर्षा नाही आल्या.
4: ते आता डुलत डुलत.
5: पूजा, मला तर ना कंटाळा आला या शाळेचा.
6: हा मग कॉलेजात जा ना.
5: हो हो जाणारच आहे मी कॉलेजात, पण 10वी झाल्यावर. ते म्हणतात ना गरुडासम घेऊन भरारी, गरुडासम घेऊन भरारी. अरे बापरे, चला लवकर.
3: ए इकडे आहे, हे बघा काही हो, यावेळी खो खो मध्ये पहिला नंबर मिळवायचा. चला प्रॅक्टिस सुरू करूया. ए अरे खो खोचा पोल कुठे गेला.
1: ए सोड सोड रे. अरे दररोज दररोज मीच व्हायचं पोल. वारे वा, आपल्याला नाही जमणार.
4: अरे मग पोल होणार कोण.
2: हे बघ जे आपल्यात सर्वात हुशार कोण.
1: मी.
7: बरोबर.
4: खो खो बद्दल सर्वात जास्त माहिती कोणाला.
1: मला.
7: बरोबर.
5: म्हणजे खेळामध्ये पक्का कोण.
1: मी.
7: बरोबर.
6: प्रॅक्टिसची गरज कच्च्या नसते की पक्क्यांना.
1: कच्च्यांना.
7: बरोबर.
2: मग पोल कोण होणार.
1: मी.
7: बरोबर.
1: हे तुम्ही सगळे नेहमी माझ्यासोबत चिटिंग करता बरं का. ठीक आहे करा सुरू.
5: हो हो मीटिंग असो या चिटिंग नेहमीच ठेवा ध्यानी.
3: अरे हिच्या कविता सुरू व्हायच्या आधी अगोदर सुरू करा खो.
2: दप्तराच्या ओझ्याने हमाल झालोय रे खो.
5: दररोजचा गृहपाठ खूपच होते खो.
4: इंग्रज शब्द डोक्यावर फेर धरतात रे खो.
5: 8 तासांमध्ये खेळायला फक्त 1 तास है खो.
6: ए ज्ञान, आपल्या टीम मध्ये त्या जगण्याला घेतलं तर.
4: हो यार, त्याची रनिंग पण चांगली आहे.
3: वा आयडिया तर झकास. थांब ए जगण्या इकडे.
4: कोण मया होय.
3: हो तूच. हे बघ, तू उद्यापासून आमच्या सोबत खो खोच्या प्रॅक्टिसला यायचं, म्हणजे आमच्या टीम कडून खेळायचं, समजलं.
2: हा दररोज प्रॅक्टिसला यायचं.
4: पार मयासनी नाही खेळायला येत, मग कशा पायी खेळू.
5: ए जास्त शानपट्टी नाही करायची. ज्ञान म्हणतोय ना खेळ बस.
4: पर मया काय म्हणतोस.
1: आईला ह्याच्या डोक्यात का भुसा भरला का रे. तू मला सोड. नाही नाही सोडच तू मला. अरे ज्ञान म्हणतोय ना मग खेळ ना.
5: खो खोच्या खेळासाठी करू नका तंटा. अरे जगण्या कशाला वाजवतोस, नकार घंटा.
7: अरे बापरे, सुरू झाली कविता.
3: तुला एकदा सांगितलं ना बस.
4: पर मला नाही जमायचं.
3: समजले का आपल्याला. न म्हणतो तू उद्या खेळायचं.
5: ए नंद्या, का मारलंस रे त्या बिचाऱ्याला.
4: हो समाजसेविका बाई, तुमचं प्रवचन बंद करा.
5: मित्रमैत्रिणीच्या संबंधात कशाला हवेत राडे.
8: दादा कामुशाची मार खाल्लास वा, काय बी बोलला नाहीस.
4: दुरे आपण हाय गरीब माणस, कशा पायी त्याच्या तोंडी लागायचं. चल घरला, माय वाट बघत असेल.
8: नाही नाही, पर मयासनी सांग, आपण असंच गप्प काऊन राहायचं.
4: दुरे गप हण्यास मोठेपण असत्यास. बाबा म्हणत्याय ना.

0: तू अरे एवढं मोठं दप्तर याला कुणी सांगितलंय? आपला जीव केवढा आणि दप्तर केवढं?
1: नाही पण मी काय म्हणते, एवढं मोठं दप्तर हवंच कशाला?
2: हा तरी म्हटल, याची उंची का वाढत नसेल?
3: अगं वर्षा, दप्तराचा आणि उंचीचा काय संबंध?
4: होय, उंची वाढविण्यासाठी सिंगल बार आणि डबल बारचा व्यायाम करायला हवा.
1: त्यापेक्षा त्रिफळात चूर्ण घ्यायला हवे, हो की नाही जे?
5: मला कोणतं चूर्ण द्यायचं ते द्या, पण अगोदर मला उचला, नाही तर माझंच चूर्ण होईल रे.
6: अरे वा, काय बात आहे जय, मस्त कोटी केलीस, खायला चूर्ण द्या, पण माझं चूर्ण करू नका. वा वा,
0: पण मी म्हणते दप्तर एवढं आहे तरी काय?
5: पुस्तक,
4: विषयाची पुस्तके सहा, मग इतकी मोठी पुस्तके?
5: नाही रे, विषयाची पुस्तके नाही त्यात.
0: मग कशाची पुस्तके?
5: गोष्टीची आहेत 15 पुस्तके.
6: अरे गोष्टीची एवढी पुस्तके कशाला?
5: अरे लागतात मला, माणसाचं वाचन कसं चौफेर असावं असे शिंदे सरांनी सांगितलं ना.
3: पण मी काय म्हणते जे, तू हे पुस्तक शाळेत कशाला आणलेस? घरीच ठेवायचे ना.
0: हो, तू घरी पुस्तके वाचली तरी चालतात.
5: नाही रे म्यान, शाळेत गुरुजी बोर करू लागले की विषयाच्या पुस्तकात टाकायचे गोष्टीचे पुस्तक.
1: हा म्हणजे गुरुजींना वाटते अभ्यासच चालू आहे.
6: अरे काय, सगळेजणी तर रस्त्यावर बसता, शाळेत नाही येणार.
5: मी तेच सांगतोय, किती वेळापासून माझं कुणीच ऐकत नाही. अरे मला उचला रे.
2: ए चला रे लवकर, शाळा भरायला 5 मिनिटेच बाकी आहेत.
3: मग 5 मिनिटे बाकी आहेत तर काय?
2: काय म्हणजे मी एक कविता म्हणू?
0: अरे गदड्यानं कुणी काढले हे फळ्यावर चित्र आणि चक्क गाढवाचं? बोला ना, म्हणजे हे चित्र आपोआप आलंय का वर्गात?
3: नाही सर, आपोआप कसं येईल?
0: हे गाढवा चित्र कुठल्या गाढवाने काढले?
1: मी तेच म्हणते की
5: सर, गाढवाला चित्रकला येईलच कशी?
0: राहू द्या तू, नका चालू तुमचा वरचा मधला. तुम्ही अरे सांगणारच नाही, तुम्हा सर्वांना शिक्षा करतो.
6: वा म्या, सरांचा अभिनय अगदी हुबेहूब केलास.
4: पण ज्ञान, मी म्हणतो तू कशाला काढलं चित्र? तुझ्यामुळे आज सर्वांना मार बसला होता.
1: हो रे, येणे वेळी जगण्या म्हणाला.
0: गुरुजी समजायने, नका मारू, मॅच काढले चित्र.
3: पण सरांनी त्याला खूप मारलं, रडत होता बिचारा.
4: ज्ञान, नाही यार, आपलं चुकतंय, जगण्याला मार नको होता बसायला.
2: गाढवाच्या चित्रानं विपरीत झालं, चोराला सोडून संन्याशाला नेलं.
7: अरे बापरे, सुरू झाली ही कविता.
0: नाही नाही, मयासनी नाही खेळायचं, मला मारू नका.
6: जगण्या सॉरी यार, माझ्यामुळे तुला मार बसला, मला माफ कर.
8: अरे वारे वा, तुम्हासनी ठवाय का? जगण्यादा कसा पळतोय? असा पळतोय की कोणाच्या बाळाला बी नाही गावायचा. मग पळायला येतय तर खेळायला काय होतय?
1: अरे वा, म्हणजे तू खेळणार?
0: हो हो, धुरी म्हणती तर.
5: हा बरोबर धुरपती, तू पण आमच्या सोबत येत जाणार, म्हणजे खो खोचा दुसरा पोल.
6: जगण्या, मला माफ केलास ना?
0: काय राव यार, बी म्हणताय आणि माफी बी मागताय, हे बरं नाही.
4: म्हणजे
0: चंद्या, अरे दोस्ती म्हणजे दोस्ती.
2: अरे वा, छान कविता होतय दोस्तांनी.
5: अरे पळा रे, कवितेचे भूत पुन्हा मानगुटीवर बसायचं.
1: ए थांबा थांबा,
7: अरे दोस्ती म्हणजे दोस्ती करूया थोडी थोडी मस्ती.
6: अरे हो, उद्या माझा वाढदिवस आहे, तुम्ही सर्वांनी माझ्या घरी यायचं बर का?
7: अरे वा, मस्त धमाल येईल.
5: ए ज्ञान,
6: जगण्या तू पण ये आणि धुरपतीला पण घेऊन ये.
0: कोण मया? नाही बा.
2: ए जाऊया ना आपण.
0: मयासनी नाही जमायचं.
7: अरे पप्पा,
0: मवा बाप पोत्राज हाय, मया पोत्राणाचा पोर हाय.
6: चॅन मॅन, आता काय करायचं?
0: काय करायचं म्हणजे आपण आपला एन्जॉय करायचा.
4: याला कशाला आपल्यात?
1: ए चला रे, घरी जायला उशीर होतय, चला.
0: मयासनी वाटलं असं होणार, मया पोत्राणाचा पोर हाय. नव लेका, तू असाच हाणार.
6: वा वा, जगूसेठ, हीच का आमच्या मैत्रीची किंमत?
0: आता तुम्हीच समजे.
4: तुला काय वाटलं, तू कळल्यावर आम्ही तुझ्याशी केलेली मैत्री तोडू?
0: एकदा दोस्ती केली ना की कोणाच्या बापाला भ्याचं कारण नाही.
6: तू उद्या वाढदिवसाला येणार म्हणजे येणारच.
0: अर्पण,
6: दोस्ती म्हणजे दोस्ती
7: करूया थोडी थोडी मस्ती.
4: नंद्या, जगण्यामुळे वाढदिवसाला मजा आली?
5: मजा तर येणारच.
0: अरे काय, त्याचा आवाज आणि आवाजाबरोबर त्या गाण्यातले एक एक शब्द म्हणजे ले भारी.
5: अरे माझ्या सोबत राहून राहून आता जगण्या चांगलंच गातोय.
6: ओ गायक महाशय, तुम्ही नका गाऊ, तुझा आवाज म्हणजे
5: काय
6: काय तू, तुमचा आवाज, तुमचं गाणं एकदा ऐकलं की माणूस
0: थार बहिराज.
5: ए मॅन, खूप होतय ह.
4: हे बघ जगण्या आलाच.
6: जगण्या यार, खूप खूप मजा आली, तू गाणं म्हणलास आणि वाढदिवसाला 4 चांद लागले.
5: पण मला तर एकच दिसला.
0: बरोबर, बुद्धिवान माणसाला 4 दिसतात, तुला कसे दिसणार?
5: हा म्हणजे मला हे 4 आणि पुन्हा एक दिसला असं म्हणायचं होत.
0: हा म्हणजे तू बुद्धिवाना परिसर लय हुशार.
5: हा पण यांना माझी किंमतच नाही.
6: जगण्या, आपण तुझी भाषा सुधारू, म्हणजे तू आजपासून शुद्ध बोलायचं.
0: शुद्ध म्हणजे? शुद्ध नाही, शुद्ध शुद्ध.
4: म्हण, मी आज अभ्यास करणार.
0: मया
6: म्या नाही, मी
0: मी
6: हा आज
0: आज
4: अभ्यास.

0: भैंस।
1: अरे अभ्यास ना रे, अभ्यास म्हणजे अभ्यास।
0: ओ
2: भ्या
0: भ्या भ्या।
3: अबे भ्या भ्या करायला तू का शेळी आहेस का?
0: म्या
4: स
0: स।
4: आता मन मी अभ्यास करणार।
0: मी आज अभ्यास करणार। दोस्तांनो, म्या बाला लई वाटायचं की मी शिकून अशी मोठा ऑफिसर व्हावा, आर म्हणून शानी तो करतोय पोत्राज नी अमासनी शिकवतोया।
2: वा जगण्या बेट्या शिक अरे यार, आता देवाच्या सुट्ट्या लागणार आहेत, सुट्ट्यामध्ये भेटायचं ना।
4: म्हणजे काय भेटणारच।
5: जग्या दादा जग्या दा, चल घरी।
0: अग अग काय झालं, एवढ्या थापा टाकत आली, काय झालं? काय
5: असणी नाही ठाव, पर वरल्याकडे सख्या भेटला, म्हणाला जगण्याला म्हणाव की तुझ्या मायनं लवकर बोलविलंय।
0: बर बर चल लक लक। बर दोस्तांनो येतो मी उद्या भेटू।
2: काही पण म्हणा राव, पण ना जगणे आपला दोस्त लय भारी।
1: निर्मला मनाची कुणाबद्दल कधी वाईट बोलत नाही।
4: अरे गरीब असून सुद्धा खूप मोठ्या मनाचा आहे।
3: बस बस नका जास्त गुणगान गाऊ, आणि आपल्या दोस्तीला दृष्ट नका लावू। वा काय तर म्हण दोस्ती म्हणजे दोस्ती, अन करूया थोडी थोडी मस्ती। अरे कुठं गेली दोस्ती? आज दिवाळीच्या सुट्ट्या संपून 15 दिवस झाले, दररोज मैदानावर यायचं, जगण्याची वाट बघत बसायचं, हीच का दोस्ती?
6: दोस्ती म्हणजे फुलातील गोड मकरंद, दोस्ती म्हणजे जीवनातील खरा आनंद, दोस्ती म्हणजे देवाऱ्यातील दिव्यांचा प्रकाश, आणि दोस्ती म्हणजे गोजागिरीच्या चांदण्याचा शुभ्र प्रकाश, दोस्ती म्हणजे भेट पानाला आधार देणारा देठ, दोस्ती म्हणजे ताटातूट।
2: वर्षा बस बस नाही सहन होत।
7: अरे मग इथं बसून का, तो येणार का?
8: मग करायचं काय?
1: आज रविवार, सर्वांनी प्रॅक्टिस आहे म्हणून डबे सुद्धा आणलेले आहेत। चला जगद्याला शोधून काढू, दिवसभर भटकून त्याचं घर शोधून काढू।
4: ठीक आहे, पण जगण्यानंही निदान भेटायला काय हरकत होती, त्याला शोधायलाच पाहिजे। चला
3: एवढ्या मोठ्या शहरात शोधायचं कुठं, त्याला फिरून फिरून कंटाळा आला राव।
8: जे तुला भूक लागली असेल ना?
3: नाही, थोडेसे काहीतरी खाऊन घ्यावं म्हणतोय।
2: हा याला खायला पाहिजे मात्र।
1: ए आर चला काहीतरी खेळू, चालू आहे तिकडे वाटेत, तिकडे चला।
8: चला चला मस्त वाजते।
3: अग पण अगोदर थोडं खावं म्हणतो।
1: ए नंतर आता चला।
4: ए नंतर आता चल।
3: अरे ये मला येऊ द्यानार रे।
0: लिंब लोणी मिलावते तुझ्या शाळेत येऊ ना।

0: Adică...
1: Wow, काय गातो या पोतराज
2: गाताय म्हणजे का बाजूचे वाजवताया बी झाक
3: ज्ञान पण आज ओळखीचा अर्थय
4: म्हण ओळखीचा आपण पहिल्यांदाच ते पोतराज बघतोय
3: काय म्हणालीस पोतराज पोतराजाचं हे गाणं जाऊन भिडलं म्हणाला
5: हिची कविता झाली सुरू
0: ना यार चला आपण पोतराजाला भेटू
1: हा जगण्या तर नसेल
2: हा अरे त्याच्या झिपऱ्या बघ आणि कपडे बघ
3: चला ओ पोतराज वाले थांबा
6: नाव काय तुमचं
0: पोतराज तुम्ही जगण्याला ओळखत असाल ना
7: नाही बा असं कितके पोतराज राहत्यास कोण जगण्या ठाव नाही
3: थांब थांब तू जगण्यास ना
7: नाही नाही
1: खरं सांगू तू कोण आहेस तुला जोशी शपथ
7: नाही मी जगण्या नाही
1: माझ्यामुळे जगण्याला शयत मार बसला खो
4: धुरपतीवर लय जीव लावला खो
3: शिकून मोठा ऑफिसर होणार होता खो
6: शुद्ध बोलायचं शिकणार होता खो
4: गाणे म्हणायचं असा की बस खो
2: पण आम्हालाच असा खो देईल असं वाटत नव्हतं खो
7: नशिबात मला बॅग खो दिलाय दोस्तांना
1: जगण्या यार असं कसं झालं रे आम्हाला बोलला पण नाहीस
7: जगण्या आता काय बोलू त्या दिवशी दुरी मला बोलवायला आली जगण्या जगण्या चल घरी माईनं बोलविल्या चल मया घरी गेलो अन
1: आर जगण्या बाळा आर तुहा बाप गेला की तुम्हासनी सोडून
7: बाळ आर नाही र मया बाप आर असा कसा झाला रे
1: हा तर असं आहे सगळे
0: जगण्या मग आता तू शिकणार नाही
3: अरे शाळा वर्ग

0: निदान खायला उठते यार।
1: अरे कित्येक दिवस झाले मी पोल सुद्धा झालो नाही रे।
2: ए आपण काय करूया, जगण्याला पुस्तके वह्या देत जाऊ।
3: नाही बा, मया नाही शिकणार आणि शाळाकड बी येणार नाही।
4: हे बघ जगण्या, आमच्या जवळ पुस्तक वह्या भरपूर आहेत, आपण दर रविवारी भेटत जाऊ, तुला वेळ मिळेल तेव्हा तू वाचत जा।
5: हा आणि परीक्षेच्या टायमाला द्यायची परीक्षा गुरुजीला आम्ही सांगतो वय रे माणिक।
0: हो गुरुजी, पण काय म्हणणार नाही, उलट आपल्याला मदत करतील।
1: तर मग ठरलं दर रविवारी सकाळी 11 वाजता गांधी रस्त्यावर बागेत
6: भेटायचं।
7: आपण ऐकलं जगण्याचा खो, त्यामधील कॅरेक्टर कसे कसे तुम्हाला आवडत होते, आणि जगण्याचा खो म्हणजे जगावं पण अभ्यास करून आणि अभ्यासाचा वसा घेऊन, शिक्षणाला महत्त्व देऊन, ग्रामीण भागातसुद्धा शिक्षणाला महत्त्व देऊन ही मुलं आपल्या पायावर कशी उभा राहतात, हे जगण्याचा खोमधून मित्रमंडळींना सोबत घेऊन आपण यशाच्या शिखराकडे नेऊयात। तर जगण्याचा खो हे नाटक आपल्याला नक्कीच आवडलं असणार आहे।
8: बालमित्रांनो, आत्ताच आपण बालमंडळ या कार्यक्रमांतर्गत जगण्याचा खो ही बालनाटिका ऐकली। लेखन होतं त्रिंबक वडसकर यांचं, दिग्दर्शन होतं मनीषा मधुकर उमरीकर यांचं, सहभाग होता महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी मयुरी बोबडे, साक्षी गव्हाणे, नंदिनी धोपटे, कोमल घाटूळ, गणेश ठाकरे, गजानन बंकेवाड, चैतन्य राठोड, स्वराज ढोले, श्रावण एळणे, समरजीत कारेगावकर आणि आदित्य पारटकर। यानंतर ऐकूया एक छानसं गीत।

बालमित्रांनो, आजचा बालमंडळ कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. आजच्या कार्यक्रमातून मी अपर्णा पारवेकर तुमचा निरोप घेते. नमस्कार. शिल्प

0: बालदोस्तांसाठीचा बालमंडळ हा कार्यक्रम श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात. आज जगण्याचा खो ही नाटिका या अंतर्गत आम्ही प्रसारित केली. लेखन होतं त्र्यंबक वडसकर यांचं, सहभाग होता महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी आणि सहनिवेदन केलं होतं अपर्णा पारवेकर यांनी. बालदोस्तांसाठीचा बालमंडळ हा कार्यक्रम श्रोतेहो प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: श्रोतेहो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार कार्यक्रम आता तुम्ही ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र. श्रोतेहो, खास तुमच्या आग्रहास्तव मराठी गीतांवर आधारित असणारा आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम स्वरलहरी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. तेव्हा या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त श्रोत्यांनी सहभागी होऊन आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश करायची आहे आणि आपल्या फरमाईश गीताचा आनंद आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेऊ शकता. तेव्हा आपल्याला दूरध्वनी करायचा आहे 0242 220 890 या क्रमांकावर आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर शनिवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत. तेव्हा जास्तीत जास्त श्रोत्यांनी सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. तेव्हा ऐकायला विसरू नका स्वरलहरी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोतेहो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार कार्यक्रम आता तुम्ही ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.
0: मध्यम लहरी 229 अंश अर्थात 1305 KHz वर आणि FM बँडच्या 102 MHz वर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रथम प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत होता. यानंतर ठीक 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राचे आणि दिल्ली केंद्राचे कार्यक्रम आम्ही आमच्या केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये जीवनाच्या प्रवासात नाना प्रकारच्या अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागतं. मग त्या अडचणी प्रपंचातील असो किंवा प्रपंचाबाहेरचे असो, पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी या असतातच. हं, तेव्हा आपण या अडचणींना सावधतेने सामोरं जाणं आवश्यक असतं. आता बघा, हां, एखादा व्यक्ती मुखवटा धारण करून आनंदी आहे असं जरी दाखवत असला तरीसुद्धा त्याच्या आयुष्यात अनंत अडचणी असतात. मग अशावेळी त्या अडचणींना आपण सावध

सहजतेने दूर करणं आवश्यक असतं असं म्हटलं जातं. जीवन हा खेळ आहे, पण खेळात सुद्धा सावध असायला हवं, नाहीतर आपण आऊट होऊन जाऊ. संसार रूपी सागर सांभाळत असताना तर अगदी क्षणाक्षणाला सावधगिरी बाळगायला हवी. आता बघा, हा सीमेवर असलेल्या जवानांना सतर्क सावधान राहण्याचा संदेश दिला जातो. कोणी आजारी असेल तर आपण सहजच बोलून जातो, टेक केअर, प्रिकॉशन घ्या, म्हणजेच काय तर काळजी घ्या, सावधानता बाळगा. कोणत्या आजाराची साथ आली तर तो आपल्याला होऊ नये म्हणूनही सावधगिरी बाळगावी लागते. पैशांची गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी लागते. या सोबतच कोणत्याही गोष्टीची खरेदी करताना, एखादा उद्योग उभा करताना आपल्याला सावधगिरी बाळगावीच लागते की. एकूणच काय तर आपण सदैव सावध, दक्ष, जागरूक आणि जागृत असायला हवं, हेच खरं. या विचारासह मैत्रिणींनो वळूया आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये पुनश्च एकदा सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, बालिकांच्या आणि महिलांच्या सुरक्षाविषयक जे काही कायदे आहेत आणि त्या अनुषंगानं जी आवश्यक माहिती आहे ती आपण जाणून घेऊया. तेव्हा मॅडम, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार.
0: आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यान्वये त्यांची सुरक्षा कशा प्रकारे केली जाऊ शकते किंवा कशा प्रकारे त्या एक सुरक्षित आयुष्य अजन्म जगू शकतात हे आपण या कायद्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता हे कायदे केवळ अस्तित्वात असून उपयोग नाही, तर या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी ही होणं तितकंच गरजेचं आहे. मग ती कशा प्रकारे होऊ शकते, यासाठी प्रशासन आणि कायदेविषयक जी एक प्रणाली आहे ती कशी कार्य करते याविषयी सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे ॲडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांना. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण महिला आणि बालिका यांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यांची आवश्यकता, नेमके ते कायदे कोणकोणते आहेत आणि त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सध्या होणं कसं गरजेचं आहे याविषयी सविस्तर अशी माहिती तज्ज्ञ मार्गदर्शकांकडनं जाणून घेणार आहोत. मॅडम, आता आपल्या भारत देशामध्ये महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयक जे कायदे आहेत ते निश्चितच खूप कडक कायदे आहेत, नाही तसं नाही, कडक कायदे आहेत, पण त्यांची जी प्रत्यक्षात होणारी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी संथ गतीने होते किंवा प्रभावीपणे होत नाही असा जनसामान्यांचा सूर आहे. हे कितपत योग्य आहे, याविषयीचं तुमचं मत काय आहे?
1: डेफिनेटली आपल्याकडे जे काही सध्या कायदे आहेत त्याची अंमलबजावणी थोडी स्लो पद्धतीने होतीये, याच्यामध्ये नक्कीच दुमत नाहीये. त्याला रिझन असं आहे की आपल्याकडे अवेलेबल असणारी जी सिस्टीम आहे, मशिनरी आहे, हिची कमतरता डेफिनेटली आहे. म्हणजे आपल्याकडे पोलीस मशिनरी असेल, ज्युडिशियरी असेल, त्याच्यानंतर ॲडव्होकेटचं प्रमाण आहे, बाकी सगळ्या गोष्टी ह्या कुठेतरी कमी पडतायत. म्हणजे जेवढी त्यांची आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा संख्या कमी आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाकडे वर्कलोड आहे.
0: नक्कीच.
1: मग प्रत्येक गोष्टीला न्याय देणं पॉसिबल होत नाही, मग कुठेतरी ती पद्धत स्लो चालते.
0: आणि त्यासोबतच कायदेविषयक कार्य करणारी जी तुमची पूर्ण टीम असते टीम मध्ये पण लॉयल्टी असणं तितकंच गरजेचं आहे,
1: महत्त्वाचं आहे डेफिनेटली.
0: ही पण गोष्ट इथे खूप महत्त्वाची आहे. याविषयीचं काय मत आहे तुमचं?
1: बीइंग ॲडव्होकेट फक्त आपण वकील नाही आहेत, एक समाजाचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती आहे आणि आपल्याला ऑफिसर ऑफ द कोर्ट असं म्हटलं जातं.
0: बरोबर.
1: मग ते प्रायव्हेट ॲडव्होकेट असतील, डिफेन्स लॉयर असतील किंवा गव्हर्नमेंट लॉयर असतील, जेव्हा कोर्टासमोर आपण काम करतो तेव्हा फक्त त्या एका केस पुरतं किंवा स्वतःच्या बेनिफिटसाठी विचार न करता ऑफिसर ऑफ द कोर्ट म्हणून त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी ही फक्त

0: एका कोणाची जबाबदारी नाही आहे.
1: बरोबर आहे.
0: आणि घटना काय आहे ही फक्त दोघांनाच माहिती असते, तक्रार करणाऱ्याला आणि ज्याच्यासोबत घडली त्याला.
1: बरोबर.
0: थर्ड पर्सन म्हणजे जजेस असतील किंवा ऍडव्होकेट यांना माहिती नसतं. त्यांच्या समोर जे काय कागदपत्र येतात त्याच्यानुसार त्यांना गोष्टी आहेत. मग त्यामधून आपल्याला न्याय देण्यासाठी आपलं काम काय आहे, त्या गोष्टी कोर्टापुढे आणण्याची जी पद्धत आहे ती योग्य पद्धतीने जर आपण कोर्टापुढे आणली तर समोर न्याय देणाऱ्या न्यायाधीशांना सुद्धा न्याय देताना खूप इझी जाईल, सोपं होऊन जाईल. मग त्यांच्या समोर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत कोर्टात जेव्हा आपण सादर करतो त्या करताना आपण न्यायदानासाठी मदत करणारे कर्मचारी जरी आपण म्हटलं तरी चालेल, किंवा त्याचे पालक थोडक्यात. डिफेन्स लॉयर आहे म्हणून फक्त फीस येण्यासाठी किंवा माझ्या आरोपीची बाजू मांडेल आणि मला त्या आरोपीला सोडायचे असा विचार न करता, किंवा मी सरकारी वकील म्हणून मला त्या आरोपीला शिक्षाच द्यायची असा विचार नाही करून चाल. तुम्हाला त्या गोष्टीला न्याय द्यायचा आहे. डेफिनेटली नैतिकता आहे, व्हॅल्यूज आहेत, तुम्हाला त्या मोरल्सचा विचार करायचा, आपल्याला न्याय द्यायचा आहे. एखाद्या कायद्याची अंमलबजावणी करताना त्या कायद्याचा उद्देश काय आहे, त्या कायद्याला ज्यांनी बनवला त्या लेजिस्लेचरला काय अभिप्रेत आहे ह्याचा विचार करून आपण ते कोर्टासमोर बाजू मांडणं, तरच त्या व्यक्तीला न्याय मिळणं सोपं होईल. फक्त त्याला शिक्षा देणं किंवा बाहेर काढणं हा माझा उद्देश नाहीये.
1: म्हणजे मुळात आपल्या न्यायव्यवस्थेची जी निर्मिती आहे ती मूल्याधिष्ठित करण्यात आलेली आहे, त्याची योग्य अंमलबजावणी होणं
0: खूप आवश्यक आहे. म्हणजे दोघांनीही त्या पद्धतीने ते कायद्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या जर कोर्टासमोर व्यवस्थित मांडण्यात आल्या तरच त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने असं होईल मला वाटतं.
1: अगदी अगदी. मॅडम, आता महिला किंवा बालिकांना न्याय वेळेत मिळत नाही असं खूप वेळा घडतं, मग फास्ट ट्रॅक पद्धतीने एखाद्या घडलेल्या घटनेवर न्यायदान करणं किंवा त्या पद्धतीने न्याय प्राप्त करणं ही एक पद्धत आपल्याकडे रूढ आहे किंवा ही एक सुविधा आपल्याकडे जनसामान्यांना कायद्याने प्राप्त झालेली आहे. तर या गोष्टीची अंमलबजावणी किंवा या फास्ट ट्रॅक पद्धतीने अगदी गतिमानतेने जे निर्णय येणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने खरोखर ते येतात का? एक कायदेतज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं?
0: जसं मग अशी म्हटलं की आपल्याकडे असणारी जी मशिनरी आहे त्याची कुठेतरी कमतरता आहे. पेंडन्सी ऑफ केसेस आहेत पण तेवढी जजेसची संख्या नाहीये.
1: बर,
0: मग एक व्यक्ती वर्कलोड किती घेणार? मग तेवढी जजेसची संख्याही वाढवणं आवश्यक आहे. त्यानुसार तिथला कर्मचारी स्टाफ असेल, पोलीस मशिनरीचा असतील. मग कसं होतं ना की एवढ्या सगळ्या पेंडन्सीमध्ये प्रत्येक गोष्टीला न्याय देणं पॉसिबल नाही होत. आपल्याकडे पोस्को सारख्या कायद्याला स्पेशल कोर्स आहेत, स्पेशल ऍडव्होकेट अपॉइंट केलेले आहेत. फास्ट ट्रॅकच चालतं, त्याची टाइम लिमिट त्या ऍक्टमध्ये दिली आहे की 1 वर्षाच्या तुम्हाला ते ट्रायल संपवायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये पोलिसांना सांगितलेलं आहे की FIR दाखल झाल्यापासून 60 दिवसाच्या त्याची चार्जशीट तुम्ही कोर्टात फाईल करा आणि चार्जशीट फाईल झाल्यानंतर चार्ज फ्रेम करून तुम्हाला 1 वर्षाच्या ट्रायल संपवायचे. पण ते 1 वर्षाच्या ट्रायल संपवताना स्पेशल कोर्ट जरी असलं तर त्यांच्याकडे ऑदर सेशनचे कामाचं लोड आहेच आहे. मग जेव्हा तुम्ही स्पेशल कोर्ट म्हणता तेव्हा त्यांच्याकडे त्याची संख्या, आपल्याकडे प्रत्येक कोर्टाला स्पेशल कोर्ट केलेला आहे. मग प्रत्येक कोर्टाला जेव्हा स्पेशल कोर्ट करतो त्यांच्याकडे फक्त पोस्को सारखेच मॅटर नाही आहेत, 376 सारखे रेप सारखेच मॅटर नाही आहेत, ऑदरही काही ट्रायल्स आहेत. मग ह्याचे जे स्पेशल कोर्ट आहेत त्यांच्याकडे फक्त मग त्याचेच ट्रायल चालले पाहिजे. ही संख्या आपलं वाढवणं काम आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी 1 किंवा 2 असतं, मग ती संख्या कशी वाढवता येईल? तालुक्याच्या ठिकाणी 1 कोर्ट असतं, मग त्याला आपण 2-3 जर केलं मग ते अशा केसेस चालवण्यासाठी 1 कोर्ट तुम्ही ठेवा. जे कोर्ट ठेवताय 2 किंवा 3 मग त्यांच्याकडे तेच चाललं पाहिजे, तर ते कुठेतरी फास्ट होईल. अशा केसेस 10 असतात, 10-10 केसेस रोज चालवणं पॉसिबल होत नाही.
1: नुसतं तुम्ही आम्ही फास्ट ट्रॅक मध्ये केस केस टाकू असं म्हणून उपयोग
0: नाही, त्याची संख्या वाढवणं आवश्यक आहे.
1: खरंच
0: एक आजच्या बोर्डावर जर माझ्याकडे 10 केसेस असतील तर 10-10 आज मी नाही कंडक्ट करू शकत ना.
1: खरंच
0: बरोबर आहे. माझ्याकडे ऑदरही वर्कलोड आहे आणि त्याला पण न्याय देणं, एका केसमुळे मी बाकीच्यावर अन्याय नाही करू शकत. कायद्यापुढे तर सगळेच समान आहे,
1: सर्व समान आहे.
0: मग त्याच्यासाठी तेवढं मेकॅनिझम प्रोव्हाइड करणं हे कुठेतरी आवश्यक आहे, तरच आपल्याला ते फास्ट हे करता येईल.
1: जे आपण म्हणतोय की अनेक गुन्हे घडतायत, गंभीर गुन्हे घडतायत, पण त्यावर कुठल्याही प्रकारचा न्याय व्यक्तींना मिळत नाहीये. तो जर न्याय आपल्याला योग्य प्रकारे पाहिजे असेल तर त्यासाठी ही सगळी प्रणाली
0: वाढवणं गरजेचे
1: गरजेचं आहे.
0: जरी समजा 1 वर्षाच्या ट्रायल इथे तुम्हाला लिमिट सांगितलं, मला 1 वर्षाच्या जजेसला करणंच आहे, बरोबर आहे. झालं सेशन कोर्टातून झालं, म्हणजे स्पेशल कोर्ट असेल सेशन कोर्टातून झालं, पुढे हायकोर्ट आहे. तिथे पेंडन्सी एवढी आहे की तिकडे 10-15 वर्ष मॅटर्स पडून राहतात. पुढे सुप्रीम कोर्ट आहे, तिकडे मग इथे एक वर्षाचा उपयोग काय? पुढे पेंडिंग राहते ना. आणि ते करून जरी समजा एखाद्या स्पेशल कोर्टाने एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये डेथ पेनॉल्टी दिली, जसं आपण फाशीची शिक्षा म्हणतो, ते हायकोर्टातून कन्फर्मेशन व्हायला वेळ लागतं. पुढे जरी

0: कोर्टाने कन्फर्मेशन केलं, सुप्रीम कोर्टात वेळ लागतो आणि तिथे कन्फर्म झालं तर पुढे राष्ट्रपतींची दया याचिका आहे. मग ह्या सगळ्या पुढे लेंदीच्या प्रोसिजर त्याला आपल्याला कसं कमी करता येईल. आणि मला तर वाटतं आपण फाशीची शिक्षा फक्त रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये म्हणतो, पण जिथे आता तुम्ही मघाशी मला विचारलं की जिथे प्रौढ व्यक्तीसुद्धा लहान मुलांवर हे करतात, मग अशा केसेस रेअरेस्ट ऑफ रेअरमध्ये येत नाहीत का, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. याच्यावरही कुठंतरी कायद्याने विचार करायला हवा असं मला वाटतं, प्रशासनाने याच्यावरही विचार करायला हवा आणि त्याच्यानुसार ही जी गोष्टी आहेत ह्या आपल्याला कशा आणखीन चांगल्या पद्धतीने करता येतील याच्यासाठी कुठेतरी प्रणालीमध्ये आपल्या सुधारणा व्हायला हवी.
1: खरोखर आहे, खरोखर आहे.
0: अशा लोकांना दया कितपत दाखवावी हा मोठा प्रश्न आहे.
1: खरोखर
0: एक वेळ आपण म्हणतो की भारतामध्ये आपल्या रिफॉर्मेटरी थेरी आहे की ठीक आहे बाबा माणूस आहे, गुन्हा करणार, चुका होतात, त्याला चुकीला त्याला जी काही शिक्षा व्हायची ती होणारच आहे. त्याच्यानंतर ती शिक्षा बघून आल तर त्यांना समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं वावरावं, परत त्या चुका करू नयेत, हा आपला उद्देश असतो शिक्षा देण्यामागचा. पण अशा गुन्ह्यांमध्ये रिफॉर्मेशनचे काय चान्सेस आहे?
1: खरंच आहे, खरंच आहे. यासोबतच मॅडम आणखी एक महत्वाची गोष्ट, गुन्हे अख्ख्या देशभरात सतत प्रत्येक क्षणाला कुठे ना कुठे काही ना काही गुन्हा घडतच राहतो. काही गुन्हे खूप गंभीर असतात, काही गुन्हे ठीक आहे, काही विशिष्ट शिक्षेनंतर त्या गुन्हेगाराला दया दिली जाऊ शकते, किंवा अति गंभीर नसणारे गुन्हे किंवा गंभीर नसणारे गुन्हेही काही असतात, सर्वसाधारण गुन्हेही असतात, पण गंभीर स्वरूपाचे गुन्हेही देशभरात सतत घडत राहतात. आणि त्या गुन्ह्यांची नोंद जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पीडितांमार्फत केली जाते तेव्हा आपण अनेक वेळा बघतो की मुळात ती नोंदच होत नाही बऱ्याच वेळा. म्हणजे FIR योग्य पद्धतीने करणं, खूप दाखल करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. याविषयीचं तुमचं मत काय आहे?
0: FIRच्या बाबतीत अनेक जजमेंट मध्ये ललिता कुमारीचं जजमेंट असेल किंवा आता अर्णेश कुमारचे जजमेंट असेल, त्याच्यात अक्यूटचे राईट प्रोटेक्ट केलेले. ललिता कुमारीच्या जजमेंट मध्ये सांगितलेलं आहे की बाबा अशा केसेसमध्ये लैंगिक अत्याचाराचे जे केसेस आहेत त्याच्यामध्ये FIR फाईल करणं मँडेटरी आहे. FIR फाईल करून घेणं मँडेट, तुम्ही तिथे त्यांना नाकारू शकत नाही पीडितांना. मग त्याच्यामध्ये स्पेशल महिला अधिकारी जे असतील, DYSP लेवलचे अधिकारी यांच्या समोर ते आणि त्यांनी ते केलं पाहिजे असे बरेच गाईडलाईन्स आहेत. आणि त्याच्यासाठी मग स्पेशल डॉक्टर्स असतील यांच्याकडून त्यांचे जे मेडिकल चेकअप असेल ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि तसे प्रावधान सुद्धा केलेले आहेत. बरोबर आहे. आणि इथे मग ते की सुरुवातीला मी जसं म्हटलं की माणूस हा बदनामीला भीतो की समाजात माझी बदनामी होईल, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस FIR करायला पण जात नाहीत गुन्हा घडला असून सुद्धा. मग ह्यावेळेस तिथे त्यांना काउन्सिलिंगची आवश्यकता असते.
1: बरोबर.
0: आणि लहान मुलं जर असतील त्यांच्यासोबत एक फ्रेंडली वातावरण पाहिजे. बऱ्याच वेळेस खूप घाबरलेले असतात पीडिता असतील, पीडित मुलगा असेल, खूप घाबरलेले असतात. मग त्यांच्यासोबत फ्रेंडली आपल्याला नेचर राहिलं पाहिजे तर ते तुम्हाला फ्रीली सांगतील. बऱ्याच वेळेस ते सांगत पण नाही आणि त्यांची ती मानसिकता पण नसते की गुन्हा घडल्यानंतर मी काहीतरी सांगावं. मग त्यांना ते वातावरण फ्रेंडली फ्री वातावरण करून देणं ही त्या पोलीस मशिनरीची असेल किंवा कन्सर्न अथॉरिटीची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी नालसा जे आहे, नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी जी आहे, यांनी चाइल्ड फ्रेंडली लीगल सर्व्हिस स्कीम जी आहे फॉर चिल्ड्रन्स ही 2024 आणलेली आहे.
1: बरोबर.
0: जिथे बालमित्र जे असतील त्या मुलांना फ्री करण्यासाठी की जे मोकळेपणाने बोलू शकतील, त्यांना प्रॉपर काउन्सिल करू शकतील.
1: अगदी अगदीच.
0: एकंदरीत जेणेकरून ते न घाबरतात त्यांच्यावर जे काही गोष्टी घडल्या त्यांच्यासोबत हे फ्रीली सांगू शकतो. तुम्हाला जसं FIRच्या बाबतीत जर काही आलं तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तुम्ही तक्रार करू शकता.
1: बरं.
0: ते करायला पाहिजे जर समजा तुम्हाला तसा काही प्रॉब्लेम आला असता.
1: नक्कीच नक्कीच. मॅडम आता शाळांमध्ये मग प्राथमिक लेवलला असेल किंवा माध्यमिक लेवलला असेल, गुड आणि बॅड टच याविषयी शिक्षण आणि स्वसंरक्षणाविषयी सक्तीचं शिक्षण करणं ही काळाची गरज आहे. आणि त्यासोबतच कायद्यात राहून किंवा कायदेविषयक काही गोष्टी ही मुलांना कळणं तितकंच गरजेचं आहे. तर त्याविषयीचं तुमचं मत काय आहे? त्या कशा इम्प्लिमेंट होऊ शकतील आजच्या परिस्थितीमध्ये?
0: शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये जसं स्पोर्ट्स हा शिक्षणासोबत कंपल्सरी विषय असतोच आहे, मग त्या स्पोर्ट्समध्ये तलवारबाजी सारखेच असतील, कराटे सारखे असतील किंवा लाठीकाठी सारखे प्रशिक्षण असेल हे कंपल्सरी आणि सक्तीचे केले पाहिजेत. प्रत्येक वेळेस त्या द्रौपदीला वाचवायला श्रीकृष्ण नाही येणार, सीतेला वाचवायला राम नाही येणार आहे. तुझं संरक्षण तुला करायला पाहिजे. जेव्हा मी म्हणते की समाजामध्ये समानता आहे, इक्वल आहे, तेव्हा तुझं संरक्षण तुलाच करायचं.
1: बरोबर आहे.
0: तर त्या याच्यानुसार त्यांना तयार करणं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी त्यांना मग शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये स्वसंरक्षणाचे धडे, स्पोर्ट्स असतील तशा पद्धतीचे काही, हे देणं कंपल्सरी आहे.
1: नक्कीच. महिला आणि बालिकांच्या पुनर्वसन आणि त्यांना मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी सरकार आणि समाजातही पुरेशी सुविधा सध्या

0: उपलब्ध आहे का? आणि बराच वेळा असं होतं की कायद्यापर्यंत तुम्ही पोहोचल्यानंतरही ज्यावेळी तुम्हाला तुमचं मत मांडायला वेळ दिला जातो त्यावेळी कुठेतरी मनात एक भीती असते, कुठेतरी एक न्यूनगंड असतो. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे प्रतिष्ठेचाही प्रश्न कुठेतरी
1: सगळ्यात मोठा प्रश्न तोच असतो समाजामध्ये
0: गंभीर स्वरूपात आपल्याला दिसून येतो. मग अशा वेळी ही काउन्सिलिंगची खूप गरज आहे. त्याविषयी काय सांगाल?
1: आपल्याकडे विक्टिम कॉम्पेन्सेशन ऍक्ट आहे, त्याची स्कीम पण आहे की अशा ज्या महिला असल्या सेक्सुअल अटॅकच्या असतील, रेपच्या असतील, ज्या पीडित महिला आहेत किंवा पोस्को सारख्या असतील, त्यांना त्या विक्टिम्सला कॉम्पेन्सेशन दिलं जातं. पण कसे आता हे कंपेन्सेशन पैशाच्या स्वरूपात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, पण प्रत्येक वेळेस पैसे दिले किंवा काहीतरी कंपेन्सेशन दिलं म्हणजे त्या जी विक्टीम आहे तिचा न्यूनगंड गेला असं होत नाही. एखादं अनैतिक कृत्य झाल्यानंतर फक्त त्या व्यक्तीच्या शरीरालाच त्रास होतो असं नाही, शरीराच्या जखमा काय कधी भरून येतात, पण मनाला जी जखम झाली असते त्यावेळेस तिला त्या कंपेन्सेशन वगैरे ठीक आहे, आता ते पुढच्या याच्यासाठी आपण हेल्प म्हणून देऊ शकतो, एड म्हणून, पण तिची ती मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी तिला प्रॉपर काउन्सिल आवश्यक आहे की तिचा तो न्यूनगंड कसा जाईल याच्यासाठी तिला काय करू शकतो हे कुठेतरी मला वाटतं आपण तिथे कमी पडतोय.
0: खरंच मन आणि मेंदू पटेलावर जे काही कोरल्या जातं किंवा जे काही
1: त्यातून बाहेर पडण्यासाठी तिला ज्या काही गोष्टी प्रोव्हाइड करणं आवश्यक असतात तिथे कुठेतरी आपण कमी पडतोय असं माझं वैयक्तिक मत आहे.
0: आणि तिथेच खऱ्या अर्थाने मला वाटतं की बालिका असेल, महिला असेल, पुरुष असेल, मुलगा असेल, प्रत्येकाला त्याच वेळी गरज असते की खऱ्या अर्थाने त्यांचं समुपदेशन, म्हणजे केवळ त्यांचं समुपदेशन नाही तर त्यांच्या कुटुंबाचं समुपदेशन होणंही तितकंच गरजेचं आहे, समाजाचं समुपदेशनही खूप होणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या पीडित स्त्रीकडे, बालिकेकडे किंवा कुठल्याही व्यक्तीकडे समोरच्या समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोनही कसा असायला हवा, किती शुद्ध हवा, किंवा कसं केवळ सहानुभूतीच्या नजरेने त्यांच्याकडे न पाहता एक सामान्य व्यक्ती म्हणून त्यांना समाजामध्ये वावरता यायला हवं,
1: मानसिकता ती बदलणं खूप आवश्यक,
0: त्यासाठी ही जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. मॅडम, आता महिला आणि बालिकांसाठी सुरक्षितता निर्माण व्हावी आणि पुरुष मानसिकतेत बदल व्हावी हे आज सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावर दोन्ही पद्धतीने होणं खूप गरजेचं आहे. तर एक कायदेतज्ञ म्हणून याविषयी बोलताना आपण काय सांगाल? बरं,
1: जसं म्हटलं की प्रत्येक गोष्टीचा बेस जर बघितला, मूळ जर बघितलं तर हे कुठेतरी आपलं कुटुंब आहे, समाज आहे, हे आहे, ह्याची मानसिकता बदलण्यासाठी आपण जिथे राहतो हा भारत देश जो आहे, एवढे महापुरुष, संत, महात्मे, एवढी मोठी हिंदू संस्कृती आपली आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला महत्व आहे, मग ते तुमचे सण उत्सव असतील किंवा एखादी कृती असेल, प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काहीतरी सायंटिफिक रिझन आहे. मग तुमचं वागणं असेल, बोलणं असेल, राहणीमान असेल, एखादं कार्य करण्याची पद्धती असेल, ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी सायंटिफिकली रिझन आहे. फक्त देवदेव करणं किंवा धार्मिक असं नाही, पण त्याला वैज्ञानिक शास्त्रशुद्ध सुद्धा त्याच्या मागे महत्व दिलेलं आहे. मग ते महत्व प्रत्येक व्यक्तीला समजून सांगणं आवश्यक आहे, ते त्यांना पटवून देणं हे खूप आवश्यक असतं. त्याच्यानंतर मला नाही वाटत की प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचं, संस्काराचं महत्व पटल्यानंतर कोणाची तरी मानसिकता असं दुष्कृत्य करण्याची होईल असं मला नाही वाटत.
0: खरोखर
1: आज नाही, पूर्वापार देवादिकांपासून सुद्धा महिलांना मान सन्मान दिलेला आहे. आपण देवी देवतांची पूजा करतो,
0: देवाचं
1: नवरात्रामध्ये 9 दिवस देवीच्या 9 रूपांची आपण पूजा करतो. देव सुद्धा ते सुद्धा बरेच देवांची आपण जर उदाहरणं पाहिली की त्यांच्या आईच्या नावावरून, त्यांच्या पत्नीच्या नावावरून त्यांना ओळखलं जातं.
0: खरोखर
1: जसं की आपण अनुसयानंदन म्हणतो, दत्तात्रयांना, मारुतीला अंजनी हे म्हणतो,
0: अंजनी पुत्र
1: म्हणतो, व्यंकटेशाला लक्ष्मीकांत म्हणतो आपण, रामाच्या आधी आपण सीतेचं नाम घेतो, सीताराम म्हणतो. मग ते जर त्यांना एवढं महत्व देत असतील तर मग साधी सोपी एक विचार करण्याची गोष्ट आहे की देव जर एवढा सन्मान स्त्रियांना देतो, आपण तर माणूस आहे, मग आपण का नाही द्यायला पाहिजे? मग आपण जर त्यांना सन्मान नाही दिला, त्यांचा अपमान केला, त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला, तो माफ करेल का आपल्याला? आणि जसं मला आवडणारं एक गाणं की जैसे जैसे कर्म तैसे फळ देतो रिश्वत, त्यातली एक गोष्ट मला खूप, म्हणजे एक लाईन जी आहे ती मला खूप भावते. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होत नीतिभ्रष्ट, त्या एका क्षणिक सुखासाठी आपली नीतिमत्ता सोडून एवढा 64 योनीमधून पार पडल्यानंतर मनुष्य देह भेटलाय आणि त्याचा आपण कसा उपयोग करायचा? म्हणजे आपण त्या एका सुखासाठी आपल्या स्वतःचं नुकसान, समाजाचं नुकसान, त्या व्यक्तीचं आयुष्यभराचं नुकसान करायचं का त्याला सत्कर्मी लावून समाजासाठी चांगलं कार्य करायचं हे आपल्या हातात आहे.
0: खरोखर म्हणजे हा केवळ एक प्रॅक्टिकल विषय नाहीये तर भावनांशी जोडला गेलेला खरोखर हा विषय आहे. आणि या विषयावर केवळ प्रॅक्टिकली व्यावहारिक विचार न करता तेवढंच

0: भावनिक दृष्ट्या ही या गोष्टीकडे बघायला पाहिजे. एक माणूस म्हणून तुम्ही जगत आहात, एक माणूस म्हणून तुमचं वर्तन कसं असायला हवं हे खरंच प्रत्येकाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
1: या गोष्टी आपल्याला संस्कारातून आपल्या संस्कृतीमधून भेटतात आणि मग त्या संस्कृतीचं महत्व प्रत्येकाला असलं पाहिजे, ते त्यांना जाणवून देणं हे आपलं कर्तव्य प्रत्येकाचं कर्तव्य.
0: खरंच आहे. आणि काही वर्षांपासून प्रत्येकावर संस्कार केले जातात, पण त्या संस्कारांना वेळोवेळी लक्षात ठेवून आपण आपल्यामध्ये नैतिकता आणणं, ती टिकवणं आणि ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे व्यक्तिगत आपलं कार्य आहे. आपण हे प्रत्येक व्यक्तीने करणं गरजेचं आहे. ही गोष्ट कुठेतरी आज समाजात रुजवणं, रुजली जाणं आणि ती लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: कायदे काय, प्रत्येक गोष्टीवर कायदा आहे, त्याची अंमलबजावणी कडक होईल, सगळ्या गोष्टी होतील, त्याचा विषय नाहीये. पण एक माणूस म्हणून स्वतः पुरता, आपण म्हणतो माणूस हा खूप स्वार्थी आहे, मग ठीक आहे ना, स्वार्थी आहे ना, तर मग त्या स्वतःच्या स्वार्थासाठी तर विचार करा की ही गोष्ट केल्यानंतर मला पुढे त्याचा परिणाम काय आहे.
0: खरोखर खरोखर वैद्यकीय क्षेत्रामध्ये नेहमी म्हटलं जातं की कुठलाही आजार झाल्यानंतर त्या आजारावर तुम्ही औषधोपचार घेण्यापेक्षा तो आजार तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही
1: याची काळजी तुम्ही
0: घ्यायला पाहिजे. अगदी तसंच आहे, कायद्यापर्यंत किंवा कायद्याजवळ जाण्याची आपल्याला मुळात गरजच पडली पाहिजे नाही. असं जर प्रत्येकाचं शुद्ध आणि योग्य नीती मूल्यांवर आधारित असं आचरण, आदर्श असं आचरण असेल, तर नक्कीच संरक्षणासाठी कायदे करण्यात आले तरीही त्या कायद्यापर्यंत जाण्याची गरज पडणार नाही असं मला वाटतं.
1: आणि या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे आपण जसं म्हणतो की थोडस स्वार्थी विचार होऊन जरी आपण केला तरी ह्या गोष्टी आपल्या आपल्याला कळायला पाहिजेत.
0: नक्कीच नक्कीच
1: बरोबर आहे. मी काय करावं आणि काय नाही हे ज्याचं त्यांना ठरवायचं. कोणी किती जरी सांगितलं आणि काही जरी केलं तर काही उपयोग नसतो ह्या गोष्टींचा. स्वतःची आयडेंटिटी, स्वतःचं स्टेटस आहे तो स्वतः जपणं खूप आवश्यक असतं.
0: अगदी बरोबर आहे. आणि मला ही खूप अविचारी गोष्ट वाटते की अनेक वेळा गंभीर वाईट घटना प्रसंग घडल्यानंतर म्हटलं जातं की तो व्यक्ती मनोरुग्ण आहे किंवा त्याची मानसिक स्थिती योग्य नाही. अरे मानसिक स्थिती त्याची योग्य नाही, मनोरुग्ण आहे, तर मग वाईट दुष्कृत्य करावं असं त्याला का वाटलं.
1: प्रत्येकाला समाजामध्ये स्वातंत्र्य आहे, मग त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार करायचा का ते स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.
0: खरोखर खरोखर मॅडम, आता आपल्या समाजातील प्रत्येक नागरिक महिला आणि बालिकांच्या सुरक्षेसाठी आणखी कोणती कलम नियम नव्यानं आपण स्वीकारली पाहिजेत याविषयी जाता जाता आपण काय सांगाल.
1: त्याच्यामध्ये फक्त मी जसं म्हटलं की आपलं मेकॅनिझमची वाढ डेफिनेटली होणं आवश्यक आहे. जसं शैक्षणिक जे अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये स्वसंरक्षणासारखे विषय जे आहे ते कंपल्सरी वाढवणं आवश्यक आहे. आणि कायद्याचा यूज आणि मिसयूज हे दोन्ही पद्धतीने केला जातो. जसं मगाशी मी सांगितलं की विक्टिम कंपल्सरी, एखादी पीडिता असेल तिच्यावर जर हे झालं तर तिला आपण विक्टिम कंपेन्सेशन देतो, काउन्सिलिंग करतो वगैरे सगळ्या गोष्टी. पण इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, आपण फक्त एका बाजूने विचार करतो, पण जिथे कायद्याचा मिसयूज होऊन खोटे गुन्हे दाखल केले जातात तिथे काय. जिथे असं समोर येतं की बाबा हा खोटा गुन्हा आहे, नंतर तो आरोपी सुटला जातो, पण त्याची जी काही बदनामी झालेली आहे, त्याची जी काही समाजातली प्रतिष्ठा डाऊन झालेली आहे, त्याच्याबद्दल काय, कुठेतरी त्याच्याबद्दल सुद्धा प्रोव्हिजन्स, मग अशा खोट्या केसेस करणाऱ्यांविरुद्ध सुद्धा ऍक्शन घेणं आवश्यक आहे.
0: नक्कीच.
1: तसं जर प्रोव्हिजन्स काही करता आले तर याचा विचार नक्कीच व्हायला हवा की म्हणजे लोकांना कायदे कडक आहेत त्याच्याबद्दल दुमत नाहीच आहे, त्याची अंमलबजावणी होत आहे, जे तो आपल्या आपल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी कठोर पद्धतीने करायचा प्रयत्न करतोय, पण जिथे मिसयूज होते तिथे सुद्धा अशा खोट्या केसेस करणाऱ्यांवर धाक असणं आवश्यक आहे. मग त्यांना मग हेवी कंपन्सेशन म्हणा किंवा आणखीन दुसऱ्या काही ज्या योग्य त्या परिस्थितीनुसार पनिशमेंट्स असतील ते आपण काय देऊ शकतो की जिथे कुठेतरी वचक बसेल, हे सुद्धा आपण विचारात घेतणं प्रशासनानं आवश्यक आहे.
0: खरोखर खरोखर एकंदरीतच महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयीचा आजचा जो प्रश्न आहे तो व्यक्तिगत, सामाजिक, प्रशासकीय प्रत्येक स्तरांवर यावर
1: जनजागृती करणं आणि त्याचं प्रॉपर काउन्सिलिंग होणं आणि त्याबद्दलची माहिती, गंभीरता, त्याचं महत्व पटवून देणं हे खूप आवश्यक आहे.
0: नक्कीच नक्कीच. म्हणजे जोपर्यंत घराघरात याविषयी माहिती पोहोचणार नाही, व्यक्ती व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचणार नाही, तोपर्यंत हे जे गंभीर स्वरूपाचे होणारे जे गुन्हे आहेत, अपराध आहेत, ते थांबणं आणि थांबवणं कठीण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. गरज आहे आपण घरापासून आणि आपल्या घरातल्या व्यक्तीपासून याविषयीची जनजागृती करणं
1: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची सुरुवात आधी स्वतःपासून करणं ही खूप महत्वाची आहे.
0: नक्कीच नक्कीच.
1: आणि त्याच्यासाठी आपल्याकडे प्रसार माध्यमाच्या बाबतीत आता जसं बालक पालक मूवी आहे, केरळला स्टोरी 1 आणि 2 आहेत, त्याचे दोन्ही भाग असतात की बालक पालक

0: सारखी मूवी आहे की त्याच्यामध्ये खूप छान संदेश दिलेला आहे. मला तेव्हा एक ते भावला की जेव्हा मुलांना काही प्रश्न पडतात तेव्हा जर त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून त्याची उत्तरं नाही भेटली तर मग ते कुठल्या पद्धतीने ते शोधतात आणि त्याचे परिणाम काय होतात हे बालक पालक मध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. केरळ स्टोरी मध्ये सुद्धा पार्ट वन पार्ट टू मध्ये पाहिलं आपल्या संस्कृतीचं महत्व त्या मुलांना योग्य पद्धतीने समजलं नसल्यामुळे त्यांचं पुढे काय होतं आणि मग ते का चुकीच्या पद्धतीने जातात आणि नंतर त्याचे परिणाम काय होतात. तर ही कुठेतरी सुरुवात आपण आपल्यापासून आपल्या कुटुंबापासून करणं गरजेचं आहे.
1: एक चुकीचा निर्णय
0: आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त करतो.
1: नक्कीच नक्कीच.
0: त्याच्यामुळे कुठेतरी ही सुरुवात आपल्यापासून आपल्या कुटुंबापासून करणं आवश्यक.
1: खरंच आहे. म्हणजे एक चुकीचा निर्णय आणि एक चुकीचं काम माणसाला आपल्या आयुष्यातून कसं उठवू शकतं किंवा आपल्या आयुष्याचा कसा अंत घडवून आणू शकतं याचं उत्तम उदाहरण आपण यासारख्या अनेक गोष्टींमधून पाहू शकतो आणि हे आपण उघड्या डोळ्याने पाहणं आणि त्यावर योग्य ती ऍक्शन घेणं किंवा या गोष्टी मनामध्ये रुजवून आपलं आचरण योग्य ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तर
0: गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा जितका दोषी आहे तेवढाच माहिती असून सुद्धा न सांगणारा पाहणारा दोषी आहे असं म्हणावं लागेल.
1: खरंच खूप छान मॅडम वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय महत्वपूर्ण उपयुक्त आणि समाज जनजागृतीच्या दृष्टिकोनातून म्हणता येईल खूप फायदेशीर अशी माहिती आम्हा सर्व मैत्रिणींपर्यंत आपण पोहोचवलीत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
0: धन्यवाद. आपणही मला माझे विचार मांडण्याची आकाशवाणी केंद्रावर संधी दिली त्याबद्दल आपल्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार.

मैत्रिणींनो, आत्ताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत बालिका तसेच महिला सुरक्षाविषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ॲडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकला. मैत्रिणींनो, कार्यक्रमामध्ये आता आपण आनंद घेऊया एका गीताचा.

या गीतानंतर मैत्रिणींनो, आता आपण वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहात महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांचं अगदी सस्नेह स्वागत करते. मैत्रिणींनो, मागच्या भागामध्ये आपण स्त्रियांचे विविध आजार आणि योगासनं याविषयी माहिती जाणून घेत होतो आणि सोबतच स्त्रियांच्या शारीरिक अवस्थेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर योगासनांचा कशा रीतीने फायदा होतो हेही आपण जाणून घेतलं. तर याच संवादाचा उर्वरित भाग आज आपण ऐकणार आहोत आणि याविषयी सविस्तर अशी माहिती देण्यासाठी पुनश्च एकदा आज आपल्या सोबत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका

0: याविषयी माहिती जाणून घेत होतो आणि सोबतच स्त्रियांच्या शारीरिक अवस्थेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर योगासनांचा कशा रीतीने फायदा होतो हेही आपण जाणून घेतलं. तर याच संवादाचा उर्वरित भाग आज आपण ऐकणार आहोत आणि याविषयी सविस्तर अशी माहिती देण्यासाठी पुनश्च एकदा आज आपल्या सोबत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी. मॅडम, कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद. नमस्कार मैत्रिणींनो.
0: तर मॅडम, मागच्या भागात संवाद साधत असताना आपण सांगितलं की गर्भावस्थेमध्ये त्या स्त्रीला आणि होणाऱ्या बाळाला योगासनांचा कसा फायदा होतो. तर मॅडम, प्रसूती नंतर सुद्धा महिलांनी खरं तर योगासनं करायला पाहिजे, पण त्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो योगासनं करण्याचा योग्य काळ कुठला आहे आणि तो कशा पद्धतीने सुरू करावा, तर त्याबद्दल काय सांगाल.
1: बरोबर आहे की जसं आपण पाहिलं की गरोदरपणात महिलांच्या मनात शंका असते की आसनं करावीत का, योग अभ्यास करावा का, तसंच प्रसूतीनंतरही त्यांच्या मनात शंका असते की किती दिवसांनी करावा किंवा करावा की नाही, मग माझं सिझरियन झालेली आहे तर आतल्या टाक्यांना त्रास होईल का, किंवा नॉर्मल डिलिव्हरी आहे तर मग गर्भाशय पिशवीला शैथिल्य येईल का, असे काहीतरी शंका कुशंका त्यांच्या मनामध्ये असतात, नक्कीच असतात. पण प्रसूती नैसर्गिक असो किंवा शस्त्रक्रियेने म्हणजे सिझेरियन असो, आपण आसनं आणि प्राणायाम पुन्हा सुरू करणं प्रसूतीनंतर तर ते आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने आणि उदरातील इंद्रियांना बळकटी देण्याच्या दृष्टीने अतिशय हितकारक आहे. म्हणजे आपण योगासन योगाभ्यास पुन्हा सुरू करावा हे तर अगदी नक्की 100% करायलाच पाहिजे. पण कधी करायचा, नॉर्मल डिलिव्हरी नंतर कधी, तर नॉर्मल डिलिव्हरी असेल तर तिसऱ्या महिन्यापर्यंत काय होतं की आईची जी इंद्रिय असतात ओटीपोटातली ती पूर्वपदावर पूर्वस्थितीमध्ये येतात आणि त्याच्यानंतर मग ती आपल्या नियमित जे योगासन आहे किंवा योगाभ्यास आहे ती पूर्वीसारखं पूर्ण करू शकते. आणि समजा शस्त्रक्रिया झालेली आहे, सिझेरियन सेक्शन आहे, तर सिझेरियनची जखम जुळून येईपर्यंत साधारण 2 ते 3 महिनेपर्यंत सुरुवातीचे तिने फक्त शवासन किंवा उज्जयी प्राणायाम असं करावं, बाकीची आसनं किंवा योगाभ्यास करू नये. आणि त्याच्यानंतर म्हणजे 3 महिन्याच्या नंतर किंवा जेव्हा तिला असं कम्फर्टेबल वाटेल 6 महिने 4 महिनेपर्यंत तर ती त्याच्यानंतर 3 महिन्याच्या नंतर जेव्हा तिला व्यवस्थित वाटेल काहीही त्रास नाही अशा वेळेला ती सेतुबंधासन, पर्वतासन, जनुशीर्षासन ही करू शकते. ही सगळी आसनं 6 महिनेपर्यंत आणि 6 महिन्याच्या नंतर मग ती नियमितपणे योगाभ्यास करू शकते. अगदी सिझेरियन झालेला असेल तरीही पुन्हा सुरू करण्यास काहीच हरकत नाही.
0: म्हणजे प्रत्येक स्त्रीनं गर्भावस्थेनंतर म्हणजे प्रसूती झाल्यानंतर योगासनं करायलाच हवी, कारण बरीचशी झीज झालेली असते शरीराची या काळामध्ये आणि ती भरून येण्यासाठी म्हणजे तिच्या स्वतःच्या आरोग्यासाठी तिने या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायला हवं. तर मॅडम, आता कसं आहे ना की स्त्रीचं आरोग्य किंवा तिचं आयुष्य म्हणा वेगवेगळ्या टप्प्यावरनं जातच असतं.
1: बरोबर.
0: ती जसे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभावत असते, वेगवेगळ्या भूमिका पार पडत असते, तसंच शरीरात सुद्धा तिच्या वेगवेगळे टप्पे येतात आणि त्याच्यामध्ये महत्वाचा टप्पा जो असतो तो शेवटचा म्हणजे रजोनिवृत्तीचा काळ, हा महिलांसाठी खूप महत्वाचा असतो. मग या काळामध्ये तिच्या शरीरामध्ये अंतर्बाह्य असे बदल होतात, तर मग या बदलांना तिला सामोरं जात असताना ही योगासनं कितपत फायदेशीर ठरू शकतात.
1: निश्चितच फायदेशीर ठरतील योगासनं, कारण हा जो काळ आहे रजोनिवृत्तीचा काळ, तर तो साधारण वयाच्या 40 ते 50 वर्षापर्यंत असतो. आणि या काळात काय होतं की स्त्रियांच्या मासिक चक्रामध्ये बदल होतात. एकतर पाळी अचानक थांबते किंवा अनियमित होते, किंवा कधी कधी काय होतं की रक्तप्रवाहाचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं. असं म्हणजे तिचे जे रेग्युलर जे पिरियड्स आहेत किंवा रेग्युलर तिचे जे सायकल्स आहेत, शरीराच्या ज्या रेग्युलर क्रिया आहेत त्या म्हणजे डिस्टर्ब होऊन जातात. आणि ह्या डिस्टर्ब कशामुळे होतात, तर स्त्रियांच्या ठिकाणी असणारा जी प्रजनन संस्था त्याचा कार्यकाळ संपत आल्याची ही नैसर्गिक लक्षणं आहेत.
0: बरोबर.
1: रजोनिवृत्ती हा सुद्धा आजार नाहीये, तर ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे की जशी पाळी सुरू झाली की रजस्वला ती जेव्हा झाली तसंच मग तो एक ठराविक पिरियड असतो आणि त्याच्यानंतर मग आपलं बीजग्रंथी काम करायचं बंद करतात आणि मग आपल्याला रजोनिवृत्ती येते. म्हणजे हा एक नैसर्गिक बदल आहे. पण हा बदल होत असताना स्त्रियांमध्ये इतके काही शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य इतके काही बदल होतात, कारण तेव्हा काय होतं की जे मुख्य हार्मोन्स असतात, फेमिनाईन हार्मोन्स ज्याला आपण म्हणतो की इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, हे जे स्त्रीत्वाचे लक्षणं दाखवणारी जी हार्मोन्स आहेत, ती हार्मोन्स ची पातळी कमी होते. आणि त्या काळात काय होतं, मग थायरॉइड आणि अॅड्रिनल ज्या ग्रंथी आहेत कधी कधी अधिक कार्यशील होतात त्या.
0: बर.
1: आणि मग त्याच्यामुळे वाढणारे जे आजार आहेत की मेनोपॉज मध्ये असणारे किंवा त्या काळातल्या स्त्रियांचे आपण तक्रारी ऐकतो की खूप घाम येतोय, एक्सेसिव्ह स्वेटिंग होतंय किंवा खूप धडधड होतंय, घबराट होतो.

0: टेन्शन येतंय किंवा नैराश्य येतं
1: अगदीच,
0: किंवा ब्लड प्रेशर वाढतं किंवा मग एखाद्यांना शुगरचा त्रास सुरू होतो, मग ही जी सगळी बदल आहेत तर हे ह्या हार्मोन्समुळे होतात की तुमच्या शरीरातले फेमिनाईन हार्मोन्स कमी झाले आणि दुसरे जे हार्मोन्स आहेत ऍड्रिनल ग्लँडचे किंवा थायरॉइड ग्लँडचे किंवा पॅनक्रियाचे हे जे हार्मोन्स आहेत ते डिस्टर्ब झालेत, मग त्याच्यामुळे तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत यांचा त्रास सुरू होतो. आपण घाबरून जातो की खूप घाम येतोय म्हणजे मला अटॅक येतो का किंवा मला दुसरं काहीतरी होतंय का मला काय होतंय हे स्त्रियांच्या लक्षात येत नाही आणि मग ते घाबरून जातात. तर ही असे जे मेनोपॉजच्या काळामधले जे लक्षणं आहेत तर यांचा समतोल आपल्याला योगाभ्यासाद्वारे साधता येतो. कधी कधी काय होतं शरीर असं एकदम गरम झाल्यासारखं होतं, ही सुद्धा तक्रार असते बऱ्याच महिलांची की एकदम अंग गरम झाल्यासारखं होतं किंवा हॉट फ्लॅशेस ज्याला आपण म्हणतो की गरम वाफा जे आपल्या योनी भागातून निघतात तर अशा सुद्धा तक्रारी बऱ्याच महिलांच्या असतात. किंवा स्तनांमध्ये जडत्व येणं, स्तनांमध्ये गाठी होणं किंवा डोकेदुखी आहे, निद्रानाश आहे, लठ्ठपणा आहे, हे स्ट्रेस आहे, हे जे सगळे त्रास आहेत ते आपल्याला मेनोपॉजमध्ये बऱ्याच वेळा सुरू होतात. आणि मुख्य गोष्ट काय असते की मासिक धर्म बंद होतो आणि मग स्त्रियांची भावनिक स्थिती इतकी नाजूक झालेली असते या स्तरावर मेनोपॉजच्या स्तरावर की शारीरिक मानसिक आणि भावनिक सगळाच बदल तिच्यामध्ये झालेला असतो. आणि हे सगळे बदल तिच्यात होत असताना त्याच्याशी जुळवून घेताना तिला खूप त्रास होतो.
1: बरोबर,
0: की माझी मासिक पाळी बंद झाली म्हणजे माझ्यातलं काहीतरी हरवलंय असं तिला वाटायला लागतं की मी आता फेमिनाईन नाहीये, माझं स्त्रीत्व नाहीस झालंय, संपलंय, माझ्यामध्ये काही चार्म नाहीये असं ती स्वतःलाच एक तिच्या आतल्या आत एक द्वंद आतल्या आत एक युद्ध सुरू असतं की मी काहीतरी कमी झाले आता, माझ्यातलं काहीतरी कमी झालंय. हा जो एक भावनिक संघर्ष असतो तिच्यामधला जो स्ट्रेस असतो मग तो सुद्धा कधी कधी नवीन आजारांना आमंत्रण देतो असं सुद्धा होतं. मग ह्या सगळ्या अचानक होणाऱ्या बदलांशी जुळवून घेताना तिची आरोग्याचं शारीरिक आणि मानसिक स्थैर्य असणं आणि ते सुधारणं याची खूप गरज असते. मग अशा वेळेला चिडचिड, भीती, नैराश्य असे जे मानसिक आजार झालेले असतात तर त्यातून आपण मनाचा समतोल कसा साधायचा, मग आपण तिच्याशी काउन्सिलिंग करू. ती समजा एखाद्या डॉक्टरांकडे स्त्री रोग तज्ञाकडे गेली किंवा मानसोपचार तज्ञांकडे तर ते तिच्याशी काउन्सिलिंग करतील, पण फक्त काउन्सिलिंग केल्याने होणार आहे का? नाहीच. मग त्याच्यासाठी तिला योगाभ्यास याचा खूप म्हणजे अगदी छान प्रकारे तिला याचा फायदा होऊ शकतो. योगाभ्यासामध्ये यम नियमापासून जर आपण तिला अगदी सुरुवातीपासून सांगितलं की कसे पाळायचे यम नियम, कसं समाजामध्ये राहायचं, कसं घरामध्ये राहायचं, काय गोष्टी तू केल्या पाहिजे काय नाही केल्या पाहिजे हे सगळं जर आपण तिला समजून सांगितलं, यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे जे अष्टांग आहेत तर त्याच्यामध्ये प्रत्याहार इतका महत्वाचा आहे की तुम्ही तुमच्या इंद्रियांवर नियंत्रण करताय, इंद्रियांचे जे तुम्ही लाड पुरवताय त्याच्यावर तुम्ही बंधनं आणताय, त्याच्यावर तुम्ही नियंत्रण मिळवताय. मग त्याच्यामध्ये सगळंच असेल. चिडचिड म्हणजे काय की एक मानसिक त्रास आहे ना, तो मग तो तुमच्या इंद्रियांचाच मनाचाच त्रास आहे ना, तो तुमच्या मस्तिष्काचा त्रास आहे, तुमच्या मेंदूचा त्रास आहे. मग हे जे असे मानसिक त्रास आहेत त्याच्यावर तुम्ही कंट्रोल करू शकता.
1: बरोबर,
0: म्हणून मग अशा वेळेला योगाभ्यास हा कधीही अतिशय उपयोगी पडू शकतो,
1: ठरू शकतो. तर स्त्रियांनी निश्चितच रजोनिवृत्तीच्या काळामध्ये तज्ञांच्या मदतीने योगासन जाणून घ्यावेत, योग्य पद्धतीने ते कसे करावेत हे जर त्यांनी आत्मसात केलं तर निश्चित रजोनिवृत्तीचा हा जो काळ आहे तिच्यासाठी अवघड जाणार सुखावं होईल. तर मॅडम हे झालं शारीरिक आजारांविषयी पण आतापर्यंत बोलत आलोय, पण मानसिक आरोग्याचा सुद्धा विचार करता आज अनेक महिलांमध्ये ताणतणाव, चिंता, नैराश्य दिसून येतं. मग यामागचं साधारण काय कारण असू शकतं आणि यामध्ये नियमित योगासनं किंवा प्राणायाम या गोष्टींपासून त्यांना या कारणांना दूर ठेवता येऊ शकतं का?
0: नक्कीच. आपण जेव्हा आरोग्याचा विचार करतो किंवा शरीराच्या सुस्थितीचा विचार आपण करतो तेव्हा मानवी अस्तित्वाच्या सर्व स्तरांचा म्हणजेच शरीर, इंद्रिय आणि मन यांचा एकत्रित विचार आपल्याला करावा लागतो. जेव्हा आपण शरीराच्या सुस्थितीचा विचार करतो तर शरीर आणि मन यांच्या कार्याचं योग्य संतुलन जर झालं तर असे मानसिक आजार होणार नाहीत.
1: बरोबर,
0: की आपलं शरीर आणि मन ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र असतील, दोन्ही गोष्टी सुस्थितीत असतील, दोन्हीचं समतोल जेव्हा असेल किंवा समन्वय जेव्हा असेल तर तेव्हा असे मानसिक आजार आपल्याला होणार नाही. हा समन्वय कसा साधता येईल आपल्याला, योगाद्वारे कसा साधता येईल हे आपल्याला बघायचंय. किंवा मन, बुद्धी आणि अहंकार यांचा संगम म्हणजे काय? चित्त, जे आपण म्हणतो की चित्त थाऱ्यावर नाही, किंवा योगाच्या भाषेमध्ये जे आम्ही चित्त म्हणतो तर ते योगाभ्यास म्हणजे काय किंवा योग म्हणजे काय तर चित्तवृत्ती निरोधा म्हणजे योग. मग चित्त म्हणजे काय तर मन, बुद्धी, अहंकार मग ह्याचे विकार म्हणजेच मानसिक विकार. चित्ताला जेव्हा आपण कंट्रोलमध्ये ठेवतो, त्याच्या वृत्तीचा जेव्हा निरोध करतो, तर तेव्हाच आपल्याला हे सगळं साध्य होणार आहे. नियोगाची परिभाषाच ती सांग.

0: लिहिली चित्तवृत्ती निरोध हा, म्हणजे तुमचे मानसिक शारीरिक आजार जे आहेत त्यांचं नियंत्रण करणं, त्यांना कंट्रोल करणं, हेच आपल्याला योगाद्वारे साध्य करायचं आहे. किंवा जे आपले सत्व रज तम हे गुण आहेत, या गुणांची जेव्हा वृद्धी होते किंवा रज आणि तम हे जेव्हा गुण वाढतात आणि सत्वगुण कमी होतो तेव्हा आपल्याला मानसिक आजार होतात. मानसिक विकाराची उत्पत्तीच ह्या विकारांमधून आहे, सत्व रज तमामधून. आणि यातले अनेक जे मानसिक आजार आहेत ते राग, दुःख किंवा अनियंत्रित कामवासना असतील किंवा चिंता असेल, असमाधान असेल किंवा संयमी वृत्ती नसेल, म्हणजे संयम कुठे ठेवावा हे जेव्हा कळत नसेल किंवा द्वेष असेल, अहंकार असेल किंवा कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस असेल, तर ह्या सगळ्यांमुळं जे आपल्याला त्रास होतो आणि याच्यातून जे निर्माण होणारे मानसिक आजार आहेत ते जर कंट्रोलमध्ये करायचे असतील तर मी आत्ता मगाशी बोलले जसं अष्टांग योग आपण जो सांगितला की जे केवळ शरीरच सुदृढ करत नाही तर मन सुद्धा सुदृढ करतं. आणि ह्या अष्टांग योगामुळे सद्भावना, उत्साह, धैर्य, सद्विचार, आशावाद, पॉझिटिव्हिटी हे सगळं निर्माण व्हायला मदत होते. जेव्हा आपण आधी सुरुवातीपासून आपण बोललो की अष्टांग योगाचा अभ्यास करायचा, यमनियमापासून ते ध्यान समाधीपर्यंत, हा जर आपण अभ्यास योग्य पद्धतीने केला, त्याच्यामध्ये नियमितता असली, तर नक्कीच आपण कुठल्याही मानसिक आजारावर नियंत्रण मिळवू शकतो किंवा मनही आपलं सशक्त आणि सुदृढ आपण करू शकतो. आपल्या योगाच्या सरावाने मनाच्या कार्यात सुयोग्य संतुलन आपल्याला साधता येतं. मनाला स्थिरता, शांतता, दृढता हे गुण विकसित आपण करू शकतो आणि सत्वगुणाची निर्मिती होऊन मानसिक आजारावर आपण नियंत्रण मिळवू शकतो. जसं की जे आपले ऋषी आहेत पतंजली, त्यांच्या योगसूत्रामध्ये सांगितलेले हे यम दुःख मनागतम म्हटलेलं आहे, म्हणजेच योगाच्या अभ्यासाने भविष्य काळातील दुःखही टाळता येतात.
1: अगदीच,
0: म्हणजे इतकं हे योगशास्त्र विकसित, प्रगल्भ आणि व्यासंगी आहे.
1: बरोबर. नाहीतरी भगवद्गीतेमध्ये असं सांगितलं की समत्वम योग उच्चते, म्हणजे मन, शरीर आणि विचार यांचं संतुलन जर साधता आलं योगामुळे तर निश्चितच हे ताणतणाव दूर होऊ शकतील. तर मॅडम, हे झालं स्त्रियांच्या स्वास्थ्यासाठी किंवा आरोग्यासाठी योगासनं आणि प्राणायाम कशा पद्धतीने काम करू शकतो आणि याचा फायदा स्त्रियांना कसा होऊ शकतो हे आपण अगदी सखोल असं सांगितलंय. पण या योगासनासोबत स्त्रियांना त्यांचा दैनंदिन आहार सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, तर अशामध्ये स्त्रियांचा आहार कशा पद्धतीचा असावा किंवा दैनंदिन जीवनामध्ये त्यांनी कोणत्या आरोग्यदायी सवयी अंगीकाराव्यात?
0: आपण महिलांना सगळ्या कुटुंबाला घेऊन चालतो, अगदी आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला, मुलांना शिस्त लावायचा प्रयत्न करतो. चांगल्या सवयी त्यांना कशा लागतील याच्यासाठी आपण अगदी दक्ष असतो, पण स्वतःच्या बाबतीत मात्र नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष करतो. की आरोग्यदायी सवयीमध्ये मुख्यतः मग काय असायला पाहिजे महिलांच्या, जसं आपण मुलांना योग्य वेळी जेवण, योग्य वेळी डबा किंवा झोपण्याच्या सवयी असतील, मलविसर्जनाच्या सवयी असतील किंवा स्वच्छतेच्या सवयी असतील, पर्सनल हायजीन असेल किंवा सोशल हायजीन असेल, ह्या ज्या सवयी आपण सगळ्या मुलांना लावतो, मग ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण स्वतःला पडताळून बघायला पाहिजे की आपण हे सगळं करतो का. आपण मुलांना वेळेवर जेव, व्यवस्थित जेव, सगळं खायला पाहिजे, अगदी आपण सकस आहार किंवा चौरस आहार जो म्हणतो तो आपण मुलांना देतोच, मग तशाच पद्धतीचा चौरस आहार आपण घेतो का. आपण जेवायला बसल्यानंतर आपण आपल्या ताटाचं परीक्षण करायला पाहिजे की आपण ताटात काय काय वाढून घेतलेलं आहे. ह्या गोष्टींचं परीक्षण जर महिलांनी केलं तर हा चौरस आहार त्यांच्यामध्ये जातोय का हे त्यांनी स्वतःलाच विचारून बघावं. मग ह्या सवयी त्यांनी स्वतःला काय लावून घ्यायला पाहिजेत, तर सगळ्यात सुरुवातीची गोष्ट आहे की स्वतःसाठी वेळ काढावा.
1: पहिली महत्वाची
0: गोष्ट ही आहे की तुमच्या दैनंदिन ज्या कामाच्या गरजा आहेत किंवा दैनंदिन जे तुमचं रुटीन आहे त्याचं एक वेळेचं नियोजन करून त्याच्यातून तुम्ही स्वतःसाठी वेळ काढावा.
1: अगदी.
0: आणि हे अगदी म्हणजे मस्ट आहे, हे तुमचं पहिलं, मी तर असं म्हणेल की तुमचं कर्तव्य आहे की स्वतःसाठी वेळ काढणं. आणि तो वेळ काढल्यानंतर त्या वेळामध्ये आपण स्वतःसाठी काय करतोय, वेळ काढला तुम्ही एक तास पण त्या वेळात तुम्ही स्वतःसाठी काय करताय हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. मग माझ्या आरोग्यासाठी कोणत्या सवयी मी अंगीकारल्या आहेत किंवा माझ्या आरोग्यासाठी मी स्वतःसाठी काय करते ह्याच्यामध्ये, तर ह्या वेळामध्ये मग आपण आता योगाचा विचार करतोय तर तुम्ही योग, प्राणायाम, ध्यान, शवासन हे करत जा. तुम्ही रिलॅक्स व्हा थोडेसे रोजच्या ताणतणावातून. जर तुम्ही अगदी असणं जरी तुम्हाला रोज नाही जमले तरी तुम्ही आठवड्यातनं 3 दिवस, दोन दिवस असं काहीतरी एक ठराविक वेळ काढा स्वतःसाठी आणि शवासन तर अगदी सगळ्या महिलांनी रोज डेली केलं पाहिजे शवासन किंवा निदान योग निद्रा इतकं तरी केलं पाहिजे की जेणेकरून तुमचं डोक्यापासून ते पायापर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स होईल तणावरहित होईल म्हणून प्रत्येक महिलेने हे करावं अगदी म्हणजे आमच्या फील्डमध्ये तर डॉक्टर्स काही काही ओपीडीमध्ये किंवा ओटीमध्ये स्वतः योगनिद्रा शवासन करतात

0: स्ट्रेस जेव्हा जास्त येतो, खूप हेवी वर्कलोड झालं की मग एक 5 मिनिटं 10 मिनिटं स्वतःसाठी काढायची आणि रिलॅक्स व्हायचं, म्हणजे परत काम करायला आपल्याला तेवढीच ऊर्जा मिळते. म्हणून हे प्रत्येक स्त्रीने हा विचार करावा की मला ऊर्जा टिकवायची आहे माझ्या कुटुंबासाठी,
1: बरोबर,
0: माझ्या मुलांसाठी, हा विचार करावा आणि तिने स्वतःसाठी वेळ काढावा, हे पहिलं कर्तव्य. त्याच्यानंतर आहाराविषयी तिने जागरूक असावं आणि आपण आपल्या कामाच्या ठिकाणी आपलं पोश्चर कसं आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, की आपण बसतो उभे राहतो,
1: बरोबर,
0: मग आपण कुठे बेंड होतोय का चुकीच्या पद्धतीने, किंवा उभं राहताना आपण एका पायावर जास्त भार पडतो का, कमरेवर जास्त, कधी आपण असं टेकून उभं राहतो, एक हात टेकवतो, मग अशा पद्धतीने जास्त वेळ उभं राहिल्यानंतर त्या त्या भागातल्या स्नायूंना, त्या त्या भागातल्या अस्थींना त्रास होतो आणि मग वेगवेगळे आजार आपल्याला सुरू होतात, कंबर दुखणं, पाय दुखणं, गुडघे दुखणं, हे आजार सुद्धा आपल्याला लागू शकतात. म्हणून पोश्चरल तुमचं जे पोझिशन आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही लक्ष केंद्रित, म्हणजे अगदी ही छोटीशी गोष्ट आहे, ही गोष्ट महिलांच्या लक्षातच येत नाही की आपण कसं बसतोय. तर हे एक महत्वाचं आहे, कामाच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने नाही बसणं. आणि त्याच्यानंतर पाण्याचं प्रमाण भरपूर, निदान 4 ते 5 लिटर पाणी तुम्ही डेली घ्यायला पाहिजे आणि स्वतःच्या शरीरात होणारे बदल सकारात्मक पद्धतीने स्वीकारायचे, ही एक चांगली सवय लावून घ्यायची.
1: बरोबर,
0: माझ्या मते तरी महिलांनी ह्या इतक्या जरी गोष्टी केल्या तरी त्यांच्यामधले 70% आजार कमी होतील.
1: म्हणजे एकंदरीतच या चांगल्या सगळ्या सवयी जर महिलांनी लावून घेतल्या तर निश्चितपणे त्यांचं आरोग्य हे सुदृढ राहू शकतं, सगळ्या कुटुंबासोबत सुद्धा त्या स्वतःची काळजी चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात. तर मॅडम काय होतं की बऱ्याचदा स्त्रियांमध्ये वाढत्या वयाबरोबर आजार सुरू झालेले असतात आणि स्त्रियांना एक प्रश्न पडतो की योगाभ्यास या वयामध्ये करणं सुरक्षित आहे का, आणि दुसरं म्हणजे योगासनं करण्याचा योग्य कालावधी कोणता आहे, याविषयी आपण काय सांगाल.
0: वाढत्या वयाबरोबर शरीरात बदल होतात हे तर आपल्याला निश्चितच माहिती आहे. 12 ते 14 हे वय वाढत आहे, म्हणजे ह्या वयामध्ये झपाट्याने
1: स्त्रियांची
0: वाढ व्हायला सुरू होते आणि त्याचसोबत जसं जसं वय वाढत जातं तसं तसं त्यांच्यामध्ये बदल होतच जातो. उंची वाढणं असेल किंवा दुसरे काही सेक्सुअल चेंजेस असतील, सेकंडरी कॅरेक्टर्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांच्यामध्ये वाढायला सुरू होतात तर ह्या वयामध्ये आपण योगाभ्यास सुरू करावा की नाही हे एक नक्की माहीत नसतं की कोणत्या वयात करावा, किंवा लहान मुलांनी करावा की नाही, किंवा लहान मुलींनी करावा की नाही, कोणत्या वयात योग्य आहे हे आपल्याला माहीत नसतं. तर ह्याच्यासाठी एक छान श्लोक हठयोग प्रदीपिकेमधला हा श्लोक आहे की युवा वृद्ध अतिवृद्ध वा व्याधितो दुर्बलो अपि अभ्यासात सिद्धी मापनोती सर्व योगेश्व तंद्रिता. म्हणजे तरुण, वृद्ध, अतिवृद्ध, रोगी, दुर्बल हे सर्वजण योग करू शकतात.
1: अगदी,
0: म्हणजे अगदी अगदी परफेक्ट त्यांनी हठप्रदीपिकेमध्ये व्याख्या केलेली आहे की कुणी करावं किंवा कुणी करू नये. म्हणून योगासनं किंवा योगाभ्यास हे लहान मुलं सुद्धा करू शकतात, फक्त त्यांच्या शक्तीनुसार.
1: बर,
0: आणि योग्य वय म्हणजे 12 ते 14 पासून योगाभ्यास सुरू करता येतो. बालवयातही योगासनांची ओळख व्हावी म्हणून आपण त्यांना योगाभ्यासाची थोडीफार माहिती देऊ शकतो. आणि योग शिक्षणाचा आरंभ आता आपण या श्लोकात पाहिल्याप्रमाणे कधीही करू शकतो, म्हणजे वृद्ध अतिवृद्ध.
1: अच्छा,
0: हे त्यांनी सांगितलेलं आहे की अगदी जर्जर झालेला व्यक्ती सुद्धा
1: योगासन
0: करू शकतो. आणि आपण स्त्रियांच्या बाबतीत जर म्हणू की शारीरिक बदल होत असले तरीही योग्य मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करूच शकतात. फक्त काय असतं की वाढतं वय जे आहे, आता आपण टीनेज बघितलं 12-14, पण जसं 40 पुढे गेल्यानंतर 40-50 जे हे वय असतं, मग त्या वयामध्ये काही आजार असतील किंवा कुठल्याही वयामध्ये काही आजार असतील, शस्त्रक्रिया झालेल्या असतील, तर अशा वेळेला योग्य मार्गदर्शनाखाली करायचंय. किंवा अस्थमा असेल, हाय ब्लड प्रेशर असेल, हार्ट पेशंट असतील, किंवा असे काही गंभीर आजार असतील, तर अशा वेळेला पोटावरची शस्त्रक्रिया असेल किंवा पोटावर ताण पडतील अशी असणं मग तेव्हा करता येत नाही. मग अशा वेळेला डॉक्टरांच्या आणि योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे आसनं योगाभ्यास सुरू करू शकतो.
1: अच्छा, म्हणजे योगासनं सुरू करण्यासाठी वयाचं बंधन नाहीये. मूल जन्माला आल्यानंतर झाला कळायला सुरुवात झाली तेव्हापासून योगा करायला सुरुवात केली तरी हरकत नाही, म्हणजे करून घेतला त्याच्याकडून तरी हरकत नाही. ते 80 वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत योगासनं हे केली जाऊ शकतात. तर निश्चितच स्त्रियांनी योग करायला काही हरकत नाही. आणि काय होतं मॅडम की बऱ्याचदा स्त्रियांमध्ये काही गैरसमज सुद्धा आढळून येतात योगासनांबद्दल, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल.
0: गैरसमज तर भरपूर असतात महिलांमध्ये, पण खरं पाहायला गेलं तर महिलांना असं वाटतं की जेव्हा आपल्याला त्रास होईल तेव्हा बघू,
1: अगदीच
0: ही अगदी म्हणजे नॉर्मल कन्सेप्ट आहे त्यांची योगाभ्यासाबद्दल की काहीच त्रास नाहीये मग कशाला योगाभ्यास करायचा. जेव्हा त्रास होईल जेव्हा गुडघे देखतील किंवा मी काय आता म्हातारी आहे का योगा वगैरे करायला असं सुद्धा कधी कधी त्यांची संकल्पना त्यांच्या मनामध्ये असते. तर असं काहीही नाही. आपण सुरुवातीलाच बघितलं की स्वास्थ्य रक्षण हे आपलं कर्तव्य आहे. मग आजार झाल्यानंतर करण्यापेक्षा आजार व्हायच्या आधीच जर

0: आपण आपलं आरोग्य सुस्थितीमध्ये ठेवलं तर हे पुढचे प्रॉब्लेम येणारच नाहीत. आणि ह्याच्यासाठी म्हणजे आपल्या थोडंसं विस्ताराने 5 मिनिटात सांगते मी की आपल्या पुराण काळातल्या ज्या स्त्री आहेत तर त्या योगविद्या पारंगत होत्या. त्यातलं अगदी एक दोन उदाहरणं म्हणले तर पुराणामधली मदालसा, ती योगिनी होती. ती तिची एक कथा आहे पुराणामध्ये मदालसेची. आणि महाभारतात सुद्धा सुलभा नावाचं एक व्यक्तिमत्व आहे, ती सुद्धा योगविद्या विभूषित होती. आणि जे मैत्रेयी सुद्धा आहे ती सुद्धा योगाभ्यास तिचा झालेला होता. म्हणजे ह्या ज्या पुराण काळातल्या स्त्री आहेत ह्या योगविद्या विभूषित होत्या. पण मधला जो काळ होता अधोगतीचा भारताच्या, तो त्या काळामध्ये स्त्रियांकडे दुर्लक्ष झालं म्हणा किंवा स्वतःला त्यांनी एक बंदिस्त करून घेतलं की भारतावर आक्रमण होत गेली, स्त्रियांच्या असुरक्षिततेमुळे त्या थोड्याशा मागे खेचल्या गेल्या. अशा ह्या काही गोष्टींमुळे मग स्त्रियांनी स्वतःकडे दुर्लक्ष केलं की घरामध्ये बंदिस्त त्यांचं आयुष्य झालं. पण योगाभ्यासाची गरज नाही ही कन्सेप्ट चुकीची आहे. किंवा माझे गुडघे दुखतील तेव्हा मी करेल, मला जेव्हा सांधे झिजायला सुरू होतील, जेव्हा सांध्याचा त्रास होईल, जेव्हा मला खाली बसता येणार नाही, जेव्हा मला खुर्चीची सवय लागेल, ह्या सगळ्या गोष्टी होण्याच्या आधीच जर आपण त्याच्यावरचे उपाय सुरू केले तर ते केव्हाही चांगलं.
1: अगदीच. म्हणून नाहीतरी योगामध्ये सांगितलं जातं की योग ही जी क्रिया आहे ती आजार होण्याच्या आधी करण्याची आहे, आजार होऊ नये म्हणून करायची आहे. बऱ्याचदा असं होतं की योगासनांमुळे आजार कुठे नीट झालाय असा प्रश्न पडतो. पण हे चुकीचं उत्तर आहे. योगाची जी पद्धत आहे किंवा जे पुरातन काळापासून सांगण्यात आलंय, तर योगा हा आजार टाळण्यासाठी करायचा आपल्याला. तर मॅडम, हे सगळं माहीत करून घेत असताना आणखी एक प्रश्न मनात येतोय, तो म्हणजे की योगासनांसाठी सकाळची वेळ उत्तम मानली गेली आहे, त्याचं नेमकं काय कारण असावं?
0: त्याचं कारण असं आहे, ती आदर्श वेळ असते. तर का असते? कारण त्यावेळेला आपलं शरीर आणि मन दोन्ही शांत आणि स्थिर असतं, हे एक मुख्य कारण आहे. आणि त्याचसोबत उन्हाच्या वेळी आसनं करायची नसतात, कारण उन्हाच्या वेळी काय आपली ऊर्जा निर्माण होण्यापेक्षा बाहेर जाऊ शकते ती. किंवा भोजनाची वेळ आणि योगासनाची वेळ याच्यामध्ये अंतर पाहिजे, हे सुद्धा एक कारण आहे की आपण हलकासा नाश्ता जर केला आपण तर त्याच्यानंतर 2 तासांनी आपण योगाभ्यास करू शकतो. पण आपण फुल जेवण केल्यानंतर जवळपास 4 तास आपण योगाभ्यास करू शकत नाही. म्हणून मग हे दोन्ही तिन्ही कारण आहेत की सकाळच्या वेळी मन आणि शरीर दोन्ही स्थिर असतं, दुसरं आपलं पोट रिकामं असतं, आपले प्रातर्विधी सगळे झालेले असतात, आणि तिसरं म्हणजे उन्हाची वेळ नाहीये, थंड वेळ आहे, त्याच्यामुळे आपल्यामध्ये ऊर्जा, आपल्याला प्राणवायू हे सगळं जास्त प्रमाणात आपण त्याचा फायदा घेऊ शकतो, मिळवू शकतो. म्हणून कारण आहे
1: योगासनाची सकाळची
0: वेळ अगदी आदर्श वेळ आहे.
1: तर मॅडम, आता जाता जाता शेवटी आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी तरुणींना आणि महिलांना आपण काय संदेश द्याल किंवा काय मार्गदर्शन कराल? शेवटी आपण काय सांगाल मैत्रिणींना?
0: मैत्रिणींना, उत्तम आरोग्य ही आपली संपत्ती आहे. आणि ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाला खुश ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो, प्रत्येकाला हवं नको ते आपण बघत असतो आणि त्याच्या आरोग्याची काळजी सुद्धा घेत असतो, त्याचप्रमाणे आपणही स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, हा एक माझा तुम्हाला संदेश आहे. आणि दुसरं म्हणजे स्त्री ही कुटुंबाची मुख्य घटक आहे, कुटुंबाचा आधारस्तंभ आहे स्त्री म्हणजे. तर सांख्य योगात तर तिला प्रकृतीची उपमा दिलेली आहे की योगाचा जो बेसिक ग्रंथ आम्ही म्हणतो सांख्य योग, तर सांख्य योगामध्ये तिला प्रकृतीची उपमा दिलेली आहे. आणि कवी कालिदासांनी तिला कुटुंबातील चैतन्य असं म्हटलेलं आहे, की चैतन्याची ठिणगी असा शब्द त्यांनी वापरलेला आहे कवी कालिदासांनी. मग ही चैतन्याची ठिणगी कुटुंबाबरोबरच समाजाचाही उद्धार करते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की फक्त कुटुंबच हे तिच्यावर अवलंबून नाही तर संपूर्ण समाज, संपूर्ण राष्ट्राची ती आधारशिला आहे. आपण तिला शक्ती स्वरूप मानतो स्त्रीला. आणि ही मग शक्ती कायम असणं, दृढ असणं आणि स्थिर असणं हे आपल्या राष्ट्रासाठी आवश्यक आहे. म्हणजे फक्त आपण आपल्या पुरता विचार न करता आपल्या कुटुंबाचा, आपल्या समाजाचा, आपल्या राष्ट्राचा एक व्यापक विचार करून आपलं आरोग्य कसं स्थिर राहील, कसं आपण आरोग्यदायी असू, हा एक संदेश मला सर्व महिलांना द्यावासा वाटतो की तुम्ही स्वतःची तब्येत, स्वतःचं मानसिक शारीरिक आरोग्य सांभाळा, म्हणजे तुम्ही तुमचं राष्ट्राच्या हिताला हातभार लावल्यासारखं आहे. हे एक माझं त्यांना सांगणं आहे. आपले विविध कर्तव्य, जबाबदारी आणि आरोग्य यांचा समतोल तिला साधायचा आहे प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक महिलेला, प्रत्येक मुलीला हा समतोल साधता आला पाहिजे. आणि त्यासाठी तिला आसन, प्राणायाम, ध्यान हा मार्ग अगदी योग्य आहे. आणि यासाठी मग आपण असा संकल्प करूयात की संतुलित आहार, नियमित योग साधना आणि आयुर्वेदोक्त दिनचर्या आणि आपला योग दिनाचा जे हेतू साध्य करायचा आहे तो यातून निश्चितपणे साध्य होईल. हेच माझं सगळ्या महिलांना सांगणं आहे की करा योग आणि रहा निरोग.
1: तर मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपण जाणून घेतलं की योग हा केवळ शरीर तंदुरुस्त ठेवणारा व्यायाम नसून मानसिक शांतता, भावनिक स्थैर्य आणि संपूर्ण आरोग्य देणारी जीवनशैली आहे. तर विशेषतः खरं तर महिलांनी स्वतःसाठी थोडंसं

0: वेळ काढून नियमित योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा अंगीकार केला तर आरोग्यदायी आणि आनंदी जीवनाकडे त्यांची वाटचाल निश्चितच सुलभ होईल. तर मॅडम, आजच्या या माहितीपूर्ण संवादासाठी सर्व मैत्रिणीच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळी या कार्यक्रमाअंतर्गत महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकलात. मैत्रिणींनो, आजचा हा संपूर्ण कार्यक्रम आपण सर्वांना कसा वाटला हे आम्हाला पत्राच्या माध्यमातून जरूर कळवा. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

आपण ऐकत होतात तो वनिता मंडळाचा कार्यक्रम. यानंतर ठीक 1 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, ध्रुव या चित्रपटामध्ये 1938 साली श्री विष्णूची भूमिका साकारून चित्रपटसृष्टीतल्या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीचा त्यांनी श्री गणेशा केला.

बाळा जोजो रे, शिकलेली बायको, कन्यादान, स्त्रीजन्म ही तुझी कहाणी या चित्रपटांनी मोठं यश मिळवलं. गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर कन्यादान या चित्रपटातली लता मंगेशकर यांच्या स्वरातली, वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेली, पी सावळाराम यांची ही दोन गीतं.

श्रोता हो, बाळा जोजरे या चित्रपटापासून उषा किरण सूर्यकांत मांढरे ही जोडी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली. उषा किरण सूर्यकांत मांढरे या जोडीनं पुढं 12 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सांगता भाऊबीज या चित्रपटातल्या आशा भोसले यांच्या स्वरातल्या या गीतानं.

या गीताबरोबरच गीतवहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटपून प्रधानमंत्री मायदेशी परतले। पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 वर। व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांनी दिले बोट दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश। ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं निधन। विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य, पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि ज्वेरेव यांच्यात लढत। आणि इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला 3 देशांचा दौरा आटपून काल नवी दिल्लीत परतले। दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली। तर दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला। या दौऱ्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांच्यासमवेत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला। तसंच भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम दरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुख उद्योजकांना संबोधित केलं। या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातली त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली। 4 दशकांपेक्षा जास्त काळानंतर भारतीय प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला। या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली। संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले। ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना

सहा महिन्यांची विशेष माफी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत प्राप्तिकर कायद्यांतर्गत मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट चालवणाऱ्या आस्थापनांना आपलं पीएफ ट्रस्ट ईपीएफओकडे नियमित करण्याची संधी देण्यात आली. ज्या कंपन्यांनी स्वतःचा पीएफ ट्रस्ट बनवलाय मात्र त्यांच्याकडे सरकारची अधिकृत मंजुरी नाही त्यांना नियमित होण्याची ही संधी एकदाच मिळणार आहे. ही योजना सहा महिन्यांसाठी खुली असेल आणि पात्र आस्थापनांना आपला अर्ज ईमेलद्वारे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवावा लागेल. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक प्रवीर रंजन यांनी आज जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथल्या नुवान बेस कॅम्पला भेट दिली आणि सध्या सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेतल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. रंजन यांनी तैनात असलेली सुरक्षा प्रणाली, प्रवेश नियंत्रण उपाय, संवाद यंत्रणा, देखरेख व्यवस्था, वैद्यकीय सहाय्य, सर्व सुरक्षा दलांमधली समन्वय यंत्रणा, तैनातीची महत्वाची ठिकाणं, तपासणी नाके, सीआरपीएफचं संपर्क

पहलगाम इथल्या नुवान बेस कॅम्पला भेट दिली आणि सध्या सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेतल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. रंजन यांनी तैनात असलेली सुरक्षा प्रणाली, प्रवेश नियंत्रण उपाय, संवाद यंत्रणा, देखरेख व्यवस्था, वैद्यकीय सहाय्य, सर्व सुरक्षा दलांमधली समन्वय यंत्रणा, तैनातीची महत्वाची ठिकाणं, तपासणी नाके, सीआरपीएफचं संपर्क केंद्र, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष आणि साधन सामग्रीच्या व्यवस्थेचीही पाहणी केली. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणातल्या मृतांची संख्या 9 पोचले. बचाव कार्यादरम्यान काल या ठिकाणी आणखी 7 जणांचे मृतदेह सापडले. पुणे जिल्ह्यात मोशी इथं 8 जुलै रोजी एका इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 23 जण अडकले होते. त्यापैकी 5 जण सुरक्षितपणे बाहेर आले तर 9 जणांची सुटका करण्यात आली. दुर्घटनेच्या ठिकाणी अद्याप बचाव कार्य सुरू असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन होन यांनी फुक कोक या बेटाजवळ काल झालेल्या स्पीडबोट दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. या अपघाताची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कारणं शोधावीत, भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना कराव्या, तसंच या अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिल्याचं मुंबईतल्या व्हिएतनामच्या वाणिज्य दूतावासानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. व्हिएतनाममध्ये काल पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीडबोट उलटून झालेल्या या दुर्घटनेत 15 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं काल कर्नाटकमध्ये म्हैसूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. दक्षिणेची कोकिळा अशी ओळख असलेल्या एस जानकी यांनी आपल्या 6 दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत बंगाली, पंजाबी, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी यासह विविध भारतीय भाषांमध्ये जवळजवळ 48,000 गाणी गायली. इलियाराजा, एम एस विश्वनाथन आणि ए आर रहमान यांच्यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. एस जानकी यांना 4 राष्ट्रीय पुरस्कार, 33 राज्य पुरस्कार आणि भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. त्यांच्या निधनानं संगीत विश्वाची अपरिमित हानी झाली असून त्यांचा स्वर येणाऱ्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करेल असं त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलंय. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिक्कबल्लापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र देखील मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली. येमेनमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू केलेल्या अटींबाबतची अधिसूचना परराष्ट्र मंत्रालयानं मागे घेतली. येमेनमधलं युद्ध आणि सशस्त्र संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. अमेरिकेनं इराणवर पुन्हा हल्ले केले असून इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्सनं होर्मुझ समुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालच्या मालवाहू जहाजावर हल्ला केल्यावर अमेरिकेनं प्रत्युत्तरादाखल हे हवाई हल्ले केलेत. हे हल्ले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार केल्याचं अमेरिकेच्या लष्करानं म्हटलंय. इराणनं केलेल्या हल्ल्यात जहाजावरचा कर्मचारी बेपत्ता झाला असून इंजिन रूमला आग लागल्यानं जहाज पुढे जाऊ शकणार नाही. दरम्यान इराणनं पुन्हा एकदा होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग बंद केलाय. भारतानं ओमानच्या किनाऱ्यावरच्या जीएफएस गॅलेक्सी या व्यावसायिक जहाजावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केलाय. या जहाजावरच्या 11 भारतीय नागरिकांपैकी 10 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून 1 जण बेपत्ता आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत 21 लिंडा नॉस्कोव्हा हिनं अजिंक्यपदाला गवसणी घातली. काल झालेल्या अंतिम सामन्यात तिनं कॅरोलायना मुकोव्हा

0: हिच्यावर 6-2, 5-7, 6-3 असा विजय मिळवला आणि कारकिर्दीतलं पहिलं ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीत आज संध्याकाळी अग्रमानांकित आणि विद्यमान विजेता यानिक सिनरचा सामना अलेक्झांडर झेरेवशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:30 सामन्याला सुरुवात होईल. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि अर्जेंटिनानं आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. इंग्लंडनं अतिरिक्त वेळेत गोल करत नॉर्वेवर विजय मिळवला तर अर्जेंटिनानं स्वित्झर्लंडवर मात केली. स्पेन आणि फ्रान्सने याआधीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलंय. आता येत्या बुधवारी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन यांच्यात लढत होईल. स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर होणार आहे तर तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना 19 जुलैला होणार आहे. इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारतानं दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी घेतली. कालचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात 1 बाद 154 धावा केल्या होत्या. त्याआधी भारतानं पहिल्या डावात इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 170 धावांमध्ये माघारी पाठवलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा यशस्वी दौरा आटपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांनी दिले बोट दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं निधन. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोव्हा अजिंक्य. पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झेरेव यांच्यात लढत. आणि इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. 1:40 झाली आहेत.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र. धुळे जिल्ह्यात सखोल मतदार यादी पुनरीक्षण आणि मतदार पडताळणी मोहीम प्रभावीपणे सुरू. आषाढी एकादशीसाठी धुळे विभागातून 215 एसटी बसेस यात्रेकरूंसाठी धावणार. आणि आंतरराष्ट्रीय योग दिन नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा. या होत्या गेल्या महिनाभरातल्या धुळे जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे वार्ताहर नितीन जाधव.
3: भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात मतदार यादी सखोल पुनर्निरीक्षण आणि मतदार पडताळणी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये बिओलोन मार्फत मतदार पडताळणी फॉर्म वाटप आणि डिजिटायझेशनचे काम केले जात आहे. या मोहिमेत शिंदखेडा मतदारसंघाने सर्वात जास्त 96.36% फॉर्म वाटप केले गेले आहे तर धुळे शहरात 47.35% काम झाले आहे. याचप्रमाणे शिरपूर, साक्री आणि धुळे ग्रामीण मतदारसंघातही ही मोहीम राबवण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यात 1752 बीएलओ कार्यरत असून सर्वांचे प्रशिक्षण पूर्ण केले गेले आहे. जिल्ह्यातील 18,35,125 मतदारांपैकी 14,71,213 मतदारांना फॉर्म वाटप झाले आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाकडून प्राधान्य देण्यात येत आहे. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाने भाविकांच्या सोयीसाठी व्यापक वाहतुकीचे नियोजन केले आहे. यंदाची आषाढी यात्रा दिनांक 20 जुलै ते 29 जुलै या कालावधीत पार पडणार असून या कालावधीत भाविकांच्या सेवेसाठी राज्यभरातून 5,500 विशेष बसेस धावणार आहेत. त्यापैकी धुळे विभागातून 215 बसेस यात्रेकरूंच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पंढरपूर येथे जाणाऱ्या यात्रेकरूंना सुलभ आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी 40 किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशांचा स्वतंत्र गट असल्यास त्यांच्या मागणीनुसार संबंधित ठिकाणापासून स्वतंत्र बसची सुविधा देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी कर्ज खात्यांची पडताळणी करून माहिती अपलोड करण्याचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत 3,500

0: 10 खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर यशस्वीपणे अपलोड करण्यात आली आहे. यामध्ये धुळे तालुक्यातील 1241, साक्री तालुक्यातील 590, शिंदखेडा तालुक्यातील 896 आणि शिरपूर तालुक्यातील 786 शेतकऱ्यांचा समावेश आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही. संबंधित बँका आणि सहकारी संस्थांकडून कर्ज खात्यांची माहिती थेट शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली जात आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत 28 जून रोजी धुळे जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील 5 वर्षाखालील एकूण 1,82,843 बालकांना पोलिओ प्रतिबंधात्मक लसीचे 2 थेंब पाजण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. या मोहिमेसाठी धुळे जिल्ह्यात 1,508 लसीकरण केंद्र, 3,260 कर्मचारी, 302 पर्यवेक्षक, 91 मोबाईल पथके तसेच 1,132 IPPI पथकांचे नियोजन करण्यात आले होते. संपूर्ण यंत्रणेने परिश्रम घेत बालकांना पोलिओ डोस देत ही मोहीम यशस्वी केली. आंतरराष्ट्रीय योग दिन नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त नंदुरबार जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार, पतंजली योग समिती आणि GTP महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य योग दिन कार्यक्रम आयोजन करण्यात आले. पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी मोठ्या उत्साहात सामूहिक योगाभ्यास करण्यात आला. पतंजली योग समितीच्या प्रशिक्षकांनी विविध योगासने आणि प्राणायामांचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, शिक्षक, विद्यार्थी तसेच योगप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग मिळाला असून जलसंधारणासोबतच शेती उत्पादन वाढीसाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. जिल्ह्यातील धरणे, तलाव, बंधारे आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. जिल्हा प्रशासन, मृदू व जलसंधारण विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायती यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम यशस्वीपणे राबवली जात आहे. या गाळामध्ये सेंद्रिय घटक, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि विविध खनिजे मोठ्या प्रमाणात असल्याने जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होईल. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
1: याबरोबरच धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून दुपारचे 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहो भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला इंद्रपाल कोल्हेकर यांनी स्वरबद्ध केलेलं डॉक्टर कल्याण इनामदार यांचं गीत सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या युगल स्वरा

भावधारा कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत अर्चना देशमुख यांच्या स्वरातलं हे गीत, रचना बळवंत लामकाने यांची.

अर्चना देशमुख यांच्या स्वरातलं बळवंत लामखाने यांचं गीत आपण ऐकलं. याबरोबरच स्वभावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी मंगेश पाडगावकर यांच्या वेंगुर्ल्याचा पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
1: श्रोते हो, मंगेश पाडगावकर हे नाव कवितेवर प्रेम करणाऱ्यांसाठी काही निराळ नाही. आधुनिक मराठी साहित्यातील अत्यंत लोकप्रिय कवी अशी पाडगावकरांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. मुळात पाडगावकरांचा जन्म हाच कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या वेंगुर्ला ह्या गावचा, त्यामुळे त्यांच्या कवितेवर कोकणातील निसर्गाच्या सौंदर्याची छाप ही आपसुकच पडलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या गावच्या मातीतली पावसाची ओढ, त्याचबरोबर त्यांचं आणि निसर्गाचं असणारं नातं हे त्यांच्या वेंगुर्ल्याचा पाऊस ह्या कवितेतून आपल्याला पाहायला मिळतं. चला तर मग ऐकूयात ही कविता, वेंगुर्ल्याचा पाऊस. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. बालपण माझं सगळं भिजवलं त्यानं, आईसारखं मला थोपटून निजवलं त्यानं. वाळूत रुतली काळी होडकी डोळे मिटून धात, वाळूत रुतली काळी होडकी डोळे मिटून धात, उंचाडे फकीर माड चिंब भिजून जात. झऱ्यांनी धो धो हसत जांभया डोंगर नहायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा. लाल लाल कौलांवर थेंबोणी फुलायची, लाल लाल कौलांवर थेंबोणी फुलायची, हिरवी हिरवी गाणी होऊन झाडे सगळी झुलायची. येरे येरे पावसा, येरे येरे पावसा असं माझ्या सुरात गायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा. काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, पांढरा शुभ्र बगळा होऊन माझं मन उडायचं. चाफ्याच्या झाडाखाली लाल तळवायचं, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा. वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा, सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. श्रोते हो, वेंगुर्ल्याचा पाऊस ह्या कवितेत पाडगावकर असं म्हणतात की वेंगुर्ल्याचा पाऊस जो पडायचा तो माया करीतच, अगदी आईसारखा. म्हणजे त्रासदायक वाटायचा नाही बरं, तर हवा हवासा वाटणारा. त्याची पिरपीर ही त्रासदायक वाटायची नाही, तर आई जशी आपल्या लेकराला

0: थकलेल्या बाळाला छान थोपटवते आणि त्या बाळालाही शांत नीज येते. तशीच ह्या पावसामुळेच शांत नीज यायची. एवढंच कशाला, तो पाऊसच शांत निजवायचा. इतकंच नाही तर वेंगुर्ल्याचा हा पाऊस इतका लाड करतो की असं वाटतं तो प्रेमाने कुशीतच घेतोय. वाळूत ज्या होड्या किनाऱ्यावर लावल्या जायच्या त्याही जणू ह्या पावसात अगदी चिंब भिजायच्या. एरवी एखाद्या फकीरासारखी ही माडाची झाड भासायची, पण या पावसात तीही मनसोक्त भिजायची. अहो थोडक्यात काय तर हा पाऊस सगळ्या सगळ्यांना आपलासा वाटतो आणि आपलासा करतो सुद्धा. पण मग हा पाऊस यायचा कसा? पाडगावकर म्हणतात, झऱ्यांनी धो धो हसत. म्हणजे काय तर एक प्रकारे पावसाच्या येण्यानं झरे फुटायचे आणि झरे फुटणं हे त्या पावसाचं हसणंच वाटायचं. एरवी कसला धो धो कोसळतोय पाऊस, अशी कृत्रिम उपमा दिली जाते पावसाला. पण पाडगावकर मात्र म्हणतात, अहो ते पावसाचं कोसळणं नाही तर मंद असं त्याचं हसणंच आहे. किती सुंदर उपमा आहे ना. कोकणातील लाल कौलं, अंगणातलं साफ्याचं झाड, कोकणातली लाल लाल माती, हे सगळं काही मग पावसामुळे मोहक वाटायचं. थेंबोणी म्हणजेच पाऊस पडल्यामुळे जी पाण्याची नक्षी तयार व्हायची, मोती तयार व्हायचे, ते काही विलक्षणच असायचे. झाड देखील हिरवीगार गाणी गातच झुलायची आणि कवी म्हणतात, येरे येरे पावसा असं माझ्या स्वरात साथ देत तोही पाऊस गायचा. असा हा वेंगुर्ल्याचा पाऊस नुसता बरसायचा नाही तर तो माया देखील करायचा. खरे श्रोते हो, मुंबई सारख्या मायानगरीत राहणाऱ्याने कोकणातला माया करणारा हा पाऊस आयुष्यात एकदा तरी अनुभवायलाच हवा.
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी मंगेश पाडगावकर यांच्या वेंगुर्ल्याचा पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी. कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय आवळा लागवड, याविषयीची माहिती. तत्पूर्वी आमच्या ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आता पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. आवळा हा मोठा वाढणारा वृक्ष आहे. सरळसोट 8 ते 10 मीटर उंच वाढणारा हा वृक्ष पांढुरक्या रंगाची साल आपल्या खोडावर धारण करतो. भरपूर उपफांद्या या झाडाला येतात. पानं अगदी लहान 2 ते 3 सेंटीमीटर रुंद, 34 सेंटीमीटर लांब, अगदी जवळजवळ लागलेली असतात. पिच्छा कृतीसमान दिसणारी फुलं फिकट हिरवी, पानाखाली लहान दाट समूहामध्ये असतात. फळं 1.5 ते 3.5 सेंटीमीटर परिघसलेली, रसाळ गोलाकार, 6 भागात विभागलेली आणि रेषा असलेले फिक्कट हिरवे ते गुलाबी आणि बी 6 कप्पे असलेली असतात. पडीत डोंगराळ मुरमाड जमिनीत आवळ्याचं पीक घ्यावं. कुठल्याही प्रकारचं हवामान यास पोषक असतं. 7 ते 9.5 पर्यंत सामू असलेली जमीन या पिकासाठी योग्य मानली जाते. मे महिन्यात शेतात 2.5 बाय 2.5 फूट आकाराचे खड्डे जमिनीच्या पोताप्रमाणे 15 ते 20 फूट अंतरावर करावे. प्रत्येक खड्ड्यात 1 टोपलं शेणखत, माती आणि 50 ग्रॅम पॉलिडॉल पावडर मिसळून भरावी. आवळ्याची लागवड सरळ बियाणं खड्ड्यात लावून किंवा रोपं तयार करून करावी. लागवड साधारण जुलै ते सप्टेंबर या महिन्यात करावी. आवळ्याच्या उन्नत जातींमध्ये चकैया, कंचन, कृष्णा, फ्रान्सिस, NA6, NA7, NA10, बनारसी, आनंद 1, नरेंद्र 7 या जाती वापराव्या. आवळ्याची एकच जात न लावता 3 ते 4 जाती लावाव्या. यामुळे उत्पादन वाढतं. आवळ्याच्या झाडाच्या खोडाजवळ तण वाढू देऊ नये. दरवर्षी 25 ग्रॅम नत्र, 25 ग्रॅम सुपर फॉस्फेट प्रत्येक झाडाच्या

0: भोवती मांगडी पद्धतीनं टाकावं. फळं धरायला लागल्यावर आत्ता सांगितल्याप्रमाणे खतांच्या बरोबरीनं 25 ग्रॅम पालाश टाकावं. 10 वर्षानंतर हे प्रमाण नत्र 100 ग्रॅम, स्फुरत 50 ग्रॅम आणि पालाश 75 ग्रॅम इतकं वाढवावं. आवळ्याच्या झाडाला सुरगाल मेकर हा गाठींचा रोग साधारणतः जास्त प्रमाणात होतो. यावर उपाय म्हणून अशी गाठ धारदार चाकूनं कापून काढावी आणि प्रतिझाड 5 ग्रॅम फोरेट बुंध्याजवळ द्यावं. पानं खाणाऱ्या आळ्या आणि मावा यांचा प्रादुर्भाव झाला तर आंतरप्रवाही कीटकनाशक वापरावं. आवळ्यामध्ये इम्बेलिन हे मुख्य घटक द्रव्य आहे. व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये असतं. 8व्या वर्षापासून आवळ्याला फळं यायला सुरुवात होते. हायब्रिड झाडाला 4थ्या वर्षी फळधारणा होते आणि 50 ते 60 वर्षापर्यंत फळधारणा सतत होत राहते. फळं नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत येतात. जमिनीच्या पोतानुसार प्रत्येक झाडास 1.5 ते 2.5 क्विंटल फळधारणा होते. आवळ्याचा उपयोग स्मरणशक्ती, बुद्धीची वाढ, पित्त, नेत्रविकार, त्वचारोग, डोकेदुखी, तोंड येणं, रक्तस्राव थांबवणं तसंच जीवनसत्व क ची कमतरता अशा अनेक विकारांवर औषधी निर्मितीमध्ये होतो. आवळा अनेक खाद्यपदार्थ निर्मितीमध्ये वापरला जातो. लोणचं, मुरंबा, जाम, चटणी, बर्फी, कँडी, आवळा सुपारी यामध्ये याचा प्रामुख्यानं वापर होत असतो. आवळ्याच्या झाडाची साल कातडी रंगवणं आणि कमवण्यासाठी वापरतात. ओला आवळा 30 ते 50 रुपये किलो या बाजारभावानं विकला जातो.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण आवळा लागवड याविषयीची माहिती ऐकली. तो वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी यांचा या कार्यक्रमाचे सादर करते रोशन जाधव. कृषीवाणी कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 2:05 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण मूत्रखडा अर्थातच किडनी स्टोन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. बरीच माहिती आपण मूत्रखड्याविषयी म्हणजेच किडनी स्टोन विषयी जाणून घेतलेली आहे, पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा पडतो की मला होऊच नये असं प्रत्येकाला वाटतं, तर किडनी स्टोन होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?
1: बरोबर आहे. तर किडनी स्टोन होऊ नये याच्यासाठी मी एक पाच गोष्टी तुम्हाला सांगेल. सगळ्यात पहिली गोष्ट, जसं मी सांगितलं होतं की किडनी स्टोन होण्याच्या मागे मुख्य कारण आहे पाण्याची कमतरता. आपण पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवा, भरपूर पाणी पिण्याची सवय लावा. पाणी इतकं प्यावं की आपण जेव्हा लघवी करतो त्या लघवीचा रंग पाण्यासारखा व्हावा. लघवीचा रंग युजली पिवळा असतो, पण तो जेवढा लाईट पिवळा राहील, जेवढा तो पाण्यासारखा क्लिअर राहील, तेवढं असं समजायचं की आपल्या शरीराला पाणी भरपूर मिळालेलं आहे. जेवढा तो घट्ट पिवळा रंग राहील, तेवढं समजायचं की बा आपल्या शरीराला पाण्याची कमतरता आहे. तर जेवढा डार्क येलो तेवढं आपली बॉडी अंडर हायड्रेटेड आहे असं आपण म्हणतो. आता एक कॉमन प्रश्न हा ओपीडीमध्ये विचारण्यात येतो की डॉक्टर साहेब मी पाणी किती प्यावं, तर याच्यावर उत्तर एक ब्लँकेट उत्तर नाही आहे. याच्यावर मी त्यांना हेच समजवून सांगतो की तुमचं व्यवसाय काय आहे, तुमची दिनचर्या कशी आहे, तुम्ही तुमच्या पूर्ण डेली रुटीनमध्ये आउटडोर ऍक्टिव्हिटीज करता की तुम्ही एका चेंबरमध्ये बसून काम करत आहे, त्या चेंबरमध्ये एसी आहे, कूलर फॅन आहे की नाही, वातावरण कसं आहे, तुम्हाला घाम येण्याची टेंडन्सी आहे का. तर जास्त करून लोक जे ऑफिस गोईंग असतात, 9 to 5 जॉब्सवाले असतात, जे शहरी लोक असतात, त्या लोकांना मी म्हणतो की बाबा तुम्ही आपलं जे लिक्विड इंटेक आहे ते 3 लिटरच्या जवळपास ठेवा, तरी भरपूर आहे. खूपदा शेतकरी लोक येतात की डॉक्टर साहेब मी सकाळी 9 वाजता शेतात जातो, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शेतात काम करतो, मला माहिती आहे की त्यांना घाम खूप येणार आहे कारण की ते उन्हात काम करत आहे. आपल्या घामापाळी 2-1 लिटर पाणी आपल्या शरीरातून निघून जातं, तर या लोकांसाठी हे 3 लिटर पुरेसं होत नाही. त्यांना आम्ही म्हणतो की तुम्ही 5 ते 6 लिटर पाणी प्या. काही लोक स्पोर्ट्स असतात, एथलीट्स असतात की जे डेली बेसिसवर आउटडोर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करतात, तर हे त्या इंडिव्हिज्युअलचं काय रुटीन आहे त्याला बघून आपण त्यांना ऍडवाईस करतो. पण एक जर कोणाला सांगायचं सेफ लिमिट, तर 3 लिटर तर नक्कीच प्यायलाच पाहिजे पाणी कमीत कमी, तर त्याच्यावर ते उत्तर आहे. दुसरी गोष्ट की बाब स्टोन पुन्हा पुन्हा होऊ नये त्याच्यासाठी, जसं मी सांगितलं होतं, मिठाचं प्रमाण कमी करणे आपल्या आहारामध्ये, तर त्यांनी पण खूप फरक पडतो. चौथं म्हणजे जसं मधुमेह आणि लठ्ठपणा, तर मधुमेह म्हणजे आपले शुगर्स कंट्रोल करा आणि आपलं वजन कमी करा, तर यांनी पण स्टोन्स फॉर्मेशनची टेंडन्सी

0: ट्रान्सपरन्सी कमी होते. आणि पाचवं म्हणजे असं की खूपदा एक गैरसमज जो चालू आहे समाजामध्ये की टमाटर पालक नका खाऊ. आता याचा एक प्रॉब्लेम आहे. पहिली गोष्ट तर आता टमाटर पालकनी मध्ये जे कॅल्शियम आहे त्यांनी दगड होतात हा आता गैरसमज आहे. हा खूप सारा रिसर्च झालाय ज्याच्यावर क्लिअर झालेलं आहे की जे डायटरी कॅल्शियम आहे जे आहारामध्ये कॅल्शियम मिळतं त्यांनी डायरेक्टली स्टोन्स तयार होत नाही. जर तुम्हाला की कॅल्शियमचे मेटाबॉलिझमचे आजार असतील तरच हे प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता आहे. तर म्हणूनच हे आपल्या आहारातनं हे जे पदार्थ आहे हे तुम्ही बंद करू नये. उलट कधी कधी जर आपल्या आहारामध्ये कॅल्शियमचं डेफिशियन्सी राहिली तर त्यांनी काही इतर पद्धतीचे किडनी स्टोन्स तयार होतात जसे ऑक्झॅलेट स्टोन्स. तर आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम आणि ऑक्झॅलेट एकमेकांशी जुडतं आणि त्यांनी मग ऑक्झॅलेटचं एक्सक्रिशन कमी होतं आणि ऑक्झॅलेट स्टोन्स कमी तयार होतात. म्हणून पेशंट्सला आम्ही हे म्हणतो की हे टमाटर पालक खाणं बंद करणे ही चुकीचे आहे. तुम्ही टमाटर पालक खा आणि आपण रोज रोज खात नाही हे रोटेशन मध्ये खायचे आपण की आठवड्यातनं एकदा खाल्लं आठवड्यातनं दोनदा खाल्लं तर इट इज ओके. जे लोक रोज रोज खाऊन राहिले ज्यांचं स्टेपल फूड आहे टमाटर आणि पालक त्या लोकांमध्ये हे प्रॉब्लेम जास्त दिसतात. आपल्या जनरल एडवाईस हीच राहील की हे हेल्दी डाएट तुम्ही कन्झ्युम करा.
1: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि एकंदरीतच किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी सविस्तर माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2:10 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आज आपण आपल्या परिसर या कार्यक्रमाचा शेवटचा म्हणजे चौथा भाग ऐकणार आहात.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण ई कचऱ्यामुळे होणारे धोके आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेतला. पण समस्या समजून घेणं महत्वाचं आहे आणि त्याहूनही महत्वाचं आहे त्यावर योग्य तो उपाय करणं. ई कचऱ्याची समस्या कमी करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला आपल्या वापरण्याच्या सवयी बदलायला हव्यात. यासाठी एक साधा आणि सरळ नियम लक्षात ठेवला पाहिजे. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. म्हणजेच गरज नसताना इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी कमी करणं, शक्य असेल तर जुन्या वस्तू पुन्हा वापरणं आणि योग्य पद्धतीनं त्यांचा पुनर्वापर करणं. आपल्याला एखादी वस्तू खराब झाली की लगेच फेकण्याची सवय कमी करायला हवी. अनेक वेळा छोटी दुरुस्ती करून ती वस्तू पुन्हाही वापरता येते. उदाहरणार्थ, एखादा जुना मोबाईल फेकण्याआधी तो दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकतो का, त्याची दुरुस्ती होऊ शकते का याचा विचार करायला हवा. तसंच जुने मोबाईल, बॅटरी, चार्जर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू सामान्य कचऱ्यात टाकू नयेत. त्या योग्य ई कचरा संकलन केंद्रावर द्यायला हव्यात, जेणेकरून त्यातील उपयोगी भाग पुन्हा वापरता येईल. ई कचऱ्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं खूपच गरजेचं आहे. घरात, शाळेत किंवा समाजात याबद्दल चर्चा व्हायला हवी, कारण याविषयीची जागरूकता वाढली तरच लोक योग्य तो निर्णय घेतील. कंपन्यांची सुद्धा यामध्ये महत्वाची भूमिका आहे. त्यांनी पर्यावरणाचा विचार करून वस्तू तयार करायला हव्यात आणि जुन्या वस्तू परत घेण्यासारख्या योजनाही राबवायला हव्यात. पण मात्र यात सर्वात मोठी भूमिका आपली आहे. आपण ग्राहक म्हणून जबाबदारीनं वागलो तर मोठा बदल घडू शकतो. आपण आज

0: जुना मोबाईल योग्य ठिकाणी दिला, कुठलीही बॅटरी चुकीच्या पद्धतीनं फेकली नाही किंवा एखादी वस्तू पुन्हा वापरली तरी त्याचा पर्यावरणाला फायदा होतो. पर्यावरण संरक्षण ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, प्रत्येक व्यक्तीचा त्यात वाटा असायला हवा. तंत्रज्ञान आपल्याला पुढे घेऊन जातंय, पण त्या प्रगतीसोबत निसर्गाची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे हे प्रत्येकाला कळायला हवं. शेवटी एवढंच सांगू इच्छिते श्रोते हो, इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरणं ही काळाची गरज आहे, पण त्यांचा योग्य वापर आणि योग्य विल्हेवाट लावणं ही आपली जबाबदारी आहे. आज आपण ई कचऱ्याबद्दल जागरूक झालो तर उद्याचं पर्यावरण आपण अधिक सुरक्षित ठेवू शकतो. चला तर श्रोते हो, तंत्रज्ञान स्वीकारूया पण पर्यावरणाची साथ सोडू नका. धन्यवाद
1: मंडळी. आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी आताच आपण आपल्या परिसर या कार्यक्रमाचा शेवटचा म्हणजेच चौथा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे, निवेदन रोहिणी सूर्यवंशी यांचं.
2: परिसर कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 2:15 होत आहेत. ठीक 2:15 दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईशी ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहो नादब्रह्म कर्नाटक संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरेश कुमार यांचं मेंडोलिन वादन, त्यांच्या मेंडोलिन वादनात राग श्री आणि हमीर कल्याण आपण ऐकणार आहोत. रचना त्यागराजा आणि मुत्तुस्वामी दीक्षितर यांची आहे. त्यांना मृदंगमची साथ केशव भारद्वाज यांनी तर व्हायोलिनची साथ वनमाला दीक्षित यांनी केली आहे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे. ऐकूया तर सुरेश कुमार यांचं मेंडोलिन वादन.

0: नादब्रह्म कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात सुरेश कुमार यांनी मेंडोलिनवर वाजवलेला राग श्री आणि हमीर कल्याण आत्ताच आपण ऐकलं. त्यांना मृदंगमची साथ केशव भारद्वाज यांनी, व्हायोलिनची साथ वनमाला दीक्षित यांनी केली होती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युवावडी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर दुपारी ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 वर. पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून मार्गस्थ. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य. पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिन्नर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला 3 दिवसांचा दौरा आटोपून काल नवी दिल्लीत परतले. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. तर दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला. तसंच भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम दरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुख उद्योजकांना संबोधित केलं. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातली त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांहून अधिक काळानंतर भारतीय प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं 6 महिन्यांची विशेष माफी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्राप्तिकर कायद्याअंतर्गत मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट चालवणाऱ्या आस्थापनांना आपलं पीएफ ट्रस्ट ईपीएफओकडे नियमित करण्याची संधी देण्यात आली आहे. ज्या कंपन्यांनी स्वतःचा पीएफ ट्रस्ट बनवला आहे मात्र त्यांच्याकडे सरकारची अधिकृत मंजुरी नाही त्यांना नियमित होण्याची ही संधी एकदाच मिळणार आहे. ही योजना 6 महिन्यांसाठी खुली असेल आणि पात्र आस्थापनांना आपला अर्ज ईमेलद्वारे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवावा लागेल. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणातल्या मृतांची संख्या 9 वर पोहोचली आहे. बचाव कार्यादरम्यान काल या ठिकाणी आणखी 7 जणांचे मृतदेह सापडले. पुणे जिल्ह्यात मोशी इथं 8 जुलै रोजी एका इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 23 जण अडकले होते. त्यापैकी 5 जण सुरक्षितपणे बाहेर आले तर 9 जणांची सुटका करण्यात आली. दुर्घटनेच्या ठिकाणी अद्याप बचाव कार्य सुरू असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला

मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ झाले आहेत. तुकोबांची पालखी आज हडपसरहून तर माऊलींची पालखी सासवडहून पुढे रवाना होईल. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर इथं दाखल झाली. बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट या लष्करी संस्थेच्या वतीनं वारकऱ्यांना फराळ तसंच पाण्याचं वाटप करण्यात आलं. संत मुक्ताई यांच्या पालखीचं काल बीड शहरात आगमन झालं. पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखीही आज बीड जिल्ह्यात राक्षस भुवन इथल्या मुक्कामावरून पुढे रवाना होईल. महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्यानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं आषाढी वारी काळात महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार असून या उपक्रमाचा प्रारंभ आज उरळी कांचन इथल्या पालखी तळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होत आहे. महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. अकोल्यात आज बनावट बियाण्यांची विक्री करणाऱ्या दोन कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या या कंपन्यांपैकी एक जालना जिल्ह्यातली तर दुसरी मध्य प्रदेशातली आहे. संबंधित कंपन्यांच्या बियाण्यांच्या क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पॅकेटवर केलेला दावा बियाणे नियमांची दिशाभूल करणारा असल्याचं तपासणीत स्पष्ट झालं आहे अशी माहिती जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत 21 वर्षाच्या लिंडा नॉस्कोवा हिनं अजिंक्यपदाला गवसणी घातली. काल झालेल्या अंतिम सामन्यात तिनं कॅरोलाइना मुकोवा हिच्यावर 6-2, 5-7, 6-3 असा पराभव केला आणि कारकिर्दीतलं पहिलं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीत आज संध्याकाळी अग्रमानांकित आणि विद्यमान विजेता यानिक सिनरचा सामना अलेक्झांडर झ्वेरेवशी होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार 8:30 सामन्याला सुरुवात होईल. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि अर्जेंटिनानं आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडनं अतिरिक्त वेळेत गोल करत नॉर्वेवर 2-1 असा विजय मिळवला तर अर्जेंटिनानं स्वित्झर्लंडवर 3-1 अशी मात केली. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं. आता येत्या बुधवारी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन यांच्यात लढत होईल. दुसरा उपांत्य सामना गुरुवारी इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात होणार आहे. दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार 12:30 सुरू होतील. स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर होणार आहे तर तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना 19 जुलैला होणार आहे. इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवस अखेर भारतानं दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. कालचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात 1 बाद 154 धावा केल्या होत्या. यास्तिका 39 तर स्मृती मंधाना 69 धावा करून खेळपट्टीवर टिकून होत्या. त्याआधी भारतानं पहिल्या डावात इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 170 धावांमध्ये माघारी धाडत 115 धावांची आघाडी मिळवली. भारताच्या वतीनं क्रांती गौडीनं 35 धावात इंग्लंडच्या 5 खेळाडूंना बाद केलं. इंग्लंडमध्ये साऊथहॅम्प्टन इथं काल झालेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारताचा इंग्लंडनं 56 धावांनी पराभव केला. यासोबतच इंग्लंडनं 5 सामन्यांची ही मालिकाही 4-0 अशी जिंकली. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. इंग्लंडचा सलामीवीर जॉस बटरच्या धडाकेबाज 131 आणि हॅरी ब्रुकच्या फटकेबाज नाबाद 95 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडनं निर्धारित 20 षटकात 2 बाद 157 धावा केल्या. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा इथल्या समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळा आणि वसतिगृहात काल रात्री विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं

0: खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. गेल्या 10 दिवसांपासून कामबंद आंदोलनावर असलेल्या तुमसर नगर परिषदेतल्या 60 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात शुक्रवारपासून अधिक तीव्र आंदोलन पुकारलं आहे. गेल्या 2 महिन्यांपासून रखडलेलं वेतन, किमान वेतनाचा लाभ न मिळणं आणि सुरक्षेसाठी आवश्यक मूलभूत साहित्याचा पुरवठा न होणं या मागण्यांसाठी कामगारांनी मुख्याधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घातला. यानंतर ठोस आश्वासन न मिळाल्यानं न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिकबल्लापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र देखील मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून मार्गस्थ. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य. पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेत पुन्हा आपली भेट होईल संध्याकाळी ठीक 5 दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन प्रसारण सभेत पुन्हा आपली भेट संध्याकाळी ठीक 5 तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेब्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर ॲप्सेत 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीच्या या दुसऱ्या सभेत आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सायंकाळचे 5 वाजत आहेत, ऐकूया.

पाच वाजून 2 मिनिटं होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात कल्याणी मणी यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग अभोगी, वराली आणि धन्यासी. त्यांना व्हायोलिन साथ शांता बालसुब्रमण्यम यांची, तर मृदंगम संगत देवानंद मेनन यांची. ऐकूया कल्याणी मणी यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग अभोगी, वराली आणि धन्यासी.

आपण ऐकत होतात कल्याणी मणी यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग अभोगी वराली आणि धन्यासी. त्यांना व्हायोलिन साथ शांता सुब्रमण बालसुब्रमण्यम यांची तर मृदंगम संगत देवानंद मेनन यांची. नादब्रह्म हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सायंकाळचे 5:30 वाजलेले आहेत. युववाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. ही परभणी आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे.

0: हाय गाईज, गुड इव्हिनिंग. युवकांच्या मनाचा ठाव घेणारी वाणी, अर्थातच युववाणी, या आजच्या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो, तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो. हीच आपल्या आयुष्याची गंमत असते. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण चर्मवाद्य अर्थातच तालवाद्याचं शास्त्रोक्त शिक्षण घेणाऱ्या युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकूया पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. फ्रेंड्स, आपण बघतो की युववाणी आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करतो. मग त्यामध्ये कधी आपण कलाक्षेत्राविषयी माहिती जाणून घेतो, कधी आपण ज्ञानात्मक विविध शाखांविषयी माहिती जाणून घेतो, विद्यार्थ्यांनी करिअर क्षेत्रामध्ये स्वतःची प्रगती करत असताना काय करायला हवं याविषयी आपण तज्ज्ञांकडनं माहिती जाणून घेत असतो. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संगीत क्षेत्राविषयी आणि संगीत क्षेत्रातील पखवाज या वाद्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रमैत्रिणींनो, गायनाच्या माध्यमातून आपण आपलं करिअर घडवतो, अगदी तसंच विविध वाद्यवादनातूनही करिअर घडवणारे अनेक युवा मित्रमैत्रिणी आहेत. त्यातीलच एक तालवाद्य म्हणजेच पखवाज हे तालवाद्य. मग पखवाज वादनामध्ये यश संपादित केलेल्या आणि अगदी बालपणापासून पखवाज वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण घेऊन पखवाज वादनामध्ये यश संपादित केलेल्या युवा मित्राशी आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संवाद साधणार आहोत. आणि या युवा मित्राचा आजपर्यंतचा पखवाज वादनातील संपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलेला आहे ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राला. हा युवा मित्र सध्या श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे बीए द्वितीय वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. त्यासोबतच शास्त्रीय पखवाज वादनाच्या मध्यमापूर्णपर्यंतच्या परीक्षा या युवा मित्राने दिलेल्या आहेत आणि सध्या पखवाज वादनाच्या शास्त्रोक्त शिक्षणातील उपांत्य विशारद या परीक्षेचा अभ्यास या युवा मित्राचा सुरू आहे. तो त्या मित्राशी प्रत्यक्ष संवाद साधून आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम ऋषिकेश, तुझं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.
0: पखवाज या वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण आपण घेतलेलं आहे. सुरुवातीला पखवाज या वाद्याविषयी आणि पखवाज वादनाविषयी आपण काय सांगाल?
1: नमस्कार. पखवाज हे वाद्य अतिशय प्राचीन काळापासून

प्रचलित आहे, त्याला एक शास्त्रीय तालवाद्य असं म्हणतात, त्याला चर्मवाद्य असे देखील म्हणतात, कारण जनावराचं जे कातड असतं त्या कातडीपासून पखवाजाची निर्मिती केली जाते. पखवाजाचे मुख्यतः दोन बाजू असतात, उजव्या बाजूला धूमपान असे म्हणतात आणि डाव्या बाजूला जे असतं त्याला शाहीपुड असं म्हणतात. तर उजव्या बाजूला जे धूमपान असतं त्याला एक असा नाद निर्माण होतो, तर तो नाद निर्माण होण्यासाठी त्याला गव्हाच्या पिठाची कणिक लावली जाते. तर तो कमी जास्त प्रमाणात आपण लावू शकतो, जसा आपल्याला नाद येईल तसा तो लावलं जातं. आणि पखवाजा जर अतिशय मुख्य अशा बाजूचा विचार करायला गेला तर तो म्हणजे शाहीपूड. तर शाहीपूड ही अत्यंत एक पखवाजाचं मुख्य अंगच म्हणा की असं आहे. तर त्यामध्ये पखवाजाच्या मुख्य अंगामध्ये त्याला वेगवेगळ्या स्वरामध्ये लावलं जातं. त्यामध्ये काळी दोन आहे, पांढरी दोन आहे, पांढरी चार आहे, काळी एक आहे. आता हे जे स्वर मी तुम्हाला सांगत आहे ते स्वर एक वेगवेगळ्या मंचावर असे उपयोगात आणले जाते. त्यामध्ये आपण मग पखवाजाचा जर उपयोग पाहायला गेलं तर त्यामध्ये तालवाद्य म्हणजेच आपण पाहिलं सोलो वादनामध्ये आहे, स्वतंत्र सोलो वादन. त्यानंतर कीर्तन भजनाच्या सातसंगतीसाठी, त्यानंतर शास्त्र

0: ते लावलं जातं. त्यामध्ये काळी 2 आहे, पांढरी 2 आहे, पांढरी 4 आहे, काळी 1 आहे. आता हे जे स्वर मी तुम्हाला सांगत आहे ते स्वर एक वेगवेगळ्या मंचावर असे उपयोगात आणले जाते. त्यामध्ये आपण मग पखवाचा जर उपयोग पाहायला गेलं तर त्यामध्ये तालवाद्य म्हणजेच आपण पाहिलं सोलो वादनामध्ये आहे, स्वतंत्र सोलो वादन. त्यानंतर कीर्तन भजनाच्या सातसंगतीसाठी, त्यानंतर शास्त्रीय जे गायन आहे ध्रुपद धमार, यामध्ये ह्या पखवाजाचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. त्यामध्ये स्वतंत्र सोलो वादन जे आहे ती काळी 1 किंवा काळी 2 या स्वरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं. त्यानंतर कीर्तन आणि भजनासाठी काळी 2, काळी 1, पांढरी 2, पांढरी 4 हे जे वेगवेगळे स्वर आहेत, म्हणजेच गायक ज्या स्वराच्या पट्टीमध्ये गायन करत आहे त्यामध्येच आपला पखवाज वाजवणारे सर्व स्वरात लावतात. त्यानंतर मग ध्रुपद धमार आहे, यामध्ये खास करून पखवाजा जो मुख्य ताल आहे म्हणजे चौताल, तो 12 मात्रेचा ताल आहे. तर या चौतालामध्ये देखील स्वतंत्र सोलो वादन करतात, परंतु याचा वापर ध्रुपद धमार तुम्ही गायन प्रकार ऐकले असतील कधी, तर या 2 गायन प्रकारासाठी याचा चौतालाचा उपयोग केला जातो. तर पखवाजाचा एक विशेष ताल किंवा मुख्य तालच म्हणा की मुख्य ताल म्हणून चौतालाची ओळख आहे. त्यामध्ये स्वतंत्र सोलो वादन तर करतातच पण ध्रुपद धमार देखील त्याच्यामध्ये गायन करतात. पखवाज हे वाद्य आहे, माझी खूप याच्यावर श्रद्धा आहे आणि अगदी मी याला माझा प्राण समजतो.
1: खरोखर संगीत क्षेत्रामध्ये वाद्यांचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी कोणतंही वाद्य असो ते आपलं दैवत असतं. आता साधारणतः तुम्ही म्हणालात की तुम्ही अगदी बालपणापासून पखवाज वादनाला सुरुवात केलेली आहे, तर साधारणतः वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही पखवाज वादन करता? आणि आपल्या झालेल्या चर्चेप्रमाणे आपण जसं शास्त्रीय गायनाच्या अलंकारपर्यंतच्या परीक्षा दिल्या जातात अगदी तसंच वादनामध्ये पखवाज वादनाच्याही प्रारंभिकपासून अलंकारपर्यंत शास्त्रीय परीक्षा दिल्या जातात आणि तुम्हीही शास्त्रोक्त शिक्षण पखवाज वादनाचं घेतलेलं आहे, तर आजपर्यंत शास्त्रीय पखवाज वादनाच्या तुमच्या किती परीक्षा झालेल्या आहेत?
0: अगोदर तुम्ही विचारलं तसं मी अगदी लहान वयापासून पखवाजच म्हणजे मला आवड निर्माण झालेली आहे. त्यामध्ये मी 7व्या वर्षापासून मी पखवाज वाजवत आहे.
1: बरं,
0: त्यामध्ये 7व्या वर्षापासून म्हणायला गेलं तर आपण तेव्हा दुसरी या वर्गात असतो, तर तेव्हापासून मला पखवाजाची आवड निर्माण झाली. आमच्या घरी जे असं एक सांप्रदायिक वातावरण आहे त्यामध्ये आमच्या घरी नित्यनेमाचं रोज भजन होतं. त्यामध्ये असंच शाळेतून घरी आल्यानंतर मी भजनात बसायचो, छंदच लागला म्हणजे मी भजनाला बसायचो. मग ते कानाला ऐकायला छान वाटायचं. माझे आजोबाजी आहेत आसारामजी पांचाळ, ते पूर्वीच्या काळातील एक जुने पखवाज वादक होते. म्हणजे ते असे काही शास्त्रीय रीती असे काय वगैरे शिकलेले नव्हते पण ते अतिशय तालात पक्के होते. तर त्यांचं मी पखवाज वादन ऐकायचो. तर मी म्हणायचो हे कसं वाजवत असतील, आपल्याला येईल का भजन झाल्यानंतर मी उगच ते पखवाज वाजवून बघायचा. मग असंच मी वाजवत राहिलो तर आजोबाला वाटलं की ह्याला शिकायचं वाटतंय पखवाज. तर आजोबांच्या मनात विचार आला की आपण याला शिकूया शाळेसोबतच. आणि माझे जे काका आहेत भगवानजी महाराज पांचाळ, तर ते आळंदीला स्थायिक आहेत. तर आजोबांनी म्हणजे माझ्या काकाला विचारलं की हा चांगला वाजवत आहे, ह्याला तू आळंदीला घेऊन जाय. मी तेव्हा 7वी या वर्गात होतो तेव्हा मला माझ्या काकांनी आळंदीला, पंडित युवराज महाराज देशमुख गुरुजी काकांनी मला त्यांच्याकडे घेऊन गेले. मग युवराज महाराज देशमुख गुरुजी यांनी माझा हात पाहिला कसा वाजवतो, मग त्यांना पण माझं वाजवणं आवडलं. त्यानंतर त्यांनी मला आणखीन त्याच्या पुढचे बोल जे असतात म्हणजे जे सोलो वादनामध्ये किंवा सांप्रदायिक कीर्तन भजनामध्ये जे बोल उपयोगास येतात ते त्यांनी मला शिकवले. आणि मी जेव्हा आळंदीत होतो तेव्हा मला आणखी एका गुरुकडे शिकण्याची संधी मिळाली, ते म्हणजे प्रसाद महाराज जाधव गुरुजी पुण्याचे. प्रसाद महाराज जाधव यांनी माझ्या हाताची ठेवण जी आहे तर याचं त्यांनी मला शास्त्रीयरित्या मार्गदर्शन केलं. पुन्हा मग मी असे खुल्याची स्पर्धा असतात पखवाज वादनाच्या, खुल्या स्पर्धांमध्ये मी भाग घेत राहिला. खूप व्यक्तींचं श्रवण करण्यासाठी आळंदीमध्ये मला मिळालं. त्यामध्ये पंडित कृष्णादादा साळुंखे गुरुजी आहेत, सुरेशदादा तळवळकर गुरुजी आहेत, असे जे नामांकित पखवाज वादक आहेत शास्त्रीय, तर त्यांचं मी खूप ऐकत राहिलो. तर कृष्णादादा साळुंखे गुरुजी यांचं मी श्रवण करीत राहिलो आणि माझ्या आयुष्यामध्ये आणि माझ्या पखवाज वादनाच्या कलेमध्ये मी त्यांनाच एक माझं प्रेरणास्थान मानलेलं आहे. तर माझ्या काकाजींनी त्यांच्याकडे मला घेऊन गेले, याची खूप इच्छा आहे की तुमच्याकडे सोलो वादन शिकण्याची. गुरुजी म्हणले काय हरकत नाही, गुरुजी म्हणले काय येतं तुला वाजवून दाखव. मग मी आदी ताल जो आहे तो माझा आवडता ताल आहे 16 मात्रेचा, तर आदिताल हा ताल मी त्या गुरुजींना त्यांना वाजवून दाखवला. आणि तेव्हापासून क्लास मी त्यांच्याकडे सुरू केले. त्यांनी रियाजाचं देखील महत्व सांगितलं. आम्ही पण आता मी तुम्हाला सांगतो, कॉलेज करत करत जेव्हा वेळ भेटतो तेव्हा मी घरी रोज

0: कमीत कमी 4 तास रियाज करतो.
1: आता एवढा रियाज करता आणि एवढं बालपणापासून तुम्ही आजपर्यंत पखवाज वादनाचं अगदी शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं आहे. आता आपला हा संवाद असाच चालू राहील, पण सोलो वादन आहे पखवाजचं, तर ते आता आम्हाला ऐकण्याची खूप इच्छा आहे. सोलो वादनामधील कुठला जम घ्याल?
0: सोलो वादनामध्ये आता बंदिश वगैरे तर आहेतच, पण सर्वात सोपा आणि असा एक भाग म्हणजे परण आहे, तर त्यामध्ये भगवान शंकरजीचं परण आहे, हनुमान परण आहे, सरस्वती मातेचं परण आहे, दुर्गादेवीचं परण आहे, गणेशजी तर यांचं देखील परण आहे. तर मी तुम्हाला शंकरजीचं परण पखवाजावर वाजवून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर सर्वप्रथम मी तुम्हाला पहिल्यांदा पडंत करून दाखवतो, म्हणजेच पडंत म्हणजेच तोंडाने जे काय तुम्ही खाली पखवाजावर वाजवणार आहेत तर ते अगोदर म्हणून दाखवणे. तर मी तुम्हाला शिवजीचं परण शंकर परण आहे ते म्हणून दाखवतो. धा धिकिटता धिकिटता का धिकिटता के तेट धिकिटता धाकिट धाकिट धाकिट कड धाकिट कड धाकिट दिन दिन दिन धिटत तगेन गंगाधर नीलकंठ विश्वना तकिट धिकिट डिमि डिमि डिमि डमरू बजत धिकट तक धिकिट हर हर महादेव शिव शंकर त्रिकट तक तक त्रिकट गिरधा शिव शंकर त्रिकट तक तक त्रिकट गिरधा शिव शंकर त्रिकट तक तक त्रिकट गिरधा. तर आता हे मी तुम्हाला पखवाजावर वाजून दाखवेन. धाकिट धाकिट धाकिट कड धाकिट कड धाकिट दिन दिन दिन धिटत तगेन गंगाधर नीलकंठ विश्वनाथ तकिट धिकिट डिमि डिमि डमरू बजत त्रिकट तक तिकिट हर हर महादेव शिव शंकर त्रिकट तक तक गिंदा शिव शंकर त्रिकट तक तक गिंदा शिव शंकर त्रिकट तक तक गिंदा.
1: क्या बात है, संगीतामध्ये गायनासोबतच वादनाचं जे महत्व आहे
0: अगदी अगदी
1: ते अनन्य साधारण असं महत्व आहे. आणि खरंच वादन ऐकल्यानंतर आपण त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेतो. तुमचा आजपर्यंतचा जो सांगीतिक प्रवास आहे, तुमचे जे गुरु आहेत, सांगीतिक गुरु आहेत पखवाज वादनातील, त्याविषयी अतिशय सविस्तर तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे. निश्चितच एवढा सराव तुम्ही दररोज करता, वेगवेगळ्या गुरूंकडनं तुम्ही पखवाज वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं आहे, तर निश्चितच आजपर्यंत वेगवेगळे सोलो वादनाचे पखवाज वादनाचे कार्यक्रम तुम्ही केले असतील, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? सांघिक कार्यक्रमांमध्येही सहभागी झाला असाल, त्याविषयी काय सांगाल बरं?
0: तर सर्वप्रथम मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, तर ह्या विद्यापीठाने आयोजित एक दरवर्षी युवक महोत्सव आयोजित करतात. तर त्या युवक महोत्सवामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा त्यामध्ये आयोजित असतात. तर तालवाद्याच्या स्पर्धा आयोजित करतात, तर त्यामध्ये मी सर्वप्रथम सहभाग घेतला होता. माझा आवडता जो पखवाजाचा ताल आहे आदिताल 16 मात्रेचा, तर तो मी बसवला होता. तर त्या आदितालामध्ये मी वेगवेगळ्या बंदिश वाजवल्या, रचना वाजवल्या, रेल्ले आणि सुरुवातीला गणेश पुरण वाजवलं आणि शेवट त्याचा मी शंकरजीच्या परणाने केला. आता मला ह्याच्या अगोदर काही स्पर्धेचा अनुभव नव्हता, हा एकदम सुरुवातीचा माझा अनुभव होता स्पर्धेचा. 9:45 माझं वादन झालं होतं. मग त्यानंतर मला जसं अपेक्षित होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने अतिशय चांगल्या प्रकारे माझं सादरीकरण झालं. युवक महोत्सवाचा समारोपाकडे आलं शास्त्रीय तालवाद्याच्या. या स्पर्धेचे जे पारितोषिक मिळणार होते तर त्याची त्यांनी अनाऊन्स सुरू केली. मग त्यांनी प्रथम क्रमांक ते पारितोषिक त्यांनी पुकारलं. मग त्यानंतर आमच्या शिवाजी महाविद्यालयाचा त्यांनी क्रमांक पुकारला. मग ते ऐकून माझा आनंद गगनात मावेन असं झालं ना, कारण मला वाटलं नव्हतं की माझा प्रथम क्रमांकच येईल. इथे काय झालं, मग माझा पहिला नंबर आल्यानंतर माझी इंद्रधनुष्य युवक महोत्सवासाठी निवड झाली. त्यामध्ये माझी 2 कलाप्रकारासाठी निवड झाली. एक म्हणजे हे शास्त्रीय तालवाद्य पखवाज सोलोवादन आणि त्यानंतर लोकवाद्य. तर लोकवाद्य हे एक असा कला प्रकार आहे जे महाराष्ट्रातील ज्या प्राचीन अशा काळापासून चालत आलेल्या परंपरा आहेत त्यामध्ये जे जे वाद्य वापरली जातात त्यामध्ये पखवाज आहे, ढोलकी आहे, संबळ आहे, दिमडी आहे, ढोल, झांज, ताशा, या सर्वांचा लोकवाद्य या कला प्रकारात उपयोग केला जातो. मग आमचं इंद्रधनुष्यामध्ये दोन्ही कला प्रकारामध्ये अतिशय उत्तमरित्या सादरीकरण पार पडलं. मग इंद्रधनुष्याचा निकालाचा दिवस आला, तर त्यामध्ये शास्त्रीय सोलो वादनामध्ये माझा 2 क्रमांक आला. मग तिथून मग जे असाच स्पर्धेचा जो प्रवास आहे माझा चालत राहिला. दुसरी जी पुढची स्पर्धा होती ती म्हणजे सेंट्रल झोन युवक महोत्सव, तर ती संभाजीनगर इथे होती. सेंट्रल झोनच्या युवक महोत्सवामध्ये लोकवाद्य आणि सोलोवादन या दोन्ही स्पर्धेमध्ये माझा सहभाग होता. लोकवाद्य हे सांघिक कला प्रकारात आणि हे वैयक्तिक म्हणजे माझं शास्त्रीय तालवाद्य. सेंट्रल झोनचं एक विशेषता काय आहे, त्या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला पारितोषिक मिळालं तर तुम्ही नॅशनल

0: स्पर्धेला जाऊ शकता.
1: बरं,
0: म्हणजेच राष्ट्रीय युवक महोत्सवात तुम्ही भाग घेऊ शकता. तर त्यामध्ये एक खंत वाटते मला की तालवाद्याचं जे पारितोषिक होतं ते काही कारण असतो मिळालं नाही, कारण माझी जी सोलोवादनामध्ये तालवाद्याचं. दुसऱ्या एका गोष्टीचा आनंद वाटतो की जो सांघिक कला प्रकारात माझा सहभाग होता पखवाजाची साथ करण्यासाठी लोकवाद्याच्या, तर त्या सांघिक कला प्रकारामध्ये आमचा दुसरा क्रमांक आला, म्हणजे आम्हाला द्वितीय पारितोषिक मिळालं. त्यानंतर मग नॅशनल जे आमचं हे युवक महोत्सव होतं, तर हे सत्यभामा विद्यापीठ चेन्नई तमिळनाडू येथे होतं. तर मग तिथे आम्ही गेलो, तिथे आमचं पहिल्याच क्रमांकाला सादरीकरण होतं. आम्ही आमचं सादरीकरण अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडलं. समारोपाचा दिवस आला, निकालाचा दिवस उजळल्यानंतर जेव्हा दुसऱ्या क्रमांकाचं आम्हाला पारितोषिक मिळालं, तर तो एक आनंद खूप वेगळा होता की आतापर्यंत ज्या स्पर्धेमध्ये आम्हाला पारितोषिक मिळाले त्यापेक्षा हा आनंद खूप खूप वेगळा होता.
1: खरंच म्हणजे विद्यापीठ स्तरावर तुम्ही पहिल्याच वर्षात पदार्पण केलेलं होतं युवक महोत्सवामध्ये, त्यातही राष्ट्रीय स्तरापर्यंत तुम्ही पोहोचलात आणि तिथेही तुम्हाला बक्षीस प्राप्त झालं, तिथेही तुमचा क्रमांक आला. अतिशय आनंदाचीच ही बाब आहे आणि एका वर्षात एवढ्या स्पर्धांना सामोरं जाणं आणि त्यात यश संपादन करणं खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि अशा प्रकारे मग तुम्ही पहिल्याच वर्षामध्ये विद्यापीठीय विविध स्पर्धांचा अनुभव घेतलात, त्या अनुभवातून तुम्ही खूप काही शिकलात. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अनेक स्पर्धा अशा झाल्या की ज्याविषयी तुम्हाला माहितीही नव्हती आणि हेच आपण अनुभवातून शिकत जात असतो. निश्चितच तुमचा हा संपूर्ण प्रवास खूप छान, आनंददायी आणि कौतुकास्पद असाच आहे. तुम्ही शास्त्रोक्त पखवाज वादनाचं शिक्षण घेतात, तर त्यात प्रात्यक्षिक आणि लेखी अशा दोन्ही स्वरूपाच्या परीक्षा घेतल्या जातात. तर तुम्ही ज्या शास्त्रोक्त परीक्षा पखवाज वादनाच्या देतात त्या परीक्षेचा, प्रात्यक्षिकचा आणि थेरी परीक्षेचा, असं दोन्हीचाही अभ्यासक्रम साधारणतः कशा स्वरूपाचा आहे? बरं,
0: साधारणतः लेखी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये अभ्यासक्रम एक जवळपास त्यांचा सारखाच असतो. परंतु जे लेखी परीक्षा असतात, आता जशा गायनाच्या जशा परीक्षा असतात त्यामध्ये तुम्हाला रागाची माहिती विचारतात, अलंकार विचारतात, त्यामध्ये वेगवेगळ्या गीत प्रकारची माहिती विचारतात. तसंच पखवाजाच्या ज्या विशारदच्या परीक्षा असतात त्यामध्ये लेखी परीक्षेमध्ये पखवाजाविषयीच विचारलं जातं. त्यामध्ये कसं असतं, तबला आणि पखवाज दोन्हीची जी प्रश्नपत्रिका असते तर ती एक कंबाईन असते. तर या लेखी परीक्षेमध्ये पखवाजाचा इतिहास विचारला जातो, पखवाजाची निर्मिती कशा प्रकारे झाली आणि पखवाजाचा प्राचीन काळापासून ते आताच्या ह्या आधुनिक काळापर्यंत कशा कशा प्रकारे त्याचा विकास होत गेला, तर याविषयी माहिती विचारतात. किंवा पखवाज हे वाद्य कोणकोणत्या गायन प्रकारासाठी वापरलं जातं किंवा त्याचा काय उपयोग होतो, तर ह्या अशा प्रकारची संपूर्ण माहिती ही लेखी परीक्षेमध्ये विचारली जाते. प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये जे तुम्ही सोलो वादन करता किंवा जे वेगवेगळ्या गायन प्रकाराच्या साथीसाठी जे तुम्ही पखवाज वाजवता, तर ते पखवाज वादन कशा प्रकारे वाजवावं किंवा एक पुरेपूर माहिती जी असते ती प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये आपल्याला विचारली जाते.
1: हा आपला असा संवाद सुरू असतानाच पुन्हा एकदा आपण तुमच्या पखवाज वादनाकडे येऊया. आता काय ऐकवाल तुम्ही आम्हाला?
0: आता मी तुम्हाला एक रचना वाजवून दाखवतो. तर ती 81 मात्रेची रचना आहे.
1: बर,
0: तर त्या रचनेमध्ये एक भारदस्त काही अक्षरांचा उपयोग केलेला आहे.
1: बर.

0: छान.
1: यासोबतच मी एक गणेशपुराण वाजवून दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी ते तुम्हाला सर्वप्रथम अगोदर म्हणून दाखवतो. धागेतीट तागेतीट जय जय गणपती, धुमकीट तागेतीट मंगल मूर्ती, दिन दिन तागेतीट महागणपती, सिद्धि विनायक धिट धिटता, एक दंत गण नायक गणपती प्रणाम, धा प्रणाम धा प्रणाम धा तीट धा त्रिकट तकता, एक दंत गण नायक गणपती प्रणाम, धा प्रणाम धा प्रणाम धा तीट धा त्रिकट तकता, एक दंत गण नायक गणपती प्रणाम, धा प्रणाम धा प्रणाम.

ना मधा, तर हे मी तुम्हाला पखवाजावर वाजून दाखवतो. तागेतेट तागेतेट जय जय गणपती, धुमकेट तागेतेट मंगल मूर्ती, दिन दिन तागेतेट महागणपती, सिद्धि विनायक देट देटता एकदंत गण नायक.

0: प्रणाम धा।
1: क्या बात है,
2: मस्त। बालपणापासून सुरू झालेला तुमचा हा पखवाज वादनाचा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे आणि BA द्वितीय वर्षात तुम्ही सध्या श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे शिक्षण घेत आहात। तिथेही BA म्युझिक हा तुमचा सब्जेक्ट आहे। निश्चितच वेगवेगळ्या गुरूंकडनं तुम्ही पखवाज वादनाचं आजपर्यंत भरघोस असं शिक्षण घेतलेलं आहे आणि ते आणखीही पुढे सुरूच आहे। आता हे सगळं होत असताना ना आपण जेव्हा महाविद्यालयीन शिक्षणाकडे वळतो त्यावेळी निश्चितच करिअर क्षेत्राकडे आपली धाव असते। आपण आपलं करिअर निश्चित करतो की आपल्याला नेमकं कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, आपले काही ध्येय असतात, आपल्या काही महत्वाकांक्षा असतात, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? बरं, तुमच्या महत्वाकांक्षेविषयी तुम्ही काय सांगाल?
3: मला जी पखवाजामध्ये आवड निर्माण झाली तर मी आतापर्यंत पखवाजच करत आहे आणि शालेय जे शिक्षण जे माझं चालू आहे, मी आता सध्या पदवी BA द्वितीय वर्षाला आहे, तर त्यामध्ये देखील माझं संगीत या विषयामध्ये शिक्षण चालू आहे माझं। मग त्यानंतर मी BA माझी पदवी प्राप्त झाल्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन मी संगीत या विषयातच करणार आहे। मग त्यानंतर मला माझं एक करिअर पखवाजातच घडवायचं आहे, म्हणजे संगीत क्षेत्राशी मला जोडलेलंच राहायचं असं म्हणायचं मला।
2: अव्याहतपणे
3: अगदी
2: पखवाज वादक म्हणून तुम्हाला,
3: हा एक पखवाज वादक म्हणूनच मला एक ओळख निर्माण करायची आहे।
2: छान, तुम्ही सोलो वादन केलंय, सांघिक लोकवाद्य वादनामध्येही तुम्ही तुमचा सहभाग नोंदवलेला आहे। छान, जाता जाता आजच्या युवकांना तुम्ही काय हितगुज त्यांच्याशी साधाल की अभ्यासासोबतच आणि इतर करिअर क्षेत्राप्रमाणेच कला क्षेत्रातही उत्तम करिअर आपण आपलं घडवू शकतो, याविषयी तुम्ही काय सांगाल?
3: अगदी फार छान असं तुम्ही प्रश्न विचारला। ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे त्यामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवून जर कार्य करत राहिलात अविरतपणे तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल। युवक हे आता तुम्ही म्हणलात तसं डॉक्टर, वकील, CA वगैरे यांकडे लक्ष देत आहेत, पण प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याच प्रमाणात स्पर्धा झालेली आहे। परंतु कला क्षेत्र जे असं क्षेत्र आहे, नोकरी तुमची पोट भरू शकते पण कला जी ही आहे ती तुमची एक ओळख निर्माण करते।
2: खरोखर
3: तर तुम्हाला जर एक तुमची स्वतःची नवीन ओळख निर्माण करायची असेल तर तुम्हाला कला क्षेत्र निवडावं लागेल। पण कला क्षेत्र हे असे क्षेत्र आहे की ज्यामध्ये तुम्हाला कलेला वेळच द्यावा लागतो।
2: खरोखर प्रचंड मेहनत,
3: आहे, रियाज आहे, श्रवण आहे, मनन चिंतन आहे, ह्या सर्व गोष्टी आहेत। कला क्षेत्राकडे तुम्ही वळलं पाहिजे कारण बऱ्याच युवकांना असं वाटतं की कलेमध्ये काय आहे, तर असं नाही, त्यामध्ये देखील करिअर आहे, भवितव्य आहे। तर मी जाता जाता एक तरुणांना विनंती करतो की तुम्ही कला क्षेत्र निवडा आणि त्यामध्ये सातत्य टिकून ठेवा, प्रयत्न करा, प्रामाणिकपणाने प्रयत्न करा, यश हे तुम्हाला हमखास मिळतो।
2: खूप छान, आज कला क्षेत्राकडे खरंच युवकांनी वळणं आणि त्यात आपलं करिअर शोधणं खूप गरजेचं आहे। स्थिरता, संयम आणि अथक परिश्रमातून तुम्ही याही क्षेत्रामध्ये उच्चतम असं यश प्राप्त करू शकता आणि तुमच्या जीवनातील सारी स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता। आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून आजपर्यंतचा तुमचा पखवाज वादनातील संपूर्ण जो प्रवास आहे तो अत्यंत उत्तम असा तुम्ही कथन केलात, अतिशय छान असा संवाद आम्हा सर्वांशी साधलात। आता जाता जाता तुमच्या पखवाज वादनाची आणखी एक झलक आम्हाला ऐकायची आहे। आता काय बरं तुम्ही जाता जाता आजच्या या कार्यक्रमामध्ये सादर कराल?
3: तर जाता जाता तुम्हाला मी एक रेला वाजून दाखवतो। नागेते टगदी गन नागेते टगदी गन नागेते टगदी गन नागेगदी गन नागेते टगदी गन नागेते टगदी गन नागेते टगदी गन नागेते टगदी गन नागेते टगदी गन नारे गदी गन नागेते टगदी गन नागेते टगदी गन नागेते टगदी गन नागेते टगदी गन नागेते टगदी गन नागेते टगदी गन नागेते टगदी गन नागेते टगदी गन नागेते टगदी गन नागेते टगदी गन नारे ಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾಗ ತಿರುಗದಿಗನ್ನಾ

0: तर शेवटी तुम्हाला एक मी यामध्ये तिहाई वाजून दाखवतो. तिहाई म्हणजेच असा बोल समूह आहे की जो तीन वेळेस वाजवला जातो आणि तिसरं जे शेवटचं आवर्तन आहे ते समेवर येतं.
1: क्या बात है, खूप छान.
0: तर रेल्ला हा वादन प्रकार आपण ऐकला. यासोबतच एक मी तुम्हाला एक बंदिश वाजवून दाखवतो. ती बंदिशीची जी सुरुवात आहे ती पाचव्या मात्रेपासून होते. तर ही जी बंदिश मी वाजवतो ती सोळा मात्रेमध्ये वाजवून दाखवतो. तर त्याची सुरुवात पाचव्या मात्रेपासून आहे. तर मी तुम्हाला अगोदर म्हणून दाखवतो. कत्ता धत्ता तक देत्ता देता कद्धा धत्ता त्रक धत्ता धद्धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा. एक दोन. कत्ता धत्ता तक देत्ता देता कद्धा धत्ता त्रक धत्ता धद्धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा. एक दोन. कत्ता धत्ता तक देत्ता देता कद्धा धत्ता त्रक धत्ता धद्धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा त्रिकट गदगिन धा. मी तुम्हाला वाजवून दाखवतो.

0: खूप छान ऋषिकेश, तुमच्याकडनं पखवाज वादनाचा जेवढा आम्ही आनंद घेऊ तेवढा आम्हाला कमी वाटतंय. आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि पखवाज वादनाविषयी आणि आजपर्यंतच्या तुमच्या या क्षेत्रातील प्रवासाविषयी खूप छान असा संवाद आम्हा सर्वांशी साधलात. त्यासोबतच उत्तम असं तुमचं पखवाज वादन सादरीकरण आपण आज इथे केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आयुष्यातील यापुढील वाटचालीसाठी आपणास खूप सारे शुभेच्छा.
1: धन्यवाद.
0: फ्रेंड्स, आत्ताच आपण युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत. आजचा हा कार्यक्रम आपणास कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर कळवा. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे मित्रांनो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मितवाहिनीवर. यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातील

ते घटकाच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार वचनबद्ध, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाल्याची सरकारतर्फे माहिती. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरकडे निघालेली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातून मार्गस्थ. आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघ मजबूत स्थितीत. आता सविस्तर बातम्या. सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातील प्रत्येक घटकाच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यांच्या हस्ते आज नागपूर इथं महानगरपालिकेतर्फे महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचा भूमिपूजन समारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. महानगरांच्या वाढत्या गरजा व आव्हानांना लक्षात घेता लवकरच लाडबागे समितीच्या शिफारसींनुसार सुमारे 500 लोकांना नियुक्तीचे आदेश दिले जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी करण्यास मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. 2013-14 मधील 1.5% कमी असलेलं इथेनॉल मिश्रण 2025-26 मध्ये 20% पोहोचलं असून भारतानं हे उद्दिष्ट नियोजित वेळेपेक्षा 5 वर्ष आधी गाठलं आहे. 2014-15 पासून मे 2026 पर्यंत या कार्यक्रमामुळे 1,90,000 कोटी रुपयाहून अधिक परकीय चलनाची बचत झाली आहे. या कालावधीत 310 लाख मेट्रिक टनाहून अधिक कच्च्या तेलाची आयात टळली असून सुमारे 930 लाख मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात घट झाली आहे. तसंच शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. व्यापक चाचण्यांनंतर E20 इंधनाला मान्यता देण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं असून ऊर्जा सुरक्षा, पर्यावरण संरक्षण आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी इथेनॉल मिश्रण कार्यक्रम पुढेही सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं सवलत प्राप्त भविष्य निर्वाह निधी चालवणाऱ्या आस्थापनांना त्यांचा दर्जा नियमित करण्यासाठी एक वेळची संधी देणारी माफी योजना 2026 सुरू केली आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयानं सांगितलं की ही योजना 6 महिन्यांच्या कालावधीसाठी खुली राहणार असून ही योजना आयकर कायदा 1961 अंतर्गत मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधी विश्वस्त संस्था चालवणाऱ्या आस्थापनांना लागू आहे. पात्र आस्थापनांनी संबंधित प्रादेशिक कार्यालयात ईमेलद्वारे औपचारिक अर्ज सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरकडे निघालेली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ झाल्या आहेत. तुकोबांची पालखी आज हडपसरहून तर माऊलींची पालखी सासवडहून पुढे रवाना होत आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर इथं दाखल झाली. बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट या लष्करी संस्थेतर्फे यावेळी वारकऱ्यांना फराळ तसंच पाण्याचं वाटप करण्यात आलं. संत मुक्ताई यांच्या पालखीचं काल बीड शहरात आगमन झालं. पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखीही आज बीड जिल्ह्यात राक्षस भुवन इथल्या मुक्कामावरून पुढे रवाना झाली आहे. विघनवाडी, खोल्याची वाडी, सांगळवाडी येथून प्रवास करत पालखीचा आजचा मुक्काम रायमोह इथं असेल. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिला आणि बालविकास विभाग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे महिला उन्नतीवारी 2026 या विशेष उपक्रमाला आज पुणे जिल्ह्यात उरळी कांचन इथं सुरुवात झाली. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते डिजिटल जनजागृती चित्ररथाचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं. यावेळी बोलताना तटकरे यांनी महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा तसंच वारीदरम्यान उपलब्ध आरोग्य तपासणी, हिरकणी कक्ष, महिला सक्षमीकरण केंद्र आणि इतर सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग करावा असं आवाहन केलं. या उपक्रमांतर्गत पालखी मार्गावर डिजिटल चित्ररथ आणि लोककलेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, सुरक्षा, हक्क आणि शासकीय योजनांविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी अपेक्षित असून मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचं आज सकाळी नाशिकच्या ओझर विमानतळावर आगमन झालं. एका रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी ते शहरात आले असून आगमन प्रसंगी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी त्यांचं स्वागत केलं.

0: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: पिंपरी चिंचवडमधल्या मोशी कचरा डेपो इथल्या झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 9 जणांचे मृतदेह सापडल्यानंतर तिथं सुरू बचाव कार्य आज थांबवण्यात आलं. गेल्या 8 तारखेला दुपारी 1:30 सुमारास इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून ही दुर्घटना घडली. NDRF, भारतीय सैन्य दल, पिंपरी चिंचवड महापालिका आणि PMRDA अग्निशमन दल पोलीस प्रशासनातर्फे दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू होतं. अडकलेल्या 5 जणांनी स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर उर्वरित 18 पैकी 9 नागरिकांना दुर्घटनाग्रस्त इमारतीतून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं होतं. मृतांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या एका व्यक्तीचा समावेश आहे. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नजीकच्या नातेवाईकांना पिंपरी चिंचवड महापालिकेकडून प्रत्येकी 10 लाख रुपये मदत निधी देण्याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांच्या बैठकीत आज दिले. बुलढाणा जिल्ह्याच्या मानेगावजवळ असलेल्या पूर्णा नदीपात्रात बुडून आज 2 अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही दोन्ही मुलं नांदुरा इथली रहिवासी होती आणि पोहण्यासाठी नदीपात्रात उतरली होती, अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. कोलंबियात बुकारामांगा इथं झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 सहभागी 5 भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं जिंकली आहेत. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन, इंदूरचा रिद्धेश बेंडाळे, नवी दिल्लीचा रुषित गर्ग आणि अहमदाबादचा स्वरीत जोशी यांचा समावेश आहे. 85 देशांमधील 381 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. देशनिहाय पदतालिकेत भारतीय संघ चीन, कझाकिस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासह संयुक्तपणे प्रथम स्थानावर राहिला. भारतानं आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 5 सुवर्णपदकं जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ तालुक्यात शिरसाळा इथं जलसंधारण, वृक्षसंवर्धन आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जलवृक्ष समृद्धी अभियानाचा प्रारंभ झाला आहे. या उपक्रमात जिल्हा प्रशासन आणि ग्लोबल विकास ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून विविध कामं हाती घेण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नदी पुनरुज्जीवन तसंच तलावांच्या खोलीकरणाच्या कामामुळं भविष्यात पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल असं या निमित्तानं म्हटलं. इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 3 दिवशी भारतानं दुसऱ्या डावात 365 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. भारतानं आज दुसऱ्या डावात 4 बाद 250 धावा केल्या आहेत. भारतानं पहिल्या डावात इंग्लंडच्या संघाला 170 धावांमध्ये माघारी धाडत 115 धावांची आघाडी मिळवली. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष एकेरीत अंतिम सामन्यात आज अग्रमानांकित आणि विद्यमान विजेता यारिक सिनरचा सामना अलेक्झांडर झ्वेरेवशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:30 सामन्याला सुरुवात होईल. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि अर्जेंटिनानं आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडनं अतिरिक्त वेळेत गोल करत नॉर्वेवर 2-1 असा विजय मिळवला तर अर्जेंटिनानं स्वित्झर्लंडवर 3-1 अशी मात केली. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं. आता येत्या बुधवारी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन यांच्यात लढत होईल. दुसरा उपांत्य सामना गुरुवारी इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात होणार आहे. महाराष्ट्र शासन, कृषी विभाग आणि आत्मा बीड यांच्या माध्यमातून 3 दिवसीय निवासी प्रशिक्षणासाठी बीड जिल्ह्यातले शेतकरी गुजरातमधील आनंद इथं रवाना झाले आहेत. दुग्ध उत्पादन, पशुधनाचं आरोग्य, गोठा व्यवस्थापन आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री व्यवस्थापन या विषयांचा प्रशिक्षणात समावेश असेल. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातील प्रत्येक घटकाच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार वचनबद्ध, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाल्याची सरकारतर्फे माहिती. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून मार्गस्थ आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघ मजबूत स्थितीत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.

0: नमस्ते छोट्या बालमित्र मैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची ताईचा नमस्कार. आषाढ महिना सुरू, महाराष्ट्राला वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. पंढरीची वारी, तुकोबा ज्ञानोबांच्या पालख्या, दिंड्या हळूहळू आळंदी, देहू आणि संपूर्ण महाराष्ट्रातून निघून पंढरपूरला पोचतात. या संपूर्ण वारीमध्ये भजन कीर्तनाला फार मोठी परंपरा आहे. अवघा महाराष्ट्र पंढरीमय झालाय, पांडुरंगाच्या नामस्मरणात विलीन झालाय. वारीमध्ये आपापल्या परीनं प्रत्येक दिंडी पुढे पुढे सरकतीये. मग या सगळ्यामध्ये आपण छोटे दोस्त मंडळी मागे राहू असं वाटतंय. छे, आपल्याही मित्रमैत्रिणींमध्ये बालकीर्तनकार आहेत म्हटलं. हो, आज अशाच एका बालकीर्तनकाराशी मी तुमची ओळख करून देणार आहे. बालकीर्तनकार आहे स्पृहा साठे, तिला तबला साथ आहे ओंकार जोशी याची आणि हार्मोनियम साथ आहे निनाद गोखले याची. आणि कीर्तनाचा विषय आहे गोकर्ण आख्यान. कीर्तन तर आपण ऐकणार आहोतच, पण स्पृहाशी काही गप्पा मारूयात का? चला तर मग. मित्रमैत्रिणींनो, आपण स्पृहाला विचारूया की ती कीर्तन केव्हापासून करते आणि कोणाकडे शिकली आणि कीर्तनाबद्दल तिचे विचार काय आहेत.
1: माझ्या गुरु अंजलीबाई कराडकर, त्यांनीच मला कीर्तन शिकवायला सुरुवात केली होती. मागच्याच वर्षी पहिलं कीर्तन एका मंदिरात केलं होतं. दोनच कीर्तनं केली आणि हे तिसरं. एक जे होतं ते कृष्ण आणि सख्यभक्ती असं विषयावर होतं. कृष्णाचं आख्यान आणि सख्यभक्तीचा पूर्वरंग असं त्याच्यात घेतलं होतं. आणि दुसरं वेणा स्वामींचं केलं होतं गुरुभक्तीवर. आज गोकर्ण लिंगाचं आख्यान घेतलंय गणपती या विषयावर. आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर गाणी ऐकतो वेगवेगळ्या प्रकारची, त्यातनं पण आनंद मिळतोच. पण आपण स्वतः जेव्हा कशात तरी कुठल्या तरी रोलमध्ये घुसून प्रेक्षकांबरोबर इंटरॅक्ट करून जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा जास्त मजा येते, कारण ते लाईव्ह असतं, म्हणजे छान वाटतं. आणि पेटी तबल्याची साथ असते त्यामुळे एक वेगळा माहोल क्रिएट होतो. त्या माहोलामुळे आपण जे सगळं असं दगून जातो आणि सगळं विसरून छान होतं. म्हणजे असं स्पॉन्टेनियसली जरी करायचं गेलं तरी ते छान होतं. एवढंच नाही पण काय, आपल्या आधी ज्या गोष्टी चांगल्या घडून गेलेल्या आहेत किंवा ज्या कोणी थोर पुरुषांनी किंवा माणसांनी कामं केलेली आहेत आपल्यासाठी, त्यांच्याबद्दलही थोडंसं जाणून घेता येतं. ओव्हरऑल जनरल नॉलेज खूप वाढतं आणि एखाद्या विषयाच्या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला चांगलं शिकता येतं.
2: मी जे कीर्तन सादर करणार आहे त्यासाठी श्री वामन कोल्हटकर यांचे मला मार्गदर्शन लाभले आहे.
0: चला तर छोट्या मित्रमैत्रिणींनो, आता आपण ऐकणार आहोत बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान. तिला तबला साथ आहे ओंकार जोशी याची, हार्मोनियम साथ आहे निनाद गोखले याची.

एक दिवस मुलाने विचारलं, आजोबा तुम्ही रोज पाटीवर हे असं का लिहिता? तेव्हा ते म्हणाले, बाळा गणपती ही बुद्धीची देवता आहे, कलेची विद्येची देवता आहे, तसंच गणपती विघ्नहर्ता आहे. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणेश वंदनाने केली तर त्याचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो. मंडळी, याच गणेशाचं वर्णन करताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात,

मंडळी, शाळेत जाणारा एक मुलगा होता. शाळेत जाण्यापूर्वी आजोबा त्याला अक्षरे शिकवत. शिकवणी सुरू करण्यापूर्वी ते पाठीवर ओम गंग गणपतये नमः असं लिहायचे.

ते म्हणतात की गणपती हा केवळ विघ्नहर्ता नसून बुद्धीचा दाता, ज्ञानाचा अधिपती आणि अनाथांचा नाथ आहे. इथे अनाथ म्हणजे आधाराची गरज असलेले सर्व लोक. त्यांच्या सर्वांच्या मदतीला तो धावून येतो, त्यांचा आधारस्तंभ होतो. गणपती या शब्दाची फोड करायची झाली तर त्याचा अर्थ होतो गणांचा पती. सर्व गणांचे तो प्रतिनिधित्व करतो. त्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

या अक्षराच्या रचनेतून गणेशाची मूर्ती कशी तयार होते याचं रूप मांडलं आहे. या अक्षरात अ, उ आणि म या तीन अक्षरांचा समावेश आहे. यातील अकार हे गणेशाचे दोन पाय, उकार हे त्याचे उदर आणि मकार हे त्याचे तेजस्वी मस्तक आहे.

अशा सर्व विश्वाचा आधार असलेल्या गणनाथाची आपण एक छोटीशी कथा आख्यानात ऐकूया. मंडळी, आपणा सर्वांना रावण माहितीच आहे. रावणाची आई कैकसी आपल्या मुलाबाळांना आनंदाचे आयुष्य मिळावे म्हणून कैकसी पंचधान्यांच्या पीठापासून बनवलेल्या शिवलिंगाची रोज पूजा करीत असे. पण त्यामुळे रावणासारखा दुष्ट बलशाली होत असे. हे पाहून इंद्राने एकदा कपटाने ते शिवलिंग पळवून नेलं आणि सागरात नेऊन सोडलं. कैकसीने अन्नपाणी टाकलं. रावण तिला म्हणाला, आई तू मुळीच काळजी करू नकोस. माझ्या तपाच्या बळावर मी साक्षात शंकरांनाच तुझ्या पूजेसाठी आणून बसवेन. रावण तडक कैलासाकडे निघाला आणि कैलासच उपटू लागला. पार्वतीला कळेना ही भूमिका हलतीये. शंकरांनी डाव्या पायाचा अंगठा दाबला आणि रावणाचे 20 च्या 20 हात पर्वताखाली अडकले. काही वेळांनी कसबस रावणाने हात सोडवून घेतले. मग शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्याने आपले एक एक मस्तक तोडून त्यापासून वाद्य तयार करून संगीताराधना सुरू केली. शंकर म्हणजे खुद्द नटराजच. रावणाने आपले शेवटचे मस्तक तोडले तेवढ्यात शंकर भगवान प्रसन्न झाले.

भगवंतांनी आत्मलिंग काढून रावणाला दिलं आणि म्हणाले की हे मी तुला देतोय, पण एक ध्यानात ठेव, हे लिंग तू सगळ्यात आधी जिथे कुठे खाली ठेवशील तिथंच ते पक्क बसेल, त्यामुळे वाटेत कुठेही ते ठेवू नकोस. रावण खुश झाला, आत्मलिंग घेऊन तो परतीचे अंतर भराभर कापू लागला. पश्चिम समुद्राकडून सोमनाथ, कच्छ, परशुराम भूमी, गोमांतक असा रस्ता काटत संध्यासमयी गोकर्णाच्या परिसरात आला. सूर्य झपाट्याने समुद्राकडे सरकत होता, तशी रावणाला संध्येची आठवण झाली. तो संध्येची वेळ कधीही चुकवत नसे, पण लिंग खाली ठेवून तर चालणार नव्हतं. रावण कावरा बावरा होऊन इकडे तिकडे बघू लागला. त्यास गाई गुरत घेऊन चालणारी एक बटू मूर्ती दिसली. गुबगुबीत पोट, आखूड मांड्या, गोंड्याची टोपी, खांद्यावर कांबळ, हातात खुळखुळ्याची काठी आणि चमकदार डोळे. अखेर रावणाने त्याला गाठलं आणि विनंती करू लागला.

रावण थोडा वेळ आत्मलिंग धरायला त्याला विनवणी करू लागला, पण बटू विविध कारण सांगून पळ काढू लागला. शेवटी तो म्हणाला, पहा लवकर परत ये, मी 3 हाका मारीन, पण तोपर्यंत जर का तू आला नाहीस तर हे काय आहे ते मी चक्क इथे खाली ठेवून निघून जाईन, मग रागवायचं काम नाही. ठरल्याप्रमाणे बटूने थोड्या थोड्या वेळाने 3 हाका मारल्या आणि अखेर तो म्हणाला.

इतक्यात रावण तिथे धावत आला आणि ते आत्मलिंग उपटू लागला. रावणाच्या शक्तीने काही ते आत्मलिंग हले ना, फक्त त्याचा आकार गोकर्णाकृती झाला. रावणाला चांगलाच धडा मिळाला आणि गणेशाने चतुराईने शंकराचे आत्मलिंग त्याच्याकडे जाण्यापासून वाचवले.

आताच आपण बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं गोकर्ण आख्यान हे कीर्तन ऐकलं. तबला साथ ओंकार जोशी आणि हार्मोनियम साथ होती निनाद गोखले याची.

याबरोबरच आजचा गंमत जम्मत हा कार्यक्रम संपला. आज हा कार्यक्रम तुम्हाला आवडला का, कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेचच मेल लिहा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. अच्छा, बाय, टाटा.

0: गम्मत जम्मत हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. दरम्यान काही संदेश.
1: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
2: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकीया घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.

0: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
1: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या झरोक्यातून.
0: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
1: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता झेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
0: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकीत पावले चाले रम्य दुपार.
1: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
2: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: बाबा आणा 3,000.
1: ते कशाला?
0: माझा पॉकेट मनी.
1: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत.
0: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा.
1: है?
0: है नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोपं आहे.
1: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा.
0: तुमचा मोबाईल द्या.
1: घे घे.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
4: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
5: नाही रे, राहिलच बघ.
4: मग ऐकायचंय?
5: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
4: अगं युट्यूबवर.
5: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
4: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
5: हा हा हा, हे बघ, मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
4: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाण पूल बांधायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 बचाव कार्य थांबलं. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाण पुलांचं बांधकाम केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केली. वर्धमान नगर इथं रेल्वे

क्रॉसिंगवर चार पदरी रोड ओव्हरब्रिज तसंच 484 कोटी रुपयांच्या 9 महत्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होतो त्यामुळे या कामाला प्राधान्य दिलं आहे असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. महारेलच्या स्थापनेमुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे आणि मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरचा गौरव वाढला आहे असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. नागपूर महापालिकेच्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास शहरी योजना 2 अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही आज गडकरी आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातल्या प्रत्येक घटकाच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार महापालिका कटिबद्ध आहे. महानगराच्या वाढत्या गरजा आणि आव्हानं लक्षात घेता लवकरच लाडपागे समितीच्या शिफारसींनुसार सुमारे 500 जणांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यावेळी उपस्थित होते. या समाजानं आता आधुनिक काळाच्या गरजा लक्षात घेऊन आदरातिथ्याच्या क्षेत्रात पदार्पण करावं, छोट्या छोट्या कंपन्या सुरू करून सेवा पुरवाव्यात आणि रोजगारांची निर्मिती करावी असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेत चौथ्या दिवशीच्या शोधमोहिमेत रात्री आढळून आलेल्या एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 झाली आहे. या दुर्घटनेतल्या सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्यानं बचाव कार्य थांबवलं आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं महापौर रवी लांडगे यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करत आहेत. त्याचा लाभ नागरिकांना होत आहे, मात्र निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैलीही आवश्यक आहे असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले. नाशिकच्या अशोका हेल्थ सिटी आणि अशोका महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण आज सायंकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. करोना काळात महाराष्ट्रात विकसित केलेली लस उपयोगात आली, नवसंशोधन नवतंत्रज्ञान याच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण केंद्र उभारली गेली पाहिजेत असंही बिर्ला म्हणाले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभा बच्चाव यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठीच्या शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महिला उन्नती वारी उपक्रमाचं आयोजन केलं आहे. अधिकाधिक महिलांनी त्याचा लाभ घ्यावा तसंच महिला वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. महिला उन्नतीवारी 2026 या विशेष उपक्रमाचा प्रारंभ उरळी कांचन इथं झाला त्यावेळी तटकरे बोलत होत्या. महिला आणि बालविकास विभाग तसंच महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनी संयुक्तपणे या उपक्रमाला सुरुवात केली आहे. दरम्यान पुण्याहून आज वारी पंढरपूरकडे रवाना झाली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलंबियामध्ये बुकारामांगा इथं 5 ते 12 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष जैन, मध्य प्रदेशमध्ये इंदूर इथला रिद्धेश भेंडाळे, नवी दिल्लीतल्या द्वारका इथला ऋषित गर्ग आणि गुजरातमधल्या अहमदाबादचा स्वरित जोशी या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. स्पर्धेच्या देशनिहाय पदतालिकेत भारत, चीन, कझाकिस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान हे देश संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे प्राध्यापक अन्वेष मुजुमदार आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या डॉ लीना जोशी यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत 85 देशांचे एकूण

0: इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची एकूण आघाडी 400 धावांच्या पलीकडे गेली आहे. आज तिसऱ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव कालच्या 1 बाद 154 धावांवरून पुढे सुरू केला. मात्र स्मृती मंधना आणि तिच्यानंतर आलेल्या जेमिमा तसंच हरमनप्रीत लवकर बाद झाल्या. यानंतर यास्तिका हिनं वैयक्तिक शतकासह दीप्ती शर्मासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. यास्तिका 113 धावा करून बाद झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 7 बाद 303 धावा झाल्या होत्या. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज यानिक सिनर आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. महिला एकेरीत काल झालेल्या अंतिम सामन्यात 21 वर्षाच्या लिंडा नोस्कोवा हिनं कॅरोलायना मुकोवावर 6-2, 5-7, 6-3 अशी मात करत अजिंक्यपद पटकावलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं आज तिसरी कुडाळ मान्सून मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत 21 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुष गटात बेळगाव इथल्या प्रथमेश करमरकर यानं तर महिला गटात बेळगावच्याच आरती शहा यांनी विजेतेपद पटकावलं. 16 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुषांच्या गटात मुंबईच्या निलेश आर्डेकर यानं तर महिला गटात गडहिंग्लजच्या ममता पाटील यांनी पहिला क्रमांक पटकावला. 10 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुषांच्या गटात कोल्हापूरचा तेजस सोनवणे तर महिला गटात धारवाडच्या विजयलक्ष्मी हे पहिले आलेत. या स्पर्धेतल्या सहभागींना प्रोत्साहन देण्यासाठी केनियाचा आंतरराष्ट्रीय धावपटू विल्सन केप्रॉप आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे उपस्थित होते. येमेनमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू केलेल्या अटींबाबतची अधिसूचना परराष्ट्र मंत्रालयानं मागे घेतली आहे. येमेनमधलं युद्ध आणि सशस्त्र संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिक्कबलापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली. हवामान. राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण गोवा आणि घाटमाथ्यावरही काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल आणि जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाण पूल बांधायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मोची कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 बचाव कार्य थांबलं. 56व्या भौतिक शास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया पुण्याचा कनिक जैन यांचा समावेश. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: अरे वा, खूप दिवसांनी.
2: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
1: अहो तेच, 60 रुपये.
2: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
1: हे बघा, 2 पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
2: आणि दुसरी?
1: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
2: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
5: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
6: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
7: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास

0: बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.

0: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्याने मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारला.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. वनिता मंडळ. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवर आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: सव्वा 7 वाजतायत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्त विशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 देशांचा दौरा आटोपून मायदेशी परतले आहेत. या दौऱ्यात इंडोनेशिया ऑस्ट्रेलियाला भेट देऊन ते न्यूझीलंडला गेले होते. कोणत्याही भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 40 वर्षातला हा पहिलाच न्यूझीलंड दौरा होता. पंतप्रधानांचा हा दौरा इंडो पॅसिफिक अर्थात हिंद प्रशांत क्षेत्रातली राजनीती, सागरी सुरक्षा, क्षेत्रीय स्थैर्य आणि आर्थिक सहकार्य या दृष्टीनं महत्वाचा मानला जात आहे. सध्याच्या जागतिक राजकारणामध्ये भूराजकीय परिस्थितीला फार महत्व आहे. या पार्श्वभूमीवर भारतासाठी इंडोनेशियाचं महत्व काय आहे हे सांगत आहेत आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे अभ्यासक प्राध्यापक अविनाश कोल्हे.
1: आंतरराष्ट्रीय राजकारणात एक महासत्ता म्हणून चीनचा उदय झाल्यापासून आशियातील राजकारणावर चीनची पकड अधिकाधिक घट होत आहे. याचा आणखी एक आयाम म्हणजे 90 साली सोव्हिएत युनियन या महासत्तेचा झालेले विघटन. त्यामुळे

0: आता अमेरिका आणि चीन अशी जागतिक राजकारणाची स्पर्धा सुरू आहे. त्या स्पर्धेचा एक भाग म्हणून अमेरिका आशिया आणि पॅसिफिक भागामध्ये जपान, भारत, दक्षिण कोरिया वगैरे देशांच्या मदतीने चीनला शह देण्याचा प्रयत्नात होता. पण अलीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राजकारणात मूलभूत बदल करत चीनशी मैत्री करण्याचे ठरविले आहे. यामुळं आशियातील भारत, जपान, दक्षिण कोरिया वगैरे देशांना आपापल्या संरक्षण गरजांविषयी पुनर्विचार करणे भाग पडले. त्याचा आधी अंदाज माजी पंतप्रधान डॉक्टर नरसिंह राव यांना आला होता. म्हणून त्यांनी पूर्वेकडे चला अशी हाक देत ईस्ट पॉलिसी सुरू केली होती. आज मोदीजी त्याच धोरणाचा पुढचा भाग राबवत आहेत. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. इंडोनेशिया दौऱ्यात त्यांनी केलेले 14 करार याच्या धावती जरी टाकली तरी याचं महत्व आपल्याला जाणवतं. आज जगामध्ये दुसरी महासत्ता म्हणून चीन जरी प्रस्थापित झालेला असला तरी या महासत्तेला सगळ्यात कमकुवत नाजूक बाब म्हणजे मलक्का ही समुद्रधुनी, ज्याच्यातून आजच्या चीनचा सुमारे 70% व्यापार समुद्र मार्गे वाहत असतो. त्याच्या पलीकडे भारत आता इंडोनेशियाच्या मदतीने सबंग या समुद्रधुनीवरती काम करत आहे, जी आपल्या अंदमान निकोबारच्या जवळ आहे. यामुळं चीनला शह देण्यात या समुद्रधुनीचा फार मोठा उपयोग होणार आहे. ही अतिशय महत्वाची बाब आहे, जी सामरिक दृष्ट्या आपल्याला त्याचं महत्व अधोरेखित केलं पाहिजे.
1: प्रधानमंत्री मोदी यांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात इंडोनेशिया बरोबर व्यापारी करार, व्यवस्थापकीय संस्थात्मक सहकार्य आणि भावनिक संबंध वृद्धी या 3 स्तरांवर प्रगती झाल्याचं दिसून येत आहे. इंडोनेशिया बरोबर झालेल्या व्यापारी करारामध्ये क्षेपणास्त्र करार, सागरी सुरक्षा, औषधं, शिक्षण, बाह्य अवकाश, संशोधन आणि नवोन्मेष, टेलिकम्युनिकेशन तसंच अन्न सुरक्षा यांचा समावेश आहे. या करारांचं महत्व जाणून घेऊया प्राध्यापक अविनाश कोल्हे यांच्याकडून.
0: आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारात जिओपॉलिटिक्स पेक्षा थोडंसं जास्त महत्व जिओ इकॉनॉमिक्सला आहे. हा मुद्दा लक्षात घेतला म्हणजे मोदीजींनी केलेले 14 करार यांचं महत्व आपल्याला पटेल. या करारात खनिज, पोलाद, पुरवठा साखळ्या, अन्न सुरक्षा याच्या बरोबरच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बंगलोर यांची इंडोनेशियात शाखा काढण्याचे सुद्धा करार झालेला आहे. या कराराच्या बरोबरीने आणि माझ्या मते किंचित जास्त महत्वाचं म्हणजे भारताने इंडोनेशियाला ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र पुरवठा करण्याचे मान्य केले आहे. हे अतिशय महत्वाचे पाऊल आहे. 2018 साली जेव्हा मोदीजी पंतप्रधान होते तेव्हा भारत आणि इंडोनेशिया यांच्यात स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप बदल करार झाला होता. आताच्या करारांमुळे 18 साली केलेल्या कराराचा पुढचा टप्पा गाठला आहे असं आपल्याला सहज म्हणता येतं. कारण आज भारत इंडोनेशियाला संरक्षण विषयक सामग्री पुरवठा करण्यास कटिबद्ध झालेला आहे. याला इंडो पॅसिफिक भागातील राजकारणाचा अतिशय महत्वाचा आयाम आहे, तो आधी समजून घेतला पाहिजे. म्हणजे मग या सहकार्याचं आणि ब्राह्मोस सारखे संरक्षण सामग्री पुरवठ्याचं सामरिक महत्व आपल्या लक्षात येईल.
1: देशाला संरक्षण क्षमतेत आत्मनिर्भर करण्याच्या योजनेला आता व्यावसायिक यश मिळत असल्याचं स्पष्ट झालं आहे. याआधी व्हिएतनाम आणि फिलिपिन्सनंतर आता इंडोनेशियाबरोबरही ब्रह्मोस आणि अस्त्र ही भारतीय क्षेपणास्त्र पुरवण्याचा करार होत आहे. भारतासारख्या मोठ्या लोकशाही राष्ट्रामधलं निवडणूक व्यवस्थापन आणि मतदान यंत्रांचा वापर याबाबत जगात औत्सुक्य आहे. भारतीय निवडणूक आयोगानं ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चिली, फिजी, मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेसह 28 देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था आणि 3 आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत सहकार्य केलं आहे. याविषयी अधिक माहिती सांगत आहेत प्राध्यापक अविनाश कोल्हे.
0: या करारातील आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे ईव्हीएम आणि निवडणुकांच्या संदर्भातील संस्थात्मक देवाणघेवाणीचा करार. 52 साली पहिली निवडणूक झाली आणि 2024 साली नंतरची लोकसभा निवडणूक झाली. गेली अनेक वर्षे भारतात सातत्याने सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. हे आशिया खंडाचा इतिहास बघितला तर किती महत्वाचे लक्षात येईल. एवढंच नव्हे तर निवडणुका घेण्याच्या संदर्भात भारतीय निवडणूक आयोगाने कालोचित बदल करत आणलेले आहेत. आणि गेली काही वर्षे आपण इलेक्ट्रॉनिक व्हेंडिंग मशीन वापरतो. हे सर्व ज्ञान, अनुभव, काम करण्याची पद्धत आता आपण इंडोनेशियाशी शेअर करणार आहोत. निवडणुका कशा घ्यायच्या, निवडणूक चिन्हाचा वाद कसा असतो, आचारसंहिता कधी लागू होते, हा सगळा जो ज्ञान आणि अनुभव निवडणूक आयोगाने गोळा केलेला आहे तो आता आपण इंडोनेशियन बरोबर वाटून घेणार आहोत. ही अतिशय दिलासा देणारी बाब आहे. त्याचं महत्व समजून घेतलं पाहिजे. जगातली सर्वात मोठी लोकशाही देश म्हणून भारताची ओळख आहे. ती विनाकारण नाही. ज्या वस्तुनिष्ठपणे आपल्याकडच्या निवडणुका होत असतात त्याचं जगातील पाश्चात्य राष्ट्रांना अतिशय कौतुक असतं. हा सर्व गोळा झालेला अनुभव, आपण मिळवलेलं कौशल्य आता

0: आपण इंडोनेशियाशी कराराद्वारे वाटून घेणार आहोत. हा करार फक्त ईव्हीएम बद्दल नसून संस्थात्मक देवाणघेवाण या पातळीवर गेलेला आहे, याची सुद्धा आपण योग्य ती नोंद घेतली पाहिजे.
1: भारत आणि इंडोनेशिया यांच्यात अनेक समान सांस्कृतिक बंध आहेत. त्याला बळकटी देण्यासाठी इंडोनेशिया इथल्या प्रंबानन मंदिराच्या जीर्णोद्धाराचा करार झाला आहे. या कराराचं महत्व विशद करत आहेत प्राध्यापक कोल्हे.
0: आधुनिक काळातील आंतरराष्ट्रीय राजकारणात ट्रॅक टू पॉलिसी नावाचा प्रकार प्रस्थापित झाला आहे. यात सांस्कृतिक देवाणघेवाण, नृत्य, कला, क्रीडा वगैरेच्या मार्फत इतर देशांचे संबंध प्रस्थापित करणे ते वाढवणे असं विपरीत असतं. या ट्रॅक्टिव्ह पॉलिसीमध्ये धार्मिक भावना या सुद्धा महत्वाचा स्थान बळगून आहे. इंडोनेशियामध्ये आज 9व्या शतकात बांधलेलं प्रंबानन मंदिर आता मोदींच्या दौऱ्यानंतर त्याचा जीर्णोद्धार इंडोनेशिया आणि भारत संयुक्तपणे करणार आहेत. इंडोनेशिया मुस्लिम बहुल देश आहे. 28 कोटीपैकी 24 कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे, म्हणजे जवळजवळ 90% लोकसंख्या मुस्लिम आहे. भारत हिंदू बहुल देश आहे, इथे सुमारे 85% हिंदू आहेत. असं असून सुद्धा दोन देश सांस्कृतिक पातळीवर एकत्र येऊन एका हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास कटिबद्ध झाले आहेत. ही अतिशय आश्वासक गोष्ट आहे. त्याच्यातून आपल्याला हे लक्षात येईल की मोदी सरकार उपलब्ध मार्गाने इंडोनेशियाशी वेगवेगळ्या प्रकारे संबंध वृद्धिंगत करण्याच्या प्रयत्नात आहेत. आणखी एका वेगळ्या पातळीवर या संबंधाकडे बघितलं पाहिजे. अमेरिका आणि चीन यांची जर मैत्री घट्ट होत असेल तर या दोघांना वगळून आशिया इंडो पॅसिफिक भागातील देशांनी एकत्र येऊन आपल्या संबंधांची फेररचना केली पाहिजे असा हा नवीन मांडणी समोर येत आहे. यासाठी दक्षिण कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, इंडोनेशिया एकत्र येऊ बघतायत. म्हणूनच मोदीजी इंडोनेशियाच्या दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलिया, त्यानंतर न्यूझीलंडला जाणार आहेत. या मागचं सामरिक महत्व समजून घेतलं पाहिजे. ते म्हणजे नवीन काळामध्ये नवीन जुळणी आणि त्यानुसार स्वतःचे हितसंबंध जपणे आणि वाढवणे.
1: इंडोनेशिया पाठोपाठ झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये देखील भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये नागरी अणुऊर्जा, ऊर्जा सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि दुर्मिळ खनिज यासह विविध क्षेत्रात महत्वाचे करार झाले. या करारांविषयी माहिती देत आहेत ऑस्ट्रेलियामधल्या गर्जे मराठी या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रीतम घोगळे.
2: पंतप्रधान मोदी यांचा दौरा हा केवळ औपचारिक भेट किंवा भारतीय समुदायाला संबोधित करण्यापुरता मर्यादित नव्हता. या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता भारत आणि ऑस्ट्रेलिया यातली तिसरी वार्षिक शिखर परिषद. पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिझी यांनी मेलबर्नमध्ये दोन देशातील कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणजेच व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर चर्चा केली. संरक्षण, व्यापार, ऊर्जा, शिक्षण, तंत्रज्ञान, सागरी सुरक्षा, क्रिटिकल मिनरल्स आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील स्थैर्य ही या चर्चेची प्रमुख क्षेत्रे होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया आता केवळ क्रिकेट आणि शिक्षणामुळे जोडलेले देश राहिलेले नाहीत. ते व्यापार, ऊर्जा, सुरक्षा, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक स्थैर्य यामध्ये दीर्घकालीन धोरणात्मक भागीदार बनत आहेत. या दौऱ्याच्या संदर्भात 18 महत्वपूर्ण करार, घोषणा, सामंजस्य करार, प्रशासकीय व्यवस्था आणि सहकार्य उपक्रमांचा उल्लेख आहे. मात्र या गोष्टीमध्ये एक गोष्ट स्पष्ट करणे अतिशय आवश्यक आहे. या सर्व 18 बाबी म्हणजे समान स्वरूपाचे कायदेशीर करार नव्हते. त्यामध्ये काही औपचारिक करार होते, काही मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग होते, म्हणजेच काय तर सामंजस्य करार, काही संयुक्त निवेदने, रोडमॅप्स आणि भविष्यातील सहकार्याच्या घोषणा होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने नागरी अणुऊर्जा आणि युरेनियम पुरवठा, संरक्षण आणि सागरी सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा, क्रिटिकल मिनरल्स, सायबर सुरक्षा, क्रिटिकल टेक्नॉलॉजीज, अवकाश संशोधन, शिक्षण आणि कौशल्य विकास, व्यापार आणि गुंतवणूक, संस्कृती आणि क्रीडा सहकार्य या क्षेत्रांचा समावेश होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अणुऊर्जा सहकार्य करार पूर्वीपासून अस्तित्वात होता. या दौऱ्यात त्या अंतर्गत आवश्यक असलेली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अरेंजमेंट म्हणजेच प्रशासकीय व्यवस्था ही अंतिम करून त्यावर स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे ऑस्ट्रेलियातून भारताला दीर्घकालीन स्वरूपात युरेनियम निर्यात करण्याचा मार्ग खुला झाला आहे आणि हे युरेनियम केवळ शांततापूर्ण नागरी अणुऊर्जा करारासाठी किंवा वापरासाठी आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या सुरक्षा व्यवस्थांखाली वापरले जाणार आहे. यामुळे भारताची ऊर्जा मागणी अतिशय वेगाने वाढत असलेली असली तरी त्यावर आपण कंट्रोल ठेवू शकतो. कोळसा, तेल आणि मग वायूवर संपूर्णपणे अवलंबून राहणे हे पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्या दीर्घकालीन उपाय नसणार आहे. त्यामुळेच अणुऊर्जा भारताला मोठ्या प्रमाणात स्थिर, कमी कार्बन आणि विश्वासार्ह वीज उपलब्ध करून देऊ शकते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन युरेनियम भारताच्या स्वच्छ ऊर्जा ध्येयांना आणि ऊर्जा सुरक्षेला महत्वाचा आधार देऊ शकते. तर ऑस्ट्रेलियासाठी ही हा

0: निर्णय फायदेशीर आहे, कारण त्यांच्या संसाधन क्षेत्राला भारतासारखी मोठी आणि दीर्घकालीन बाजारपेठ उपलब्ध होते. आता यातला पुढचा महत्वाचा करार म्हणजे ECTA. ECTA म्हणजे इंडिया ऑस्ट्रेलिया इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड ट्रेड अग्रीमेंट. हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार आहे. तो साधारणतः 19 डिसेंबर 2022 पासून लागू झाला आणि या करारामुळे ऑस्ट्रेलियात येणाऱ्या भारतीय आयातीवरील बहुतांश शुल्क रद्द झाले. तसेच ऑस्ट्रेलियातनं भारतात जाणाऱ्या मोठ्या प्रमाणातील वस्तूंना शुल्कमुक्त किंवा कमी शुल्काचा प्रवेश मिळाला. आता ह्या दौऱ्यातला पुढचा करार म्हणजे CECA. आणि तो अंतिम झाला आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. त्यावर अजूनही वाटाघाटी चालू आहेत. आता CECA म्हणजे काय? तर कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन अग्रीमेंट, म्हणजेच व्यापक आर्थिक सहकार्य. हा ECTA पेक्षा थोडा व्यापक करार असेल, पण त्यावर अजूनही वाटाघाटी चालू आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही हिंदी आणि प्रशांत महासागराशी जोडलेले महत्वाचे लोकशाही देश आहेत. दोन्ही देशांना मुक्त जलवाहतूक, सुरक्षित व्यापार मार्ग, आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन आणि शांततापूर्ण प्रादेशिक व्यवस्था महत्वाची आहे. या दौऱ्यात सागरी माहितीची देवाणघेवाण, क्षमता विकास, संयुक्त प्रशिक्षण आणि समन्वय वाढवण्यावर भर देण्यात आला.
1: आपल्या प्रत्येक दौऱ्यात नरेंद्र मोदी तिथल्या भारतीयांशी संवाद साधतात. त्यांनी काय साध्य होतं आणि या दौऱ्याची फलश्रुती काय, यावरही डॉक्टर प्रीतम घोगळे यांनी मत व्यक्त केलं.
0: मेलबर्न मीट्स मोदी हा ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण होता. विविध भाषा, प्रांत आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेला भारतीय समुदाय एका मंचावर एकत्र आला. गरजे मराठी ऑस्ट्रेलियाला या कार्यक्रमाचा वेलकमिंग पार्टनर म्हणून सहभागी होण्याचा सन्मान मिळाला. की हा केवळ एका राजकीय नेत्याचे स्वागत करण्याचा कार्यक्रम नव्हता, तर तो ऑस्ट्रेलियातील भारतीय समाजाची वाढती ताकद, एकजूट आणि योगदान यांचं प्रतीक होता. दौऱ्याचा संस्मरणीय समारोप मेलबर्न क्रिकेट ग्राउंड अर्थातच MCG इथे झाला. भारत आणि ऑस्ट्रेलियाने स्पोर्ट्स कोलॅबोरेशन रोडमॅपचे स्वागत केले. MCG हा केवळ क्रिकेटचं मैदान नाही, तर तो भारत आणि ऑस्ट्रेलियातला भावनिक दृष्ट्या जोडणाऱ्या नात्याचे प्रतीक आहे. या दोन्ही ताकदी जर एकत्र आल्या तर भारतासाठी आणि ऑस्ट्रेलियासाठी ती अतिशय खऱ्या अर्थाने विन विन सिच्युएशन ठरू शकते. क्रिटिकल मिनरल्समध्ये किती प्रकल्प उभे राहतात, CECAच्या वाटाघाटी कधी पूर्ण होतात, व्यापार किती वाढतो, विद्यार्थी आणि उद्योगांना प्रत्यक्ष किती संधी मिळतात, यावर या दौऱ्याचे दीर्घकालीन यश अवलंबून राहील. म्हणूनच मी या दौऱ्याचे वर्णन असे करेन, हा शेवट नव्हता तर ही सुरुवात होती. व्यापाराने समृद्धीचे नवे मार्ग खुले केले आहेत, ऊर्जा सहकार्याने भविष्य अधिक सुरक्षित केले आहे, शिक्षण आणि तंत्रज्ञानाने नवीन पिढीला जोडले आहे आणि MCG वरील क्रिकेटच्या भावनेने भारत आणि ऑस्ट्रेलियाची मुने पुन्हा एकदा एकत्र आणली आहेत.
1: श्रोते हो, व्यापारी संबंधांबरोबरच प्रत्येक देशाशी एक भावनिक नातं जोडण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न असतो. ही प्रधानमंत्र्यांची जिव्हाळ्याची राजनीती वेगळी आहे हे निश्चित. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला जरूर कळवा. वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर, निवेदन भक्ती सोनटक्के.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. 7:30 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी सचिन धोत्रे सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करतो. आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 21 आषाढ, शके 1900

अठ्ठेचाळीस अर्थात 12 जुलै 2026. आज आपण ऐकणार आहोत रामशास्त्री प्रभुणे या आख्यानावर कीर्तनकार शकुंतला जोग यांचं कीर्तन. पण तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी येत्या 24 तासात हलक्या पावसाच्या सरी पडतील. हा होता शेतकऱ्यांसाठी, या भागातल्या शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज. आता ऐकूया कीर्तन रामशास्त्री प्रभुणे, कीर्तनकार शकुंतला जोग.

मंडळी, आज दासबोधामधील ही समर्थांची ओवी आपण निरूपणासाठी घेतली आहे. आधी उदंड कष्ट करावे म्हणजे उत्तम फळ प्राप्त होते आणि कष्ट केल्याविना कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. आता हेच बघा ना, विद्यार्थ्याला जर उत्तम तऱ्हेने उत्तीर्ण व्हायचं असेल, गुणवत्ता यादीत आपलं नाव यावं असं जर त्याला वाटत असेल, तर त्याला अभ्यासाचे कष्ट घेतलेच पाहिजेत. आता हे कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रातले, गायक, वादक, नट, चित्रकार, शेतकरी, या प्रत्येक कलाकाराला त्या त्या क्षेत्रातील साधनेची आवश्यकता आहे आणि साधनेचे कष्ट घेतल्याशिवाय त्याला निपुणता येणार नाही. स्त्रीला जर मातृपद हवं असेल तर तिला सुद्धा गर्भारपणाचे आणि बाळंतपणाचे कष्ट सोसल्याशिवाय मातृपद मिळत नाही आणि आई म्हणून कोण हाक मारत नाही. समर्थ रामदास स्वामींना प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाची ओढ लागली होती. गोदावरीच्या पाण्यात उभं राहून त्यांनी श्रीराम जयराम जय जयराम या त्रयोदशाक्षरी मंत्राची साधना निराहार राहून केली आणि म्हणूनच या त्यांच्या कष्टाची सफलता प्रभू रामचंद्रांच्या दर्शनात झाली. प्रत्यक्ष देवाला सुद्धा मूर्तीतलं देवपण प्राप्त होण्यासाठी टाकीच्या गावाचे कष्ट सोसावेच लागतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा अनेक तऱ्हेचे कष्ट सोसले आणि म्हणूनच ते जगाची माऊली झाले. आता ब्रह्मज्ञान सुद्धा जर प्राप्त व्हायचं असेल तर ते सुद्धा काही इतकं सोपं नाही. माऊली त्या ठिकाणी असं म्हणते बघा,

कष्ट सोसल्याशिवाय चांगलं फळ प्राप्त होत नाही. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. खेडी भरपूर आहेत आणि त्यामुळे भारताचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. शेतकऱ्यांना सुद्धा खूप कष्ट घ्यावे लागतात तेव्हा शेतामध्ये

खेडी भरपूर आहेत आणि त्यामुळे भारताचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. शेतकऱ्यांना सुद्धा खूप कष्ट घ्यावे लागतात तेव्हा शेतामध्ये मोत्याची कणसं बहरतात. मनुष्य अगदी प्रथम रानटी अवस्थेत होता ना, त्यावेळेला तो जंगलात हिंडून कंदमुळे भक्ष्याचा आणि वेळ प्रसंगी प्राण्यांची शिकार करूनही आपलं पोट भरित असे. कालांतराने तो वस्ती करू लागला, खाल्लेल्या कंदमुळांच्या बिया इतस्तता फेकून देऊ लागला आणि काही दिवसांनी त्या ठिकाणी छोटी छोटी रोपटी उगवली. मग त्याचं झाड झालं, मग मोठ्या वृक्षात रूपांतर झालं आणि शेवटी सुंदर फळं त्याला आली. तेव्हा त्याच्या मनामध्ये असं आलं, बघा

शेतीचा जन्म झाला. शेती ही पूर्वी पावसावरच अवलंबून होती. शेत नांगरणं, पेरणी करणं, लावणी करणं, झोडणी करणं, आता शेतीसाठी बैलांची जोपासना करून त्यांची पाळणूक करणं, काढणी, मग पीक बाजारात नेऊन विकणं, अशी सर्व कष्टाची कामं शेतकऱ्यांना करायला लागत. शिवाय शेतीसाठी कर्ज काढावे लागे. आता ही निरक्षर असल्या कारणाने सावकारांचं फावलं आणि त्यामुळे सावकारांच्या पाशात अडकून कर्ज बाजारी होणं, वाढत्या प्रजेचा संभाळ करणं, अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन रूढी परंपरा पाळणं, ह्या सर्व गोष्टी त्यांना कराव्याच लागत आणि सहन कराव्या लागत. आता काळ बदललाय, तेव्हा बदलत्या काळाची पावलं कशी आहेत यासाठी एक कवी त्या ठिकाणी असं म्हणतो बघा.

आपलं शासन सर्वतोपरी म्हणजे अल्प व्याजाचे कर्ज, बी बियाणं पुरवण, यांत्रिक साधनं भाड्याने देणं, पाण्याचे पंप, जंतुनाशक, सहकारी संस्था यासारखी मदत करीतच आहे. शिवाय शास्त्र पद्धतीने शेती कशी करावी यासाठी राहुरी, तापोली, परभणी वगैरे ठिकाणी कृषी विद्यालय स्थापून तशीही सोय केलेली आहे. आता शेतातून येणारं उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पादनच नाही का, आणि तेच मिळण्यासाठी आता हरित क्रांतीची सुरुवात झालेलीच आहे. कितीही यांत्रिक संशोधन जरी झालं ना, तरी माणसाला कष्ट हे करायलाच हवे, आणि ते कष्ट करताना विश्वव्यापक परमात्म्याचे स्मरण करायलाच हवे. हाताने काम मुखाने नाम म्हणजे त्यालाही तुमच्या कष्टाची दया येऊन भरपूर उत्पादन करून देईल. तेव्हा कष्टाशिवाय सर्व फुकट आहे, म्हणूनच पूर्व ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात.

खरोखरच ह्या सर्व गोष्टी जर अवलंबिल्या तर शेतीनिष्ठ शेतकरी आपली शेती निश्चितच संपन्न करेल. इतके दिवस आपण ऐकत होतो की केशराची लागवड ही फक्त काश्मीर, फ्रान्स, पॅरिस वगैरे ठिकाणीच होते, पण आमच्या नाशिकच्या शेतकरी बंधूंनी परिश्रमाने आपणही ती लागवड करू शकतो हे सिद्ध करून दाखवलं. आता सामान्य माणसाची अन्न, वस्त्र, निवारा ही साधारण गरज असते आणि ती आपण शेतामध्ये उत्तम धान्य म्हणजे गहू, भात, बाजरी वगैरे पिकून अन्नाची ही भागवू शकतो. त्याचप्रमाणे लांब धाग्याचा कापूस त्याची जर शेती केली तर वस्त्राचीही गरज भागेल आणि साग, देवदार यासारखी जंगल शेती जर केली तर निवाऱ्याची पण सोय होईल. शिवाय

श्रोते हो, न्याय निष्ठुर रामशास्त्रांच्या कारकिर्दीतील प्रसंग आज आपण आख्यानासाठी घेणार आहोत. न्याय निष्ठुर रामशास्त्री हे आपल्या आईच्या श्राद्धासाठी परत गावी आलेले होते. दिवस पेरणीचे होते, त्यामुळे शेतकरी शेतावर काम करीत होते. सरकारी कामही त्याच वेळी चालू होती. पण शेतकरी पेरणीचे दिवस म्हणून सरकारी कामाला न जाता शेतावर गेले होते. पेशव्यांचे सखाराम बापू बोकील हे गृहमंत्री होते. त्यांनी सरकारी कामाकरता मजूर वेठीस धरून आणण्याचा हुकूम केला आणि सैनिक वेठ धरण्यासाठी त्या ठिकाणी गेले. मोरोपंत असं म्हणतात.

वेळ दुपारची होती आणि रामशास्त्री नुकतेच भोजन करून बाहेर आले. इतक्यात आरडाओरडा झाला आणि शेतकरी ओरडायला लागले.

आणि आमची तरणी ताठी 50-60 पोरं धरून नेली. आता आम्ही शेती कशी बरं करणार, म्हणजे वरीसभर उपासमरी नाही का? तेव्हा आपण काहीतरी श्रीमंतांना सांगावं. शेतकऱ्यांची आपली धरलेली मंडळी शास्त्री बुवांना दाखवली. तेव्हा शास्त्री बुवा त्या मंडळींना असं म्हणाले, अरे तुम्ही शेळपटासारखे बसलात काय, उठा आणि शेतावर कामाला जा. त्याबरोबर अधिकारी म्हणाले, दादा ये

तेव्हा अधिकारी म्हणाले, शास्त्री बुवा तुम्ही मध्ये पडू नका, सरकारने यावेळी कसा हुकूम दिला हे तुम्ही जाऊन सरकारला विचार, आणि मध्ये पडलो तर काय कराल रे, मध्ये येशील जरी

चालेल चालेल, लोकांच्या कल्याणाकरता मला जर तुम्ही पकडत असाल तर जरूर पकडा। न्याय बाजू काय आहे ते मी पेशव्यांच्या समोर मांडेन। आणि मग शास्त्री बुवांना पकडून पुण्याला आणलं। शेरेदारांनी तिखट मीठ लावून सर्व वृत्तांत सखाराम बापूंना सांगितला। त्यांनीही शास्त्रींनी त्यामध्ये कामात ढवळाढवळ केली हे त्यांनाही आवडलं नाही। सरकारी हुकूम योग्य की अयोग्य हे सांगणारे शास्त्री बुवा कोण? अहो मी कारभारी आहे, मला सगळं समजतंय। तेव्हा ह्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशा वृत्तीचे सखाराम बापू होते। म्हणून ते पेशव्यांकडे गेले आणि भेट मागितली। पेशवे म्हणाले, इतक्या तातडीने आलात? काही महत्वाची बातमी? महत्वाची नाही, पण विचारांची जरूर आहे। मतलब अहो आपल्याच परवानगीने वेट धरण्याचा हुकूम केला आणि तो पाळू नका आणि वेट भिकारीला जाऊ नका। असा सरकारी कामामध्ये जर कोणी व्यत्यय आणला तर त्याला शिक्षा करू। पण असा व्यत्यय आणलाय कोणी?

काय रामशास्त्री प्रभुराने कायदेभंग करण्यास उत्तेजन दिलं, मग त्यांना आमच्या समोर घेऊन या. पेशे म्हणतात, अहो न्यायशास्त्र जाणणारा शास्त्री बुवांसारखा सूज्ञ मनुष्य स्वतःला ज्या अर्थी पकडून घेतो ना, तेव्हा कायदाच मुळात अन्यायाचा असेल असा त्यांचा दावा असेल. म्हणजे सरकार चुकलं म्हणण्याचा त्यांना काय अधिकार? बापू, अहो सरकार झालं तरी माणूसच आहे, आपण चूक करणार नाही याची खात्री कोणी द्यावी? माणूस चुकीला निश्चितच पात्र आहे, एक परमेश्वरच काय ती चूक करू शकणार नाही. आपण त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून तर घेऊया. एकाधिकार पैसे असले तरी निरभिमान वृत्तीचे, म्हणून शास्त्र्यांच्या गुणांचं चित झालं. पेशवे गुणी आणि गुणग्राही होते, म्हणून सखाराम बापूंचा नैराज झाला आणि शास्त्री बुवांना पेशव्यांसमोर आणलं. पेशवे म्हणाले, शास्त्री बुवा, तुम्हाला या अवस्थेत पाहावं लागेल असं स्वप्नातही चिंतिलं नव्हतं. योग्य आहे श्रीमंतांचं म्हणणं, पण आपल्या समोर योग्य विचार मांडावा म्हणून मीच स्वतःला कैद करून घेतलं. मग काय आहे तुमचा विचार, बोला तरी. वे

शास्त्रीबा म्हणाले, यावेळी वेट धरणं म्हणजे सरकारचंच नुकसान आहे. आत्ता धान्य पेरून उगवलं नाही तर रयतेला धान्याची तूट तर पडेलच, पण सरकारी सारा शेतकरी कसा हो भरणार. परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृतम, असं अवताराचं कार्य भगवान सांगतात. राजा हा विष्णूचा अंश आहे म्हणून राजाचेही हेच कार्य. सरकारचे हुकुम हे सज्जनांच्या अहिताचे नसावे. शेतीच्या हंगामाआधी सरकारी कामं व्हावीत, प्रजेचं नुकसान होऊ नये म्हणून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी असेच हुकुम त्यावेळेला दिले होते. आता संकट पडल्यास राज्य रक्षण महत्वाचे समजून प्रजा धावून येतेच की नाही.

श्रीमंत. पेरणीच्या हंगामात मजूर वेठीला धरणं हे अन्यायाचं वाटलं, म्हणून ही गोष्ट आपल्या कानावर घालण्याची संधी मिळावी यासाठी मी स्वतःला कैद करून घेतलं. पेशवे म्हणाले, शास्त्री बुवा, मला तुमचं म्हणणं एकदम पटलं. बापू, वेठ धरण्याचा कायदा आजपासून रद्द करा आणि शास्त्री बुवांना बिनशर्त सोडा. हा सर्व वृत्तांत हा पेशवे काळामधला आहे बरं का. शेतकऱ्यांनी परिश्रमाने शेती करून भरपूर पीक काढून राष्ट्र भरभराटीला आणावे, शेती संपन्न करावी. शेतीचं उत्पादन हेच राष्ट्रीय उत्पादन नाही का, आणि तोच त्यांच्या कष्टाचा मोबदला नाही का, हे शास्त्री बुवांनी पेशव्यांना दाखवून दिलं. शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ आणि शिवाय अन्नदाता आहे. सर्वात जास्त कष्ट त्यालाच करावे लागतात, आणि म्हणूनच कष्टाशिवाय सर्व फुकट आहे. म्हणून पूर्व ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात, आधी

तर शेतकरी बंधू भगिनींनो, आपण ऐकत होतात न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांच्यावर कीर्तनकार शकुंतला

जोग यांचं कीर्तन. आता एक निवेदन, हॅलो शंका समाधान या कार्यक्रमाविषयी. शेतकरी बंधू भगिनींनो, माझं आवर माझं शिवार या कार्यक्रमात हॅलो शंका समाधान हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करतो. येत्या बुधवारी म्हणजे 15 जुलै 2026 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या हॅलो शंका समाधानाचा विषय आहे महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायातील नव्या संधी. या कार्यक्रमात तज्ज्ञ म्हणून उपस्थित राहतील डॉक्टर कपिल सुखधाने. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी शेतकरी बंधू भगिनींनी बुधवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेतच फोन करावेत. आमचे फोन नंबर्स असे आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मुंबईबाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हा STD कोड लावावा. हा कार्यक्रम प्रसारित होईल त्याच दिवशी अर्थात बुधवारी 7:30 वाजता आणि शुक्रवारी 3:10 DTH वाहिनीवर पुनःप्रसारित केला जाईल. निवेदन संपलं. याबरोबर माझं आवर माझं शिवार हा कार्यक्रमही संपला. पुन्हा आपली भेट उद्या 7:30 वाजता माझं आवर माझं शिवार या राज्यस्तरीय प्रसारण कार्यक्रमात उद्या आपण ऐकू शकाल. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेती चर्चा, सहभाग सचिन फरफड पाटील आणि निशांत बुरनासे, आणि त्यानंतर जनावरांच्या खाद्यात जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचे महत्त्व या विषयावर शायनी जोगी यांची मुलाखत. ही नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. पण तत्पूर्वी 6:40 आणि 2:02 कृषीवाणी या कार्यक्रमात उद्याच्या कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय आहे चारा पिकांचं उत्पादन तंत्रज्ञान. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
3: नाही रे, राहिलंच बघ.
0: मग ऐकायचंय?
3: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूब वर.
3: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूब वर आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
3: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल. श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
4: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ही अपेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जरा वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का, असा प्रश्न मी विचारला.

0: अवश्य आहे का? सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अभ्यासाचे गभीर नाटक शब्दांची टरफले घोकते बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
2: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
1: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
2: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
1: दिस भरलेली ही काय तरी गर्भार टाकी तपावले चाले रम्य दुपार टाकी तपावले चाले रम्य दुपार.
2: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
3: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
4: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो तिकडनं औषधाचं पिकअप होतं, त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं आपण ब्रश करतो मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकामे पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
3: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ॲप वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.
5: ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल.

आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन। 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक। मुंबईचा श्रेष्ठ सुरेया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश। ज्येष्ठ गायिका एस जानकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत। आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यातल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची एकूण आघाडी 450 धावांच्या वर। केंद्र आणि राज्य शासन नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करत आहे, त्याचा लाभ नागरिकांना होत आहे। मात्र निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक आहे, असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे। ते आज नाशिकच्या अशोका हेल्थ सिटी आणि अशोका महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण करताना बोलत होते। कोरोना काळात महाराष्ट्रात विकसित केलेली लस उपयोगात आली असं सांगत नवसंशोधन नवतंत्रज्ञान यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण

केंद्र उभारली गेली पाहिजेत असं ते म्हणाले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉ शोभा बच्छाव यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. कोलंबियामध्ये बुकारामांगा इथं 5 ते 12 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. मुंबईचा श्रेष्ठ सुरेया, पुण्याचा कनिष्क जैन, मध्य प्रदेशमधील इंदूर इथल्या रिद्धेश बेंडाळे, नवी दिल्लीतल्या द्वारका इथला रुषित गर्ग आणि गुजरातमधल्या अहमदाबाद इथला स्वरित जोशी या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. स्पर्धेच्या देशनिहाय पदतालिकेत भारत, चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान हे देश संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे प्राध्यापक अन्वेष मुजुमदार आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या डॉ लीना जोशी यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत 85 देशांचे 381 विद्यार्थी सहभागी झाले होते. महाराष्ट्रात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, गोवा आणि घाट माथ्यावर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल आणि जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपुलांचं बांधकाम केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केली. वर्धमान नगर इथं रेल्वे क्रॉसिंगवर 4 पदरी रोड, ओव्हरब्रिज तसंच 484 कोटी रुपयांच्या 9 महत्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होतो त्यामुळे या कामाला प्राधान्य दिलं आहे असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. महारेलच्या स्थापनेमुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे आणि मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरचा गौरव वाढला आहे असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले. नागपूर महापालिकेच्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास शहरी योजना 2 अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही आज गडकरी आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. महानगराच्या वाढत्या गरजा आणि आव्हानं लक्षात घेता लवकरच लाडपागे समितीच्या शिफारसीनुसार सुमारे 500 जणांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेत 4थ्या दिवशीच्या शोध मोहिमेत रात्री आढळून आलेल्या एका नागरिकाचाही मृत्यू झाला त्यामुळे या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 झाली आहे. या दुर्घटनेतल्या सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्यानं बचाव कार्य थांबवण्यात आलं आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं महापौर रवी लांडगे यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या 26 तारखेला आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश विदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग असेल. नागरिकांना या कार्यक्रमासाठी त्यांच्या संकल्पना आणि सूचना पाठवायच्या असल्या तर त्यांना 1800117800 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून अथवा नरेंद्र मोदी ॲपवर किंवा माय गव्ह या संकेतस्थळावर 24 जुलैपर्यंत त्या नोंदवता येतील. 1922 या क्रमांकावर कॉल केल्यानंतर नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर SMS द्वारे आलेल्या लिंकवरही थेट प्रधानमंत्र्यांना त्यांच्या संकल्पना आणि सूचना पाठवता येणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांच्या पार्थिवावर आज म्हैसूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
काल रात्री त्यांचं वार्धक्यानं निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. दक्षिणेची कोकिळा अशी

0: ओळख असलेल्या एस जानकी यांनी आपल्या 6 दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत बंगाली, पंजाबी, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी यासह विविध भारतीय भाषांमध्ये जवळजवळ 48,000 गाणी गायली. त्यांनी अनेक पिढ्यांमधल्या चित्रपट अभिनेत्रींसाठी पार्श्वगायन केलं. इलैयाराजा, एम एस विश्वनाथन आणि ए आर रहमान यांच्यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. एस जानकी यांना 4 राष्ट्रीय पुरस्कार, 33 राज्य पुरस्कार आणि भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. देशानं संगीत क्षेत्रातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व गमावल्याची त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनानं संगीत विश्वाची अपरिमित हानी झाली असून त्यांचा स्वर येणाऱ्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करत राहील असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. अमेरिकेचे सिनेट सदस्य आणि रिपब्लिकन पार्टीचे नेते लिंडसे ग्रॅहम यांचं अल्पशा आजारानं आज निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. ग्रॅहम हे 4 वेळा सिनेटवर निवडून गेले होते. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खंदे समर्थक मानले जात. ट्रम्प यांच्या प्रशासनात ते परराष्ट्र धोरणातले एक प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. अमेरिकेनं 2003 इराकवर केलेल्या हल्ल्याचे ते समर्थक होते. तर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात झालेल्या इराणसोबत झालेल्या अणुकराराचा त्यांनी विरोध केला होता. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज यानिक सिनर आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:30 सामन्याला सुरुवात होईल. महिला एकेरीत काल झालेल्या अंतिम सामन्यात 21 वर्षाच्या लिंडा नॉस्कोव हिनं कॅरोलाइना मुकोवावर 6-2, 5-7, 6-3 अशी मात करत अजिंक्यपद पटकावलं. हे तिच्या कारकिर्दीतलं पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. महिला क्रिकेटमध्ये लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडपुढं विजयासाठी 456 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आज तिसऱ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव कालच्या 1-154 धावांवरून पुढे सुरू केला. मात्र स्मृती मंधाना आणि तिच्यानंतर आलेल्या जेमिमा तसंच हरमनप्रीत लवकर बाद झाल्या. त्यानंतर यास्तिका हिनं वैयक्तिक शतकासह दीप्ती शर्मासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. यास्तिका 113 धावा करून बाद झाली. भारतानं 7-341 धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे भारताची दुसऱ्या एकूण आघाडी 455 झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निरोगी जीवनासाठी योग, पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यातल्या कसोटी सामन्यात भारताचं इंग्लंडपुढे विजयासाठी 456 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया शाहीर सुरेश जाधव आणि सहकारी यांनी गायलेली भिल्लारी.
2: भल्लरी म्हणार धरा सुरात ठेका, शिवार राखाया.

आपण ऐकत होतात नारायण नाईक आणि सहकारी यांच्या स्वरात लोकगीत. लोकसंगीत कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया वामनराव घोरपडे आणि सहकारी यांनी गायलेली गवळण.

या गवळणीबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 वाजतात. ऐकूया हिंदी सुगम संगीत. यात आपण ऐकणार आहोत अजय तिवारी यांच्या स्वरात बशीर बद्र यांनी गायलेली गझल. यांची गझल. यांना तबला साथ आहे लोकेश गंधर्व यांची. हार्मोनियम साथ वरद सोहनी. गिटार बालकृष्ण कामत आणि कीबोर्ड कृष्णा. तर ऐकूया अजय तिवारी यांच्या स्वरात बशीर बद्र यांची गझल.

हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया अजय तिवारी यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेली मुकेश आलम यांची गझल.

यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज एट 9, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 नॅशनल प्रोग्रॅम ऑफ फीचर्स, 10 अखिल भारतीय संगीताच्या रविवासरीय कार्यक्रमात कलाकार कुमार मार्टूर यांचं गायन, 11 हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित केले जातील ते आम्ही सहक्षेपित करू.